सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आज गुरुवार, भारतीय सौरदिनांक 24 वैशाख शके 1948, 14 मे 2026. पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झाली आहेत. या प्रातकालीन प्रसारणात मी कल्याणी कणसकर आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आता प्रसारणाची सुरुवात करत आहोत या मंगलध्वनीनं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां यांनी सनईवर वाजवलेली गुणकली रागातली ही धून श्रोते हो आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 झाली आहेत. आता गिर्वाणवाणी या सदरात आपण ऐकणार आहात श्रीमद शंकराचार्य रचित दिव्यापराध क्षमापन स्तोत्र. स्तोत्र गायन केलं आहे पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांनी.

श्रोतहो ही रचना होती राजा बढे यांची. स्नेहल भाटकर यांचं संगीत होतं आणि स्वर होते लता मंगेशकर आणि स्नेहल भाटकर यांचे. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा हा अभंग, संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांचा हा अभंग श्रोते हो पण ऐकलात. संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. प्रभातवंदन कार्यक्रमात यानंतर आता आपण ऐकणार आहात आशा भोसले यांनी गायलेली संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. गायली आहे माणिक पंडितराव यांनी. संगीत आहे नरेंद्र भिडे यांचं.

आणि आता भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात भारा तांबे यांची ही भक्तिरचना, संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: श्रोते हो, आणि आता प्रभातवंदन कार्यक्रमात चिंतन या सदरात ऐकूया द्वारकानाथ लेले यांचे विचार.
1: महात्मा गांधी आणि त्यांचे पट्टशिष्य आचार्य विनोबा भावे हे दोघंही धार्मिक वृत्तीचे होते, पण कर्मकांडी मात्र नव्हते ना. दोघांच्याही आया धार्मिक ग्रंथ वाचत, भजनं म्हणत, निरनिराळी व्रतं करत, त्याचा परिणाम छोटा मोहन आणि विनूच्या मनावर होणं अपरिहार्य होतं. राजा हरिश्चंद्र या नाटकातून महात्माजींच्या मनात सत्याचं प्रेम निर्माण झालं, तर वडिलांनी आणलेली धार्मिक पुस्तकांचा खाऊ खाऊन विनूचं धार्मिक प्रेम वाढीला लागलं. विनोबांच्या तुलनेत गांधींचा धार्मिक अभ्यास कमी होता. कदाचित इतर कामांच्या गडबडीत गांधींना धार्मिक अभ्यास करण्यास पुरेसा वेळच मिळाला नसावा. विनोबांनी प्रथम काशीत आणि नंतर वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत धार्मिक

0: आध्यात्मिक ग्रंथांचा भरपूर अभ्यास केला होता. गीतेवर तर विनोबांचा मोठा अधिकार होता. म्हणूनच त्यांनी धुळ्याच्या तुरुंगात कैद्यांपुढे गीतेवर प्रवचनं दिली आणि साने गुरुजींनी लिहून घेतलेली ही प्रवचनं पुस्तक रूपात सर्व भारतीय भाषात गाजली. आईच्या आग्रहावरून विनोबांनी गीतेचं गीताई हे केलेलं समश्लोकी भाषांतर मराठी भाषेचं भूषण ठरलंय. गीतेबाबत गांधींना काही शंका असली तर ते विनोबांकडून निरसन करून घेत. यातूनच विनोबांचा अधिकार दिसून येतो. गांधी आणि विनोबा हे दोघंही धार्मिक असले तरी त्यांच्या धार्मिक कल्पना संकुचित नव्हत्या. महात्मा गांधी तर स्वच्छता आणि सत्य यांनाच देव मानत, त्यांचा अवलंब दैनंदिन जीवनात करत. स्वच्छता आणि सत्याच्या पूजेलाच ते देवपूजा मानत. दुसऱ्याचं दुःख दूर करणं हाच ते खरा धर्म मानत. म्हणूनच त्यांनी आपल्या प्रार्थनेत वैष्णव जनतो या भजनाचा समावेश केला. रामातच त्यांना ईश्वर आणि अल्ला दिसत, म्हणून ते सतत रघुपती राघव राजाराम ही धून म्हणत. गांधींच्या तुलनेत विनोबांचा दृष्टिकोन अधिक वैज्ञानिक होता. लहानपणी आईला तांदुळाचं लक्ष देवाला वाहण्यासाठी तांदूळ मोजण्याऐवजी वजन करण्याची सूचना म्हणूनच त्यांनी केली होती. आत्मज्ञान आणि विज्ञान यासंबंधी प्रथमपासूनच एक सुसंगत भूमिका विनोबांनी घेतल्याचं दिसतं. विज्ञानाप्रमाणेच आत्मज्ञानही सतत वर्धिष्णू हसवं असं ते म्हणत. विज्ञानात सतत नवे नवे संशोधन सुरू असतं, नवे शोध लागतात, जुन्या कल्पना त्याज्य ठरतात. तसं आत्मज्ञानातही झालं पाहिजे असं ते मानत. अध्यात्मज्ञान पूर्णत्वाला पोचलं आहे, त्यात आता प्रगतीला काही जागा नाही ही विचारवंतांची भूमिका त्यांना मान्य नव्हती. जुन्याही ग्रंथांची चिकित्सा झाली पाहिजे, त्यातील योग्य ठेवून अयोग्य टाकून दिलं पाहिजे असं ते म्हणत. विज्ञान आणि आत्मज्ञान यांची जोड हवी. विज्ञानानं प्राप्त होणारी शक्ती वापरायची कशी हे अध्यात्मज्ञानानं ठरवलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. पौराणिक व्यक्ती आणि ग्रंथ यातच अडकून पडल्यानं हिंदू धर्म डबक्याप्रमाणे झाला आहे. त्यात नवीन विचारांचा प्रवाह मिसळून तो वाहता व्हावा हीच त्यांची भूमिका होती.
1: श्रोतेहो, चिंतन या सदरात द्वारकानाथ लेले यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत आणि याबरोबरच आजचा प्रभातवंदन हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.

प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, आता सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजेच 6:35 आपण ऐकणार आहात दिनविशेष. सादरकर्ते असतील मुजम्मिल पटेल. त्यानंतर 6:40 कृषीवाणी या सदरात धान्य साठवणुकीतील किडींचे व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, त्यानंतरची 2 दैनंदिन सदरं आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेली असणार आहेत आणि ती सदरं आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. ती अशी असतील 6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर सदानंद कांबडी यांनी दिलेली माहिती आणि 6:50 परिसर या सदरात सूर्याची देणगी ही धनंजय मुलगलकर लिखित लघुनाटिका. सकाळी 7 आमच्या केंद्रावरून आम्ही प्रसारित करू आजचा विचार. तर 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई

0: केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर आमच्या केंद्रावरून 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक आपण ऐकू शकाल. मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा प्रसारित होईल 7:50 आणि त्यानंतर 8:40. आज सकाळी 9 आपण आनंद घेऊ शकाल मराठी चित्रपट संगीताचा. त्यानंतर 9:30 साध संवाद या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात नरवण इथं पर्यावरण विषयक काम करणारे आशुतोष जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते असतील विक्रांत मंडपे. आज सकाळी 10 कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन आम्ही प्रसारित करू. लेखन ऋचा नामजोशी यांचं, सादरकर्ते असतील गौरी लागू. 10:20 काही सुगम गीतं आपण ऐकाल. 10:25 काही स्थानिक निवेदनं आम्ही प्रसारित करू. 10:30 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल आमच्या केंद्रावरून. त्यानंतर 11 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मंजिरी असणारे केळकर यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकाल. राग असेल भैरव. आज 11:30 कार्यक्रम असेल विशेष गीतगंगा. यामध्ये सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाणी आज आम्ही प्रसारित करू. या गप्पांच्या मालिकेचा 6 संवादक आणि सादरकर्ते असतील संजय भुजबळ. 12 कार्यक्रम असेल वनिता मंडळ. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत. 1:00 NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही आमच्या केंद्रावरून प्रसारित करू. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करू. 9 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आमच्या केंद्रावरून आपण ऐकाल 1:45 2:15 आणि त्यानंतर 2:45 3:00. दरम्यान 2:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दुपार समाचार आम्ही सहक्षेपित करू. तर 2:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भेदिक आमच्या केंद्रावरून आम्ही प्रसारित करू. भेदिकाचा विषय असेल संत गोरा कुंभार. आमच्या सायंकालीन प्रसारणात 5:00 आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. त्यानंतर 5:30 युवा आणि हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आज यामध्ये आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष मालिका, तसंच वेद विश्वाचा ही मालिकाही आपण ऐकाल. त्याचबरोबर वेगळ्या वाटा या सदरात ग्रॅफॉलॉजी याविषयी सतीश चावजी यांची मुलाखतही आपण ऐकणार आहात युववाणी या कार्यक्रमात आज 5:30. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही प्रसारित करू. श्रोतहो, आज 6:30 कामगार सभा या कार्यक्रमात कामाच्या ठिकाणी तसंच इतरत्र स्त्रियांच्या सुरक्षाविषयक कायदा POSH अर्थात पॉश या कायद्याच्या स्वरूपाविषयी ॲडव्होकेट वंदना हाके यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादरकर्ते असतील विक्रांत मंडपे. 7:15 वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात खोडवा ऊसासाठी एकात्मिक ऊस व्यवस्थापन याविषयी ज्योती खराडे यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. तसंच शेळ्या मेंढ्यांमधील आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी डॉ विठ्ठल धायगुडे यांनी दिलेली माहिती आणि त्याचबरोबर कृषीवाणी आणि बाजारभाव ही सदर प्रसारित होतील. 7:15 कार्यक्रम असेल एक कलाकार. त्यानंतर दिल्ली केंद्रावरून 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड, तर 10:15 इन्साईट्स हे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आमच्या केंद्रावरून आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत आणि 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मंजिरी असणारे केळकर यांनी गायलेला राग तिलक कामोद आपण ऐकाल. याशिवाय नेहमीची बातमीपत्रं नेहमीच्याच वेळी मुंबई आणि दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया दिनविशेष. सादरकर्ते आहेत मुजम्मिल पटेल.
1: आज आहे 14 मे.

0: आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1796 साली या दिवशी इंग्लंडच्या जेम्स फिलिप या 8 वर्षाच्या मुलाला जगातली पहिली देवीची लस टोचण्यात आली. 1955 साली सोव्हिएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा 20 वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंड इथल्या वॉर्सा इथं झाला. 1997 साली या तारखेला देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम 4 खाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असं त्याचं नाव आहे. भूदरगड इथं हा कारखाना सुरू झाला होता. 14 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1657 साली या तारखेला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. 1909 साली अभिनेता विनोद वीर वसंत शिंदे यांचा जन्म या दिवशी झाला.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला, सांगा ह्या वेळीला.
0: 14 मे 1923 या दिवशी दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म झाला.
2: यहाँ के पंखी बड़े चालाक मालूम होते हैं.
3: ओ, आप उनको मार नहीं सके इसलिए? अच्छा, आप उन पे बंदूक क्यों चलाते हैं? क्या कसूर है उनका?
2: मांस खाती हो? साग भाजी?
3: हाँ.
2: तो उनका क्या कसूर है? उन्हें क्यों काट के खाती हो? उनमें भी प्राण है, काटने से उनको भी कष्ट होता है.
3: सच? मुझे तो नहीं पता था. लेकिन पंखी और साग भाजी कैसे हो सकते हैं? पंखी को काटो तो वो तड़फड़ाते हैं, खून निकलता है, लेकिन साग भाजी ना तड़फड़ाए ना खून निकले.
0: भुवन शोम, मृगया, खंडहर यासारखे अभिजात चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या मृणाल सेन यांना 2005 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 1926 साली आनंदग्रामच्या संस्थापिका आणि थोर समाजसेविका डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचा या तारखेला जन्म झाला. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1643 फ्रान्सचा राजा लुई 13 याचं निधन. 1963 साली या दिवशी भाषाशास्त्रज्ञ, घटना समितीचे सदस्य आणि राज्यसभा खासदार डॉक्टर रघुवीरा यांचं मोटार अपघातात निधन झालं. 1998 साली या दिवशी हॉलिवूडमधील अभिनेता आणि गायक फ्रँक सिनात्रा यांचं निधन झालं.
4: When I was a young man courting the girl, I played me a waiting game. If a maid refused me with tossing of curls, I'd let the old earth take a couple of whirls.
0: 20व्या शतकातल्या सर्वात लोकप्रिय गायकांपैकी ते एक होते. फ्रँक सिनात्रा यांच्या गायनाच्या 15 कोटी रेकॉर्ड्स जगभर विकल्या गेल्या होत्या.
5: दिनविशेष आपण ऐकले, सादर करते होते मुजम्मिल पटेल. आता कृषीवाणी या सदरात ऐकूया धान्य साठवणुकीतील किडींचे व्यवस्थापन याविषयीची माहिती.
6: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कृषीवाणी या आपल्या कार्यक्रमात आज आपण धान्य साठवणुकीमध्ये किडींचं व्यवस्थापन कसं करावं या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, काढणीनंतर धान्याची योग्य साठवणूक झाली नाही तर कीड, उंदीर, बुरशी आणि आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान होतं. विशेषत कडधान्याला भुंगा, सोंडे कीड, खापरा भुंगा, रेड फ्लोअर बीटल, कॉर सायरा पतंग, लेसर ग्रेन बोरर, ड्रग स्टोअर बीटल आणि बुकलाईस यासारख्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि धान्याची गुणवत्ता तसंच वजन, उगवण क्षमता आणि बाजारमूल्य कमी होतं. साठवणुकीमध्ये योग्य स्वच्छ

0: स्वच्छता, कोरडेपणा, हवाबंद साठवण, घरगुती उपाय, तापमान आणि वायू नियंत्रण तसंच शास्त्रीय धुरीकरण तंत्रांचा अवलंब केला तर हे नुकसान आपल्याला चांगल्या प्रकारे टाळता येतं. याचविषयी आपण आज थोडक्यात जाणून घेऊयात. धान्याला कीड लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना धान्य मळणीनंतर ते स्वच्छ करून घ्यावं. जास्त ओलावा कीड आणि बुरशीच्या वाढीला पोषक ठरतं, त्यामुळे धान्य उन्हात चांगलं वाळवून त्यातील ओलाव्याचं प्रमाण 8 ते 10% कमी करावं. साठवणीपूर्वी रिकामी पोती, कणग्या आणि गोदाम स्वच्छ करून कीडमुक्त करायला हवेत. शक्यतो नवीन गोण्या वापरायला हव्यात. जुनी पोती वापरायची असतील तर गरम पाण्यात भिजवून सुकवूनच ती वापरायला हवी. भिंतीतील भेगा, छिद्र सिमेंटने बुजवायला हवीत. उंदराची बिळे, काचेचा चुरा हे भरून बंद करावीत. खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात. धान्यातील किडलेले, तुटलेले आणि खराब दाणे चाळून वेगळे करावे. धान्याची पोती, लाकडी फळ्या, बांबू किंवा पॅलेटवर ती ठेवायला हवीत. पोती भिंतीपासून 3 फूट 2 थप्प्यांमध्ये अर्धा मीटरवर ठेवायला हवीत. महिन्यातून एकदा संपूर्ण गोदामाची स्वच्छता करायला हवी. हवाबंद लोखंडी किंवा धातूच्या कोठ्यांचा वापर करायला हवा. पावसाचे पाणी हे साठवणुकीच्या जागेत येणार नाही याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. घरगुती आणि वनस्पतीजन्य उपाय करायचे असतील तर कडुनिंबाची पानं ही सावलीत वाळवावीत. वाळलेली पानं प्लास्टिक किंवा कापडी सच्छिद्र पिशवीमध्ये भरावीत. या पिशव्या धान्य गोण्यांमध्ये वेगवेगळ्या थरांमध्ये ठेवाव्यात. कडुनिंबाची तीव्र वासामुळे धान्याला कीड लागत नाही. कडधान्यातील भुंगेराच्या नियंत्रणासाठी निंबोळी पुडीची 5% बीज प्रक्रिया उपयुक्त ठरते. लसूण पहिल्यांदा डब्यात धान्य टाकून त्यावर लसणाची साल काढलेली एक संपूर्ण गड्डी ठेवावी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर द्यावेत. डब्याचं झाकण घट्ट बंद राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर लाल मिरच्या. धान्य भरताना प्रत्येक थरात 4 ते 5 सुकलेल्या लाल मिरच्या ठेवायला हव्यात. त्यामुळे भुंगेरे किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव हा कमी होतो. लवंग मिश्रण कडुलिंबाची वाळलेली पानं आणि लसूण समप्रमाणात घेऊन त्यात 10 ते 15 लवंग टाकाव्यात. त्यानंतर थोडं पाणी घालून बारीक वाटलेल्या मिश्रणाच्या छोट्या गोळ्या तयार कराव्यात. त्या 2 ते 3 दिवस उन्हात वाळवाव्यात आणि नंतर कापडात बांधून धान्याच्या विविध थरांमध्ये ठेवाव्यात. पुदिन्याच्या पानाची भुकटी किंवा राख. पुदिन्याच्या पानाची भुकटी किंवा बारीक राख धान्यात मिसळावी. ती किडींच्या श्वसनात अडथळा निर्माण करते. हळद किंवा वेखंड पावडर. सोंडे किडीच्या नियंत्रणासाठी हळद पावडर 3.25 ग्रॅम आणि वेखंड पावडर 10 ग्रॅम प्रति किलो ही बियाणं प्रक्रिया करावी. हे घरगुती उपाय केले तरी 15 दिवसांनी धान्याची तपासणी करणं आवश्यक आहे. सुरुवातीच्या अवस्थेत कीड आढळली तर नुकसान त्यामुळे कमी करता येतं.
1: श्रोतेहो, यानंतरची 2 दैनंदिन सदरं आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, तर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण खोप्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटर फेशियाटिस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे. साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यानं होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची कारणे बद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे, तसेच कोणत्याही आजारा

ची विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हाय डोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप चे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निकाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अवॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल अनिमियामध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणं बघायची झाली तर सांधे दुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात.

0: का निर्माण होऊ शकतो। आता याची जर काही लक्षणे बघायची झाली तर सांधे दुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे। सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात। खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात। दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो। अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो। एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो। वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत। तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात। किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे ते ठरवला जातो। उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे। हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो। ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात। ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे। धन्यवाद।
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली। आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची। वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह। तोपर्यंत नमस्कार।

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई, हा उकाडा, हा उन्हाळा म्हंटल की लाईटचं जाणं, गर्मी होणं, छे छे छे छे, असह्य होतंय आता हे सगळं.
2: आई गाई, एकटीच काय बडबडते आहेस?
1: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गर्मीमुळं असह्य होतंय मला सगळं.
2: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
1: सोलार पॅनल? मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
2: अग आई, बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ. घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली आपली चालू शकतात.
1: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
2: मग
1: अगं, कूलर, एसी, माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.

0: एसी, कूलर, मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही, ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
1: काय सांगतेस काय बाई. अग मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीये? नक्कीच काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
0: अगाई सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
1: काय सांगते
0: मग. आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय, पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
0: अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
0: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
1: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
0: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
0: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोते हो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलेत. सहभाग होता सिवंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
4: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा ऐकू शकाल 2:10. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार. हे संस्कृत मधून दिलं जाणार.
5: आकाशवाणी संप्रती वार्ता श्रूयंताम, प्रवाचक कृष्ण प्रसादोपाध्याय. आर्थिक विषयिकया मन्त्रिपरिषद समित्या अस्मै विपणन सत्राय 14 ग्रैष्मिक सस्यानां MSP न्यूनतम समर्थन मूल्यानि वर्धयितुम् अनुमोदितम्. नवदेहल्यां केन्द्रीय मन्त्रिसभा सभायाः अनन्तरं प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् सूचना प्रसारण मन्त्री अश्विनी वैष्णवः अवदत् यत् अनेन निर्णयेन उत्पादकेभ्यः तेषाम् उत्पादानां कृते लाभप्रदम मूल्यम सुनिश्चितम भविष्यति.
6: खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.
5: अस्य सत्रस्य विपणन कालाय ग्रैष्मिक सस्यानां न्यूनतम समर्थन मूल्यानां वृद्धिं स्वीकृत्य नवदेहल्यां केन्द्रीय मन्त्रिसभायाः निर्णयः देशे कोटिशः खाद्य प्रदायकेभ्यः स्वोत्पादानां उचितं लाभप्रदं च मूल्यं प्राप्नुयात् इति सुनिश्चितं करिष्यतीति प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना उक्तम्. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी श्वस्तनादारभ्य अस्य मासस्य 20 दिनांकपर्यन्तं UAE, नेदरलैण्ड, स्वीडन, नॉर्वे, इटली इत्येतेषां देशानां यात्रायां भविष्यति. विदेशमन्त्रालयस्य सचिवः CB जॉर्जः सूचितवान् यत् पञ्चराष्ट्राणां भ्रमणस्य प्रथमपादे श्रीमोदी UAE अध्यक्षं शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान इत्यनेन सह मिलिष्यति. सः अवदत् यत् उभावपि नेतारौ द्विपाक्षिक विषयेषु विशेषतः ऊर्जा सहकारे परस्पर हितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च विचार विनिमयं करिष्यतः. अद्य नवदेह

0: देहल्यां ब्रिक्स विदेश मंडलस्य द्विवार्षिकं सम्मेलनम् आरभ्यते। सम्मेलनस्य अध्यक्षः विदेशमंत्री एस जयशंकरः भविष्यति। ब्रिक्स देशानां विदेशमंत्रिणः सदस्य राष्ट्राणां प्रतिनिधिदल प्रमुखाश्च अस्यां सभायां भागं ग्रहीष्यन्ति। केन्द्रीय अन्वेषण विभागः NEETUG 2026 इति परीक्षायाः विषये अभिकथित अनियमिततायाः प्रश्नपत्रस्य अनियमिततया प्रकाशनेति विषये च पञ्च अभियुक्तान् गृहीतवान्। प्रकरणस्य पञ्च अभियुक्ताः जयपुरतः त्रयः, एकैकौ गुरुग्राम नाशिकतः, अन्ये अनेक च संकिताः सम्प्रति परीक्षमाणाः सन्ति। असम सर्वकारः अस्य मासस्य 26 दिनांके राज्य विधानसभायां यूनिफॉर्म सिविल कोड UGCC इति समान नागरिक संहिता विधेयकं प्रवर्तयिष्यति। मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा इत्येषः मुख्यमंत्री रूपेण द्वितीय कार्यकालस्य प्रथम मंत्रिसभायाः अध्यक्षतां कृत्वा प्रसार माध्यमान् संबोधयन् घोषणैसा अकरोत्। सर्वकारेण केन्द्रीय अन्वेषण विभागस्य CBI इत्यस्य निर्देशकाय प्रवीण सूद इत्यस्मै एकवर्षस्य विस्तारः दत्तः। उत्तरप्रदेशे धूलि प्रभञ्जनेन सह विद्युत प्रभञ्जनेन वृष्ट्या च गत 24 होरासु 43 जनाः मृताः। भदोही मण्डले सर्वाधिकाः 15 जनाः मृताः इति सूचनास्ति। पश्चिम बंग सर्वकारेण आलुकं, पलाण्डुः, फल, शाकानि, तैलबीजादिभिः सह अन्य धान्यानि आवश्यकोत्पादेभ्यश्च अन्ताराज्यस्तरेषु आवागमनाय सर्वे प्रतिबन्धाः उपाहरिताः। अन्ते प्रियाः श्रोतारः, क्रीडावार्तायां IPL इति क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ रायपुरे रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन कोलकाता नाइट राइडर्स इति दलं 6 पराजितम्। अद्य सायं 7:30 धर्मशालायां पंजाब किंग्स मुंबई इंडियंस इत्येते दले पुनः क्रीडिष्यतः इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। श्रोते हो, सकाळचे 7 आहेत। आता आपण ऐकणार आहात आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: श्रोते हो, ऐकूया आजचा विचार। श्रोते हो, माणूस म्हणजे विचार करणारा प्राणी। माणसाच्या प्रगल्भ विचारांवर त्याची वागणूक आधारित असते। ती कशी असते याविषयी कुसुमाग्रज यांनी म्हटलं आहे, आघात करायचा पण रक्त काढायचं नाही, जीव ओतायचा पण जीवन हरपायचं नाही, विसर्जित व्हायचं पण स्वत्व गमवायचं नाही।
5: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
6: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
7: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
6: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
8: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
9: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
8: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही.

0: मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो, मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
5: श्रोतेहो, आजचा विचार पुन्हा एकदा ऐकूया. माणसाच्या प्रगल्भ विचारांचं द्योतक असणाऱ्या आचाराविषयी कवी कुसुमाग्रज यांनी मांडलेला हा विचार, आघात करायचा पण रक्त काढायचं नाही, जीव ओतायचा पण जीवन हरपायचं नाही, विसर्जित व्हायचं पण स्वत्व गमवायचं नाही. हा होता आजचा विचार.
6: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
5: श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयीची ही निवेदनं.
7: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
8: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
9: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
10: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
9: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
11: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भूषण.

0: झोप बीप आता काहीही नाही.
1: अगो बाई,
0: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
2: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला?
3: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमलीत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू. 101
5: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: थोड्याच वयात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागतो.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
4: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
5: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
4: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
5: पाणी उकळून शानपण.
4: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
5: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
4: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
5: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजा तो शिकवतोय ना.
4: हक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
3: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या

0: दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आवाहन केलंय तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्याबाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. एका दिवसात होणार नाहीये पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या पहिल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या

0: या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं दोन पदकं मिळवली. 53 किलो वजनगटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं तर एकंदर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
5: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
6: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाक लागतो.
5: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
7: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. तत्पूर्वी आमच्या

0: ही कार्यक्रमाविषयी.
1: हॅपी बर्थडे टू यू.
2: झोप बीप आता काहीही नाही
3: अगो बाई,
2: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
4: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
5: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
5: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातन हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत, पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
2: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलणार आहोत. तर तिथले कॉन्सुलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल,

0: जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँडबरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनीबरोबर डिस्कशन झालं आहे, साऊथ कोरिया आहे, तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनरबरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आत्ता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, ही सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायचे, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो. तर काय झालंय की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जाता कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये या सगळ्या प्रोसेस होतात, भारतात 1% प्रोसेस होतो. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9 आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं तर आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3 नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर, आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ॲक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही MOUs केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबरेशन करून, जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या CEO आल्या होत्या, तर त्यांचा खलिफा फंड म्हणून आहे, तो 1 बिलियन दिरहम्स आहे, तर त्या खलिफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचा फिनलँडबरोबर MOU असा झालाय की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ॲक्सेस मिळेल, तिथले लायसन्स मिळतील. अबुधाबीबरोबर त्याच पद्धतीचा आमचा MOU झाला, जर्मनीबरोबर झाला आहे, बेल्जियमबरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर, कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लेड इनोव्हेशनकडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलो तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे CT स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील, किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता, त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स, याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की दोघा जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट पर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर, आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, तर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना, आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामध्ये

0: एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. संकट नेहमी संधी घेऊन येत. तर आपल्याला त्या माध्यमात बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्स मध्ये काम करतायत, मेडिकल इनोव्हेशन्स मध्ये काम करतायत. बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड और मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप त्याच्यातनं क्रिएट झाल्या. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करते, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं. आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पी एच डी त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि व्हाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्याप्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझन मध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट
1: करू, आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पी एच डी आहे, त्यात की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट्सकडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासून वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे.
1: बरोबर,
0: कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ताही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला लावतील, फरशी स्वच्छ करायला लावतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला लावणं, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपल्या सराउंडिंगचे जे इकोसिस्टम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स, म्हणजे मला ऑटोमोबिलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचं आहे. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे, पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे एस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेइकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॅग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरू म्हणून होईल, किंवा ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सी एम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हाला

0: लाइक वी हैव टू स्लीव्स अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणारा टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन सी एम साहेबांनी ठेवले ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे.
2: श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, ऍग्री टेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:39 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आमच्या यानंतरच्या कार्यक्रमापूर्वी ऐकूया ही काही निवेदनं.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
1: काय सांगताय जोशी, कधी ठरला मुलीचं लग्न?
0: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
1: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
0: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
3: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
2: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक.

0: गॅलरी आचार्य अत्रे सभागृहासमोर बाजीराव रोड पुणे. ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
3: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
4: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
3: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
5: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय.

0: झोप बीप आता काहीही नाही.
1: अगो बाई,
0: रात्रभर आपण नुसत्या गप्पा
2: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला? अरे
3: आज उमासदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक.

प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक। पुस्तक बिस्तक। श्रोतेहो, पुस्तक बिस्तक या कार्यक्रमाच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन। मराठी पुस्तक विश्वात अग्रगण्य अशा राजहंस प्रकाशनच्या एका पुस्तकाविषयी आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया। श्रोतेहो नमस्कार, पुस्तक बिस्तक कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलेल्या एका उत्तम चरित्राची ओळख आज आपल्याला करून घ्यायची। मी अलादी आखा, लेखिका आहेत अश्विनी भिडे देशपांडे। भारतीय शास्त्रीय संगीतात अलौकिक प्रतिभा, अद्वितीय गुणवत्ता, प्रकांड पांडित्य आणि अफाट मेहनत करून आपलं अढळ स्थान निर्माण केलं ते जयपूर अत्रोली घराण्याचे संस्थापक अध्वर्यू संगीताचे गौरीशंकर मरहूम उस्ताद अलादिया खा साहेब। उस्ताद अलादिया खा साहेब यांचा जन्म 1855 सालातला। लेखिका सुरुवातीला सांगतात 1857 सालचं भारतीय स्वातंत्र्य समर ते 1947 साली भारताला मिळालेलं स्वातंत्र्य या कालखंडातला समांतर असा हा खा साहेबांचा जीवनपटाचा आवाका। त्यांना त्या काळात 91 वर्षांचं आयुष्य लाभलं। या काळात खा साहेबांनी काय काय नाही पाहिलं। राजा महाराजांच्या काळापासून ते भारतीय लोकशाहीच्या उदयापर्यंत सामाजिक स्थित्यंतर पाहिले। राजस्थानातल्या उनियारा सारख्या छोट्या रियासतीपासून कोल्हापूरचा राजदरबार त्यांनी पाहिला आणि सरते शेवटी मुंबईच्या धकाधकीच्या जीवनशैलीपर्यंतचे अनुभव त्यांनी घेतले। ध्वनिमुद्रणाच्या जमान्याचा श्री गणेशा झालेला त्यांनी पाहिला। मराठी रंगभूमी, मराठी संगीत नाटकातलं बालगंधर्व युग त्यांनी पाहिलं, नव्हे घडवलं। ती जिवंत दुनिया त्यांना पटली आणि रुचली देखील। पडद्यावरच्या बोलपटांपर्यंतच्या माध्यमांचा प्रवास खा साहेबांच्या जीवनाच्या कालखंडातच घडला।

लेखिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी हे चरित्र मांडताना चरित्र नायकाच्या मोठ्या जीवनपटाला न्याय देण्यासाठी 3 खंडात विभागणी केलेली आहे. पहिल्या खंडात अर्थात या कलाकाराचं बालपण आणि जडणघडण समजून घेता येते. दुसऱ्या कालखंडात अल्लादिया खा हे राजस्थानातून अहमदाबाद बडोदा अशी मजल दरमजल करत मुंबईत दाखल झाले. मुंबईत जलसे करावेत आणि स्थायिक होता येईल असा विचार करत असताना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांना राजदरबारात आमंत्रित केलं. कोल्हापुरातच त्यांची पहिली निष्ठावंत शिष्या तानीबाई यांची शिकवणी सुरू झाली. त्यांचे पहिले शिष्य हैदर हे त्यांचे लहान भाऊ होते, पण त्यांच्यातलं नातं हे गुरु शिष्य असंच होतं. अल्लादिया खा यांचे सर्वोत्तम शिष्य भास्करबुवा बखले यांच्याविषयी या पुस्तकात फार सविस्तर लिहिलेलं आहे. भास्करबुवा बखले यांनी त्या काळात नारायणराव राजहंस अर्थात बालगंधर्व यांना त्यांच्या स्वयंवर नाटकासाठी अल्लादिया खा यांच्या बंदिशींवर आधारित नाट्यगीत बसवण्यात पुढाकार घेतला होता आणि इथेच बालगंधर्व यांचं

0: असा विचार करत असताना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांना राजदरबारात आमंत्रित केलं. कोल्हापुरातच त्यांची पहिली निष्ठावंत शिष्या तानीबाई यांची शिकवणी सुरू झाली. त्यांचे पहिले शिष्य हैदर हे त्यांचे लहान भाऊ होते, पण त्यांच्यातलं नातं हे गुरु शिष्य असंच होतं. अलादियाखा यांचे सर्वोत्तम शिष्य भास्करबुवा बखले यांच्याविषयी या पुस्तकात फार सविस्तर लिहिलेलं आहे. भास्करबुवा बखले यांनी त्या काळात नारायणराव राजहंस अर्थात बालगंधर्व यांना त्यांच्या स्वयंवर नाटकासाठी अलादियाखा यांच्या बंदिशींवर आधारित नाट्यगीत बसवण्यात पुढाकार घेतला होता आणि इथेच बालगंधर्व यांचं गायन ऐकून अलादियाखा यांचं मन कौतुकाने भरून आलं होतं. आणि तिसऱ्या खंडात अलादियाखा साहेबांचं मुंबईतलं वास्तव्य, त्यांनी घडवलेल्या केसरबाई मोगूबाई यासारख्या त्यांच्या शिष्या गायिका, त्यांनी केलेल्या बंदिशींचे अनेक किस्से आपल्याला वाचायला मिळतात. हे चरित्र वाचत असताना भारतीय शास्त्रीय संगीताच्या भव्यपटावर दिमाखात आपली कला पेश करणाऱ्या अनेक कलाकारांची ओळख सुद्धा होते. एका मोठ्या कालपटलावर संगीत क्षेत्रात घडलेल्या विलक्षण घडामोडी लक्षात येतात. लेखिका अश्विनी भिडे देशपांडे या उस्ताद अलादियाखा यांच्या वारसदारांपैकी एक महत्वाचा कलाकार, त्यामुळे हा विषय आणि उस्ताद अलादियाखा साहेबांचं एकूण व्यक्तिमत्व समजून घेऊन ते मांडणं, त्यांनी हे काम अतिशय चोख नजाकतीने प्रयासाने आणि श्रद्धेने केलेलं आहे. मी अलादियाखा हे चरित्र अभिजात संगीताच्या अभ्यासासाठी फार महत्वाचं आहेच, तसंच भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेवर प्रेम असणाऱ्या रसिक श्रोत्यांसाठी साधकांसाठी अतिशय वाचनीय ठरणार आहे. तेव्हा मंडळी, हे पुस्तक आपल्या संग्रहात नक्की असू द्या. आपल्या संगीतप्रेमी मित्रमंडळींनाही हे पुस्तक आपण भेट देऊ शकाल. धन्यवाद. श्रोतेहो, विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन. राजहंस प्रकाशनच्या या आणि अशा पुस्तकांच्या खरेदीसाठी जरूर भेट द्या www.rajahansaprakashan.com या वेबसाईटला, आणि राजहंस प्रकाशनच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही जरूर फॉलो करा. संपर्क करा rajahansaprakashan1@gmail.com या ईमेलवर आणि 837-88-36-836 या मोबाईल क्रमांकावरही. प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक.
1: श्रोतेहो, पुस्तक बिस्तक हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7:50 आणि 35 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आपण ऐकणार आहात. सीमा चंद्रगुप्त यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं, गीतरचना प्रवीण दवणे यांची.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली वसंत बापट यांची ही गीतरचना.

0: Police's guest paper to Kerala, CBI nabs 5 suspects. The Statesman headlines, Vijay government wins confidence vote, gets backing of rebel AIADMK MLAs. The same newspaper also informs decision on Kerala CM will be announced today. Indian ships given priority pass in Strait of Hormuz, says Iran Deputy Foreign Minister, writes the Pioneer. US President Donald Trump given a red carpet welcome in China. The Asianate carries his picture during the welcome ceremony. The paper headlines, Trump in China on 3-day visit to hold Xi talk on Iran war on trade. The Times of India writes, deal maker and dragon, Trump seeks to do business with Beijing. The Hindu in its editorial title, testing troubles, writes that leaks and breaches have destroyed the National Testing Agency's credibility. The K. Radhakrishnan Committee, which was constituted to recommend reforms in the examination process, recommended restructuring of the NTA and creating strong institutional linkages with state and district authorities in order to produce a secure test administration apparatus. And finally, the Times of India writes, in a rare and emotional moment during proceedings linked to passive euthanasia, the Supreme Court praised the family of Harish Rana for donating his corneas and heart valve after permission was granted to withdraw life support, observing that his life continues in others through the noble act. And with that, it's back to you, Saira.
1: Thanks, Subhadra. And now before we end the bulletin, the headlines once again. 2-day meeting of BRICS foreign ministers to begin in New Delhi today. Assam government to introduce Uniform Civil Code Bill in State Assembly on 26th of this month. India bans export of sugar until September this year to cool domestic prices. West Bengal government lifts all restrictions on interstate movement of potato, onion, fruits, vegetables, food grain and other essential commodities. Heavy rain and dust storm leaves 60 people dead across Uttar Pradesh. Praveen Sood gets 1-year extension as CBI director. And Virat Kohli slams record 9th IPL century as Royal Challengers Bengaluru beat Kolkata Knight Riders by 6 wickets in Raipur. For details of these stories and more, log on to our website www.newsoneair.gov.in and NewsOnAir app. And with that, we end the morning news. Have a great day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात एमएसपीतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या एमएसपी वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर

विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात युएईपासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि युएईच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमधील संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय

0: मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5, तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी सुगमगीतांचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांनी गायलेलं. कवी अनिल यांची गीतरचना, संगीत आहे यशवंत देवी यांचं.

0: वहाँ से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा। सब दाग चले गए। सुपर निर्मा, मैं सुपरमैन।
1: सचिन
0: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
2: हेलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगले अडकाल।
2: 10 लाख द्या वाचाल।
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत।
3: अरे
4: ठेवला
5: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
4: तर पैसे गमवाल।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा।
8: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून।

कार्यक्रमात आता ऐकूया देवकी पंडित आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं डॉक्टर रेखा गंधेवार यांचं हे गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं.

हे होतं देवकी पंडित आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं डॉक्टर रेखा गंधेवार यांचं गीत. गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. भावधारा कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि या गीताबरोबरच भावधारा हा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आज जुन्या काळातले ज्येष्ठ अभिनेते वसंत शिंदे यांचा जन्मदिवस. वसंत शिंदे यांनी दादासाहेब फाळक्यांबरोबर मराठी चित्रपटसृष्टीत काम करायला सुरुवात केली. चित्रपटाच्या अनेक विभागांमध्ये काम करता करता अभिनय क्षेत्रात ते स्थिरावले. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या विनोदी भूमिका तशाच काही भावपूर्ण भूमिकाही रसिकांच्या संस्मरणात ठेवल्या आहेत. त्यांच्यावर चित्रित हे गीत आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया. सांगते ऐका या चित्रपटातलं हे गीत. वामनराव कर्डक यांचं हे गीत, संगीत वसंत पवार यांचं आहे.
1: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

0: सावडीला त्या पंताच्या जोडीला तुला मात्र नेईन मी यात घडीला सांगा या वेळीला माझ्या माझ्या वडिला।
1: वसंत शिंदे यांच्यावर चित्रित सांगते ऐका या चित्रपटातलं हे गीत श्रोते हो आपण ऐकलं, मधुबाला जवेरी आणि विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं। मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत थोड्याच वेळात।
2: सचिन
3: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
4: हेलो
5: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय।
4: पुन्हा
5: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे। तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळाले, चांगले अडकाल।
4: 10 लाख द्या वाचाल।
6: सर एवढे कुठून आणणार?
5: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर।
6: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्स मिळालेत।
5: अरे
6: ठेवला
3: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे।
6: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा। त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा। जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल।
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं कवी योगेश यांचं हे गीत। संगीत आहे आनंद घन यांचं।

आणि आता या गीतानंतर पाटलाचा पोर या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं हे गीत, संगीत वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, या नंतरचं गीत जे आपण ऐकणार आहात ते आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं. उषा मंगेशकर यांनी हे गीत गायलं आहे. गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत सुधीर फडके यांचं आहे.

0: सतर्क रहा।
1: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:18 आणि 45 सेकंद झाली आहेत। आता ऐकूया मामा भाचे या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीत आहे एन दत्ता यांचं।

0: आणि कार्यक्रमात आता ऐकूया जावयाची जात या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.
1: हे चैत पुनवसा जरी लईला जरी उगवली दिवसा ढवळ्या कशी सूर्याचं बघून रूप डोळा की दीप फिरतीन झाली एडी पिशी हो असं काहीतरी अकरीत घडलं.

श्रोतेहो आणि आता मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं हे गीत, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि चित्रपट आहे जैत रे जैत.

0: श्रोते हो, आणि या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. सकाळचे 9:30 आणि 15 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम साध संवाद. आज या अंतर्गत आपण ऐकणार आहात नरवण इथं पर्यावरण विषयक काम करणारे आशुतोष जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य वैशाली जाधव यांचं, सादरकर्ते आहेत विक्रांत मंडपे. ऐकूया कार्यक्रम साध संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. साध संवादच्या अंकात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या भोवताली असणारं जग आहे तसं स्वीकारणारे, मळलेल्या वाटेवरच मार्गक्रमणा करणारे अनेक असतात. परंतु आपला भोवताल समजून घ्यायची धडपड करणारे आणि त्यात काही बदल घडवण्याची इच्छा असणारे थोडे असतात. मी माझं या पलीकडे त्यांच्या कुटुंबाचं वर्तुळही विस्तारलेलं असतं. आज आपण भेटणार आहोत आशुतोष जोशी याला. आशुतोष नमस्कार.
2: नमस्कार.
1: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. नरवण हे त्याचं गाव आणि तिथे त्यांनी उभारलेल्या अनेक उपक्रमांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आशुतोष, नरवणमधल्या कामाबद्दल जाण्याआधीचा तुझा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. तुझं शिक्षण काय, कुठे, कसं झालं? आणि त्यापूर्वी मी श्रोत्यांना फक्त सांगते की आशुतोषचं वैशिष्ट्य त्याचं आहे की तो छायाचित्रकार आहे, लेखकही आहे आणि फोटोग्राफीचं दीर्घकालीन प्रकल्प हे भारतातले नानाविध संस्कृतीतून घडून येणाऱ्या राजकीय सामाजिक बदलांवर आधारित असे प्रकल्प त्याचे असतात. आता बोला आशुतोष, नरवणमधल्या कामाबद्दल जाण्याआधीचं तुझं शिक्षण कुठे, कसं झालं?
2: सो माझं अगदी सुरुवातीचं शिक्षण झालं चिपळूणमध्ये. चिपळूणमधून सायन्स करत होतो सगळ्यांसारखंच. त्याच्यानंतर मग हळूहळू लक्षात आलं की ते काही आपल्याला करायचं नाही. सो त्याच्यामुळे पुढे आधी मुंबईमध्ये 1 वर्ष शिकलो फाउंडेशन आर्ट्समध्ये आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2 वर्ष पुण्यामध्ये होतो इथलं शिक्षण घेण्यासाठी फोटोग्राफीमध्ये भारतीय विद्यापीठमध्ये. आणि ते करत असताना लक्षात आलं की अव्हेन्यूज खूप इंटरेस्टिंग आहेत. अजून जागा असं काही एक्सप्लोअर करत होतो, भारतात सगळीकडे फिरत होतो त्याच्यामधनं. त्यामुळे वेगळ्या पद्धतीने आपण जरा ह्याच देशाकडे बघू शकतो हा एक त्याच्यामधनं फिलिंग आली होती. ते सगळं करत असताना हे पण कळत होतं की क्युरियस आहोत आपण, पण ती क्युरियोसिटी अजून जर वाढवायची असेल तर अजून वेगळ्या समाजात जाऊन बघून यायला पाहिजे. म्हणून UK मध्ये गेलो, तिथे माझं पुढचं शिक्षण झालं फोटोग्राफी व्हिज्युअल आर्ट्समध्ये. आणि ते झाल्यानंतर मग मी तिथे काम करत होतो आणि मग त्याच्यानंतर मी हळूहळू इकडे यायला सुरुवात केली परत भारताकडे.
1: पण व्हिज्युअल आर्ट्स आणि फोटोग्राफीचं शिक्षण तू UK मध्ये घेतलंस इंग्लंडमध्ये, पण तिथल्या कुठल्या मोहिमांमध्ये सहभाग होता किंवा तिथल्या काही चळवळींमध्ये सहभागी झाला असं काही होतं?
2: चळवळ नाही, पण मी सुरुवातीला गेलो होतो त्यावेळी एक्सटिंक्शन रिबेलियन म्हणून एक तिकडे चळवळ चालते इन अ वे. आणि ती फोकस्ड होती क्लायमेट चेंज आणि ह्या गोष्टींवरती की त्याचा थर्ड वर्ल्ड वरती इम्पॅक्ट किती पडतोय, फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज काय करतायत, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या त्यावेळी. आणि मी ऍज अ एक्सटिरियर असा जस्ट एक टर्शियरी पर्सन म्हणून त्याच्याकडे बघत होतो ऍज अ फोटोग्राफर म्हणून. ते करत

0: असताना मला खरं कळलं की तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्ही प्रोटेस्ट करू शकता इन अ गुड वे, नॉट नॉट इन अ बॅड वे, पण प्रश्न विचारणं हा तुमचा अधिकार असतो. त्यावेळी ट्रफालगर स्क्वेअरवरती तिथे जे सगळे जमायचे आणि तो पूर्ण जो 10 डाउनिंग स्ट्रीटच्या आजूबाजूचा पूर्ण जो परिसर होता, तिथे मी 3-3, 4-4 दिवस आम्ही टेंट वगैरे घालून राहिलेलो आहे तिथे. तिथे मी म्हणजे फोटोग्राफी करण्यासाठी जेव्हा होतो त्यावेळी, आणि सगळ्या पद्धतीची, सगळ्या वॉक्स ऑफ लाईफ मधली लोकं तिथे यायची. ब्रिटिश सोसायटी मधली मोठे मोठे सगळे ऍक्टर्स आले होते, म्हणजे बेनेडिक्ट कमरबेच जर कोणी शर्लॉक होम्स बघितला असेल, त्याची हे योग्य आहे ह्याच्यासाठी, त्याची नोंद दर्शवण्यासाठी म्हणून तो येऊन जायचा अधूनमधून. म्हणजे हे खूप वेगळं होतं माझ्यासाठी की लोकं अशा पद्धतीने बघू शकतात. आणि ह्यावरती तिथले जे सरकार होतं ते, जरी त्यांना ते नको होतं तरी पण ते सप्रेस करत नव्हते, हा एक वेगळा मुद्दा होता. पोलीस जे होते त्यांच्यासोबत मी बोलत होतो तेव्हा मला समजत होतं की पोलिसांमध्ये पण अशी लोकं आहेत जी ओपनली बोलू शकतात की आम्हाला तुमचं पटतंय पण आमच्या ड्युटीज आहेत त्याच्यामुळे आम्ही इथे आहोत, पण जर ड्युटीज नसत्या तर आम्ही तुमच्यासोबत सहभागी झालो असतो. हा एक असा वेगळा इंटरेस्टिंग लुकआउट तिथे मला मिळाला होता.
1: आणि परत आलास तू साधारण 2022 सुमारास का?
0: 22 ला
1: 67 दिवसांचा 1850 किलोमीटरचा पायी तू प्रवास केलास 22 साली. काय होतं मनात, काय जाणून घ्यायचं होतं भारताबद्दल आणि स्वतःबद्दल जाणायचं होतं का देशाबद्दल?
0: माझ्या मते दोन्ही होतं. हे व्हायच्या अगोदर मी स्कॉटलंडला होतो काही वेळासाठी, आणि तिथे कोविडच्या टाइममध्ये मला एकटं राहायला हंटलीला मला जावं लागलं होतं. वर्क अवे थ्रू मी एका कपलसोबत तिथे राहत होतो आणि गार्डनिंग, प्लम्बिंग वगैरे अशी सगळी कामं करत होतो त्यांच्यासोबत, कारण की मला त्यावेळी कोविडच्या वेळी भारतात आलो नव्हतो, और रादर यायचं नव्हतं सगळी सिच्युएशन बघता. तिथे फ्रीडम खूप होती. तर मग तो एक एक्सपिरियन्स करत असताना मला समजत होतं की अरे ही कंट्री जर एवढ्या वेगळ्या पद्धतीने मी बघू शकतो, मी तिथे चालत भरपूर होतो, तर मग आपला देश किती अजून इंटरेस्टिंग असू शकतो. आणि चालण्यामधनं जी लोकं भेटत होती, चालण्यामधनं जे कन्व्हर्जेशन्स होत होते ते खूप इंटरेस्टिंग होते. ते मला रिफ्लेक्ट करायला लावत होते. मी नदी किनारी कुठेतरी जाऊन एकटा बसायचो, डोंगरावरती जाऊन एकटा बसायचो आणि रिफ्लेक्ट करायचो की मी काय केलंय, लेट से एवढ्या वर्षांमध्ये मी आत्ता आयुष्यामध्ये काय काय केलंय बघायला गेलं तर. तो कॉन्टेम्प्लेशनचा फेज मला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवून गेला, काही वाईट गोष्टी मागे सोडल्या त्याच्यामुळे. आणि तोच मग कंटिन्यू कसं करता येईल आपल्याला भारतात जाऊन, आणि ते सगळं बघायचं कसं वेगळ्या पद्धतीने. प्लस त्यावेळी शेतकरी आंदोलन आणि तो सगळा टाइम चालू होता, तर मी कुठल्याही आंदोलनामध्ये असा सहभागी नसतो. मला, मी जरा लांबून त्याच्याकडे ऍज अ आर्टिस्ट म्हणून बघतो लेट से. तर मला ते समजून घ्यायचं होतं की आपला भारत कसा वर्क करतो, एस्पेशली महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने लोक विचार काय करतात, का म्हणून सुसाईड्स होतात, हे समजून घ्यायचं होतं फॉर अ पर्सनल रिझन. आणि ऍज अन आर्टिस्ट मला त्याच्यावरती डॉक्युमेंटेशन करायचं होतं. हा एक पार्ट. आणि दुसरा पार्ट हा होता की त्या टाइम फ्रेम मध्ये मी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे वाचत होतो, पुस्तकं वगैरे. त्याच्यामधनं परत परत तेच एक येत होतं की लोक भरपूर चाललेत, ज्यांना स्वतःला समजून घ्यायचंय ते नेहमी चाललेत. म्हणजे कोणी असेल ते, म्हणजे विवेकानंदांपासून, गांधींपासून, तुम्ही अजून गुरु नानकांपासून, किंवा ख्रिश्चॅनिटीमध्ये गेला तर तिकडची लोक असतील, सगळ्या धर्मांमधली लोक. चालणं हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ग्रीक लोक भरपूर चालायची. त्याच्यामधनं काय होतंय की तुम्ही नवीन पद्धतीने, आजूबाजूचा तुमचाच समाज आहे तो नवीन पद्धतीने बघू शकता. मी रोज एका रस्त्यावरनं जातो पण तिथे जी लोक कामं करतात, लोक बसलेली असतात, त्यांच्याशी मी स्वतःहून जाऊन बोलायला जात नाही, पण ज्यावेळी मी अशा पद्धतीने बाहेर पडतो त्यावेळी माझ्यासाठी प्रत्येक माणूस नवीन असतो आणि प्रत्येक घर माझं असतं. कारण की मग ते मला, म्हणजे माझी ती गरज पण आहे की मला आज रात्री राहायचंय कुठे हेच माहिती नाही, हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मला ते वेगळ्या पद्धतीने जगाकडे बघावं लागतं, कंपल्शन बनतं. सो ते मला करून बघायचं होतं. आणि इन अ वे ह्याच्यापासून थोडं लांब जाता आलं असतं, मोबाईलपासनं आणि स्क्रीनपासनं लांब जाता येत होतं त्याच्यामधनं. सो ह्या सगळ्या फॅक्टर्स एकत्र येऊन ते मी पदयात्रेसाठी बाहेर पडलो होतो.
1: पण त्याच्यामध्ये संवाद साधणं पण महत्वाचं ना, म्हणजे लोकांशी बोललास तरच तुला तो परिसर कळेल. तर हे कसं साधलंस, कारण प्रत्येकदा माणूस समोरचा बोलेलच आपल्याशी असं नाही, असे काही प्रसंग आले का?
0: मी जनरली कुठेही गेलो तरी पण बेसिक सुरू करायचो की चालता चालता कोणाला तरी

0: हाक मारायची, काय म्हणताय हो, कसं चालू आहे, काम करतंय कोणीतरी शेतामध्ये, तर येऊ काय हो, मग त्यांच्यासोबत जरा वेळ जायचं. ते काम करत असतात, विचारायचं नाही काय करायचं, डायरेक्ट त्यांच्यासोबत म्हणजे काय भाजी काढतायत तर लगेच त्यांच्यासोबत भाजी काढायला घ्यायची. आपोआप कन्व्हर्सेशन सुरू होतात, आपोआप ते सांगायला सुरुवात करतात, मग त्यांची लाईफ स्टोरी सुरू होते, ते मागचं पुढचं सगळं सांगतात की असं असं मी जगतो वगैरे. आणि ते जेव्हा तुम्ही समजून घेता एक एक करून, तेव्हा तुम्हाला कळतं की तिथला समाज कसा आहे, तिथली व्यवस्था कशी आहे, तिथलं राजकारण कसं आहे, तिथलं जीवन कसं आहे, अन्न तिथलं सगळ्याच म्हणजे गोष्टी कशा आहेत हे तुम्हाला समजत जातात. तेच मेन त्या ह्याच्यामधनं कळलं की ऐकणं ही कला आहे ती आपण हळूहळू माणूस म्हणून विसरत चाललोय.
1: समोरच्याचं ऐकून घेणं बरोबर. निसर्ग आणि इथली माणसं कशी दिसली तुला या प्रवासामध्ये? आणि हाच प्रवास नंतर तू मुंबई गोवा चालत प्रवास पुन्हा केलास पुढच्या काळामध्ये, पुढच्या टप्प्यामध्ये. इथला निसर्ग आणि माणसं काय सांगतायत?
0: इथली माणसं, मी एक मेन गोष्ट जी ऑब्झर्व केली की प्रचंड पेशंट आहेत, प्रचंड म्हणजे कदाचित म्हणूनच सगळ्या प्रकारचे आपल्यावरती लेट से सगळ्या प्रकारच्या लोकांनी इथे आपली राजवट तयार केली सिन्स टाइम इमेमोरियल. त्याचं कारणच हे आहे की इथली लोक पेशंट आहेत, काहीही झालं तरी पण ते त्याच्यामध्ये टिकून तग धरून राहतात. ते मी खूप ऑब्झर्व केलं की प्रत्येक ह्याच्यामधनं चालत असताना, प्रत्येक गावांमधनं. आणि इथे ना आता हळूहळू वेस्टर्न इन्फ्लुएन्स यायला सुरुवात झाली आहे इन ऍग्रीकल्चर, इन इकॉलॉजी, कसं आपण बघतो त्या हिशोबाने. आणि हळूहळू लोक आपलं जे काही छोटेखानी फार्मिंग आणि हे सगळं होतं ते हळूहळू आता सोडायला लागलेत बिकॉज ऑफ अर्बन मायग्रेशन. तर तेच होणारे जे वेस्टर्न कंट्रीजमध्ये झालं, स्कॉटलंडमध्ये आज जवळजवळ 90%च्या पुढे म्हणजे त्याच टप्प्यामध्ये जागा जी आहे ती फक्त 1% लोकांची आहे. 90%च्याहून जास्ती जागा एक अख्ख्या देशाची 1% लोकांची आहे. तीच कंडिशन भारतावरती कधी ना कधीतरी येणार हे दिसतंय. नेचर बघायला गेलं तर भरपूरशा बाहेरच्या कंट्रीजमध्ये आपल्याकडे जेवढी इकॉलॉजी आहे, जेवढं वैविध्य आहे, तेवढं बाहेरच्या कंट्रीजमध्ये नाही येत. एक निसर्गासोबतचा एक कनेक्ट आहे ना, तो आत्तापर्यंत आहे. एक आत्ता शेवटची पिढी जी चालू आहे किंवा रादर जी राहिली आहे मागे, तिथपर्यंत तो निसर्गाशी कनेक्ट आहे. म्हणजे कुठल्या अँगलने बघता येईल त्याच्याकडे की निसर्गामध्ये होणारे छोटे मोठे बदल सुद्धा त्यांना जाणवतात. म्हणजे आज आपण एअर कंडिशन रूम्समध्ये राहतो त्याच्यामुळे आपल्याला बाहेर काय चालू आहे हे आपल्याला कळतच नाहीये.
1: शेजारचं झाड फुललेलंही आपल्याला दिसत नाहीये.
0: हा, सो एक तर बघण्याची कला संपली आजूबाजूच्या ह्याच्याकडे. आणि ऍट द सेम टाइम हे जे एक्सपिरियन्सेस होते, अनुभव जे मिळत होते काम करून, शेतात राहून, चालून, ते सगळे अनुभव संपत गेले. सो म्हणजे आधी इझिली थोडेसे हलकेसे बदल झाले कुठे वातावरणामध्ये, तर माणूस समजू शकत होता की अरे पाऊस येणार आहे, अरे उन्हाळा आता वाढणार आहे, काही म्हणजे कुठला तरी एक पक्षी ओरडल्यावरती लक्षात येतं की काहीतरी बदल होणार आहे. आता
1: किंवा झाडांच्या बहरण्यावरही अडाखे होते ना पावसाचे, कधी पाऊस येणार का.
0: ते ही नेक्स्ट जनरेशन आहे ना, ती पूर्णपणे बाहेरच गेली, त्याच्यामुळे त्यांचा निसर्गासोबतचा कनेक्ट तर गेलाय. आणि आता तर व्हर्च्युअल जगामध्ये आपण राहतोय त्याच्यामुळे रियालिटीशी कनेक्टच झिरो झाल्यासारखं आहे आता. हा एक खूप मोठा पॉइंट आहे की जो आता पुढे जाऊन जास्ती आपल्याला त्रास देऊ शकेल.
1: पण तू जे मगाशी म्हणाला तसं इथली माणसं टिकून राहणं त्यांचं जे किंवा जो चिवटपणा आहे तो कदाचित निसर्गाकडनं पण घेतला असेल माणसांनी, कारण तो निसर्गाशी कनेक्ट होता इतकी वर्ष असंही कदाचित म्हणता येईल. या प्रवासातल्या आत्मशोधानी तुला काय सांगितलं, काय प्रेरणा दिली?
0: आय गेस जग बदलते आणि प्रत्येक क्षण म्हणूया, प्रत्येक मोमेंट जर त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने किंवा नवीन म्हणून बघता आलं तर कदाचित तुम्हाला फार इंटरेस्टिंगली जगता येऊ शकतं असं मला तरी ह्या सगळ्या ह्याच्यामधनं वाटलं. मेन गोष्ट अशी दिसली की होपलेस तर खूप जण जगतायत आणि होपलेस मी पण जगून झालं काही वेळासाठी, पण त्याच्यामधनं मजा नाही आली त्या होपलेसनेसमधनं. मग ती होपलेसनेस तुम्हाला निगेटिव्ह थॉट्सकडे घेऊन जातं, निगेटिव्ह थॉट्स सुसाइडल घेऊन जातात, जी माझ्या जनरेशनची आता भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत. पण तेच तुम्ही होपफुली जर जगाकडे बघत असाल तर प्रत्येक माणसामध्ये काहीतरी थोडंसं तरी चांगलं आहे एवढं तरी दिसतंय मला. कुठेही म्हणजे होतं वाईटातला वाईट माणूस असू दे, त्याच्यामध्ये चांगलं थोडंसं तरी तुम्हाला दिसतं. ते जर तुम्हाला बघता येत असेल तर थोडे चेंजेस होऊ शकतात म्हणजे अजून सुद्धा जगामध्ये पूर्णपणे वाईट नाही झाले.

0: झालं.
1: आणि जग बदलायचं असं नाही, पण आपल्या पुरतं आपल्या भोवताल
0: जग बदलूच शकत नाही तुम्ही. तो एक 20 ते 25 वर्षाचा असतानाचा वेळेपणा असतो माणसाचा, की त्यावेळी वाटतं की सगळं पण बदलू शकतो, पण एक टाइम निघून जावा लागतो त्याच्यानंतर लक्षात येतं
1: की शहाणपण यायला काही काळ जायला लागतो आणि अनुभव यावे लागतात.
0: आणि स्वतःला बदलणे ह्याच्या पलीकडे काही नाही, तुमच्यामध्ये बदल करा. आजूबाजूचं जग तर कंटिन्युअस बदलतंय, ते बघा कसं बदलतंय, त्याच्याकडे एक एक त्रयस्त म्हणून त्याच्याकडे बघता येतंय का, ते बघायला लागलं तर ऑलरेडी भरपूर काही काही चेंजेस करू शकता तुम्ही.
1: या तुझ्या 67 दिवसाच्या प्रवासामध्ये एखादा असा क्षण आम्हाला सांग की ज्यांनी तुझं आयुष्य बदलून गेलं, किंवा भेटलेली व्यक्ती एखादी की ज्याचा प्रभाव खूप काळपर्यंत राहील तुझ्यावर.
0: एक दोन इन्सिडेंट झाले. एक ते पांडुरंग काका मला भेटले होते, ते मी त्या गावामधनं बाहेर पडल्यानंतर मला सकाळचं जेवायला नव्हतं हे त्यांना आदल्या रात्री माहिती होतं. तर ते प्रचंड ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणायचं प्रॉब्लेम्समध्ये होते हे मला माहिती होतं. त्यांना लोन्स भरपूर आहेत, त्यांच्यावरती त्रास भरपूर आहेत, मुलगा लांबपर्यंत चालत जातो ITI करायला वगैरे. ते मी सकाळी गेले हे कळल्यानंतर ते सायकलवरती खाणं घेऊन आले होते. त्यांच्याकडे फक्त बायकोने केलेली चपाती होती, दूध होतं, तूप होतं, आणि म्हणतात एवढंच आहे माझ्याकडे, जे आहे ते मी आणले. हा जो एक एक्सपिरियन्स होता तो मला भरपूर काही शिकवून गेला की तुमच्याकडे भरपूर असून काही उपयोग नाहीये, तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही शेअर करू शकता का,
1: दानत
0: आहे का. आणि ती मी गावांमधनं खूप अनुभवली, प्रत्येक गावांमधनं. आता एक सुरुवातीलाच एक पुस्तकामध्ये मी लिहिलंय की त्या 3 बायका ज्या होत्या त्या हॉरिबल कंडिशन्समध्ये जगतायत, पण तरी पण पुढच्याला काहीतरी नाहीये त्याच्यामध्ये पण द्यायची तयारी आहे, ही खूप रेअर गोष्ट आहे.
1: त्यानंतर तू पुस्तक लिहिलंस तुझं जर्नी टू इस्ट नावानी, इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिलंस ज्याचं मराठी भाषांतर पण आलं जा जरा पूर्वेकडे या नावानी. या पुस्तकाबद्दल सांग ना, आणि मुळात हे इंग्रजीत लिहिलंस त्याचं कारण काय होतं.
0: माझं पूर्ण शिक्षण इंग्रजीत झालंय आणि UK होतं, त्याच्यामुळे माझं सबस्टॅकवरती मी लिहायचो किंवा लिहितो अजून सुद्धा, आणि ते सगळं इंग्लिशमध्येच होतं. तोपर्यंत मी भारतामध्ये येऊन राहीन काही करेन हा काही आयडिया नव्हती. माझं तिकडचं कंटिन्युएशन मध्ये होतं UK लाईफ, तर त्या अँगलने मी या सगळ्याकडे बघत होतो. पण एका पॉईंट नंतर ते लक्षात आलं की ह्याला आपल्याला लिहायला तर लागेल, डॉक्युमेंट तर करावं लागेल, तर इंग्लिश माझ्यासाठी तरी सोपी भाषावरती करायला. आणि नंतर मी दुसऱ्या पदयात्रेनंतर मराठीत लिहायला सुरुवात केली, तेव्हा आता मराठीत मी लिहितो, पण त्यावेळी तेच होतं, त्याच्यामुळे त्याच्यावरतीच लिहिता आलं.
1: आणि कदाचित इंग्रजी भाषेत लिहिलं की त्याचं पोहोच पण वाढते ना, म्हणजे परदेशातही ते वाचलं जाऊ शकतं.
0: म्हणजे आता हे पुस्तक बरंच कॅनडा, US, युरोप, थायलंड, अर्जेंटिना पर्यंत, ऑस्ट्रेलिया पर्यंत पोहोचलंय. सो वेगवेगळ्या लोक ह्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघू शकतात.
1: आणि भारताबद्दलचं पुस्तक म्हणजे राजे, रजवाडे, प्राणी, पक्षी यांची वर्णनाशी सवय असते लोकांना, मग याचा स्वीकार कसा केला किंवा याचं स्वागत झालं का.
0: हो, म्हणजे आता काही जण आहेत ते ह्याला अशा अँगलने बघू शकतात की तू पुअर इंडियाबद्दल लिहितोयस किंवा तू नवीन काय काय होतंय त्याच्याबद्दल लिहिना, पण मी ज्या भारतात फिरलो, मी जो भारत बघितला तो तसाच होता, त्याला काय करू, की तिथे नव्हते लाईट तर नव्हते लाईट, तिथे पाणी पोचत नव्हतं तर नव्हतं पोचत, तिथे करप्शन होतं तर होतं करप्शन, मी ते कसं लपवू. ठीक आहे की आपण एक वेगळ्या ह्याच्यामध्ये पण खूप प्रोग्रेस पण चालू आहे, डेव्हलपमेंट पण चालू आहे, त्याला कोणीच नाही म्हणत आहे, पण ऍट द सेम टाइम प्रॉब्लेम्स पण आहेत ना सगळ्याच बाबतीत, म्हणजे जात व्यवस्थेमध्ये, करप्शनमध्ये, सगळ्याच राजकीय, सामाजिक, सगळ्याच अँगलने बघता प्रॉब्लेम्स आहेत, नाहीच गेलेत ना कुठे ते. सो हे सगळं इंटरेस्टिंग होतं जी लोक नव्याने बघत होती ह्याच्याकडे,
1: आणि ते पोहोचलं पुस्तक असं म्हणूया.
0: हो
1: बरं, व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत किंवा भोवतालच्या भ्रष्टाचारात मी सहभागी होणार नाही, अधिक संतुलित आणि शाश्वत शेतकी भविष्याबद्दलही तू पुस्तकात विस्ताराने बोलतोस किंवा स्थानिक समाजांच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर करतोस. पाश्चात्य संस्कृतीला कवटाळणं हे अंतिम ध्येय तू नाकारतोस आणि मी आणखी एक जॉन होणार नाही अशा आत्मशोधानंतर तू नरवणमधलं तुझं काम आता सुरू केलं आहेस, तर त्या कामाबद्दल ऐकायला आता आवडेल. नरवण हे तुझं गाव आणि तिथे आल्यानंतर तू कशी कामाला सुरुवात केलीस.
0: सो पहिली गोष्ट म्हणजे की पाश्चात्य देश काय वाईट नाही आहेत, म्हणजे मी खूप चांगले दिवस घालवलेत तिथे, खूप चांगल्या

आठवणी आहेत माझ्या तिकडच्या लोकांसोबत. क्युरिओसिटी डेव्हलप करणं, तुमच्यामधला एक विचार करण्याची क्षमता वाढवणं, प्रश्न विचारणं, हे सगळे जे काही आयडियाज आहेत त्या मला तिकडूनच आल्या. इथे राहताना नव्हत्या आल्या त्या. सो ते चांगलं आहे तिकडचं. पण शेवटी म्हणतात ना की तुमचं गाव ते गाव असतं शेवटी. मी लहान पण माझं एकदम सुंदर समुद्रावरती घालवलंय की जिथे आम्ही खेळायला जायचो, त्याच्यानंतर आम्ही दुपार आमची घालवायचो.

0: गाव अरे तिथेच आहे, काही बदललं काहीच नाही आहे तिथे तसं बघायला गेलं तर. सो बदल तर घडतोय, बदल तर घडणार आहे, डेव्हलपमेंट विकास तर होणारच आहे सगळ्याच गोष्टींचा. सो हा विकास जर चुकीच्या डिरेक्शनला गेला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून गावामध्ये मी राहायचा निर्णय घेतला, की त्यावेळी माझा विचार चालू होता की मी एक्झॅक्टली काय करू शकतो. आता पदयात्रा केली, चालून झालं, बघून झालं, एक्सपिरियन्स करून झाला, आता त्याच्यावरती ठोस काही ना काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे, काम करणं गरजेचं आहे. सो तिथे जाऊन काम करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये पहिलं तर मी तिथली शेती समजून घेतली, तिथली लोकं राहतात कसे, ते काय करतात हे समजून घेतलं. ते समजून घेतल्यानंतर मग हळूहळू आम्ही निसर्गशाळा म्हणून आधी एक लायब्ररी सुरू करायचं ठरवलं जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत, सो दॅट मुलांना वाचनाची आवड निर्माण होईल. आणि मुलं जर वेगळ्या पद्धतीने बघायला लागली ह्याच गावाकडे तर चेंज भरपूर होऊ शकतो. शहरातली मुलं म्हणू शकतात की आमच्याकडे ताज हॉटेल आहे किंवा काही म्हणजे पुण्यामधलं काहीतरी फेमस शनिवारवाडा आहे, पण गावातली मुलं काहीच नाही सांगू शकत. तो एक मायनॉरिटी येते तिथे की इन्फिरियर कॉम्प्लेक्स येतो तिथे. पण हा विचारच आपण करत नाही की मुलं गावातली सांगू शकतात आमच्याकडे 120 130 प्रकारच्या पक्षी आहेत, आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आहेत, आमच्याकडे एवढ्या प्रकारची झाडं आहेत, आमच्याकडे छान नद्या आहेत. हे आपण मुलांमध्ये मुरवलंच नाहीये की हे पण चांगलं आहे, हे वाईट नसतं, आणि हे
1: हे
0: असणं
1: महत्वाचं
0: महत्वाचं
1: असतं.
0: असतं. म्हणजे तुम्ही स्वर्गात राहताय पण तुम्हाला ते कळत नाहीये की तुम्ही स्वर्गात राहताय. सो तसं हळूहळू आम्ही त्यांच्यासोबत सुरू केलं काम. गावातले लोकांनी त्याच्यासाठी मदत केली किंवा मुलांनी भरपूर मदत केली. त्यांनी स्वतः पूर्ण फ्लोअर क्लीन पासून पेंटिंग वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये मुलांनी मदत केली. आणि मग त्यांच्यासोबत आम्ही निसर्गशाळा म्हणून एक उपक्रम सुरू केला, ज्याच्यामध्ये त्यांना मग आजूबाजूचा निसर्ग काय, आपण कशात जगतोय, कुठे जगतोय, प्लास्टिक म्हणजे काय असतं, नियम काय असतात, स्किल सेट्स काय असतात, तुमच्या व्हॅल्यू सिस्टीम्स काय असल्या पाहिजेत, ह्या सगळ्यांवरती मग फोकस करतो, नवीन नवीन लोक तिथे पोचवतो. सो हा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर मग गावातनंच एक मुलगा जो मायग्रेट करणार होता त्याच्याशी बोलून वगैरे विचार केला की आपण काय करू शकतो गावात राहून. मग त्याच्यामधनं त्याचे स्किलसेट्स होते वुडवर्कमधले, कार्पेंट्रीमधले. पण आपण कार्पेंट्री बघतो पण त्याला आर्टिझनल कधी बघायला जात नाही. तीच कार्पेंट्री जर मी युरोपमध्ये घेऊन गेलो तर तो आर्टिझन बनेल. सो व्हाय नॉट आपण त्याला आर्टिझनकडे वळवता येईल, त्याला त्याचा एक वेगळ्या लोकांपर्यंत त्याला पोचवता आलं. सो ह्याच्यामधनंच आम्हाला एक कॉर्पोरेट ऑर्डर आली पहिलीच, जी US ला गेली, जी तिथे एक टेक कॉन्फरन्स होती, तिथे 1000 पीसेस गेले जे खूप तिथे आवडले लोकांना. आणि पहिल्यांदा गावामध्ये हा एक विचार आला की इथे सुद्धा राहून काही
1: करता येऊ
0: करता
1: शकतं.
0: येऊ शकतं, लोकांना रोजगार मिळू शकतो. ते आता चांगलं चालू आहे आता वूड वर्कशॉप. त्याच्यानंतर मग आम्ही फोकस केला छोट्या छोट्या गोष्टींवरती, ज्या छोट्या म्हणतो पण जो बेसिक साक्षरता आहे गावातली, की तुम्ही सरकार तुम्हाला देतंय काही गोष्टी, अनुदानं देतं, पण ते तुम्हाला माहितीच नाही तर तुम्ही घेणार कशी, तुम्हाला कंप्लेंट कशी करायची हे माहिती नाही. तुम्ही जाऊन कोणाला तरी सरपंचाला सांगता की अहो माझं असं असं झालं, पण त्याला कंप्लेंट कशी करायची, अपील कशी करायची, ह्याच्यातली कुठलीच गोष्ट माहीत नाही, आणि म्हणून ती कामं होत नाहीत तुमची. मग त्याच्यावरती आपण कसं फोकस करूया, योग्य पद्धतीने आपण कसं त्याच्यावरती काम करूया. मग त्याच्यामधनं आम्ही फॉरेस्ट ऑफिस सोबत काही गोष्टी केल्या, ज्याच्यामध्ये आम्हाला गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सने मदत केली. तर तिथे वैदेही दांडेकर आणि मिलिंद वाटवे म्हणून आहेत, ते येऊन गेले आणि त्यांनी लोकांना समजवलं की लीगल राईट्स काय आहेत. मग त्याच्यामधनं आम्ही एक गावातला पहिला जो एक, तशी बघायला गेलं तर माझ्या मते गुहागरच्या पट्ट्यामधनं ती काही पहिल्या केसेसपैकी आहे, की बैल मेला आणि त्याचे ऍक्च्युअल पैसे आलेत. आणि तर ह्याच्या अगोदर बिबट्या बैल फक्त मारत होता, त्याचं पुढे काय होतं आपल्याला माहिती नव्हतं. सो ते झालं. आता आम्ही हळूहळू डुकरं शेत खराब करतात, वांद्रं आंबे खराब करतात, त्याच्यावरती काम करतोय की त्याला काय कशा पद्धतीने नुकसान भरपाई मिळू शकेल, सो दॅट विचार तरी करतील म्हणजे सरकार की हे काय नक्की, ह्याच्यावरती आपल्याला उपाययोजना एक्झॅक्टली काय करायची. त्याच्यानंतर मग आम्ही महिला बचत गटासोबत, त्यांना त्यांना पुश करणं आता गरजेचं आहे. इतके महिला बचत गट आहेत आमच्याकडे, तर 32 आहेत, म्हणजे 320 बायका, त्याच्यातला एकही ऍक्टिव्ह नाही आहे. ठीक आहे, आता हे आहे ते आहे, पण आपण त्याला कसं बदलूया, कसं काम करूया, ह्यावरती आम्ही लास्ट लास्ट इयर जेव्हा सुरू केलं तेव्हा

0: बायकांनी सांगितलं आम्हाला मार्केटच नाही आहे, त्याच्यामुळे काही करता येत नाही आणि बेसिक स्किल सेट्स आहेत फक्त की कॅन्डल कशी बनवायची, ते गेलं आता कोण कॅन्डल वापरते, सो नवीन काय करता येईल, म्हणजे पापड लोणच्यांच्या पलीकडे जाऊन काय करता येतं का, सो ते थोडं इनोव्हेशन त्याच्यामध्ये आणून आणि गावातले पारंपरिक पदार्थ बाहेर कसे पोचवता येतील. तर आम्ही पहिला फोकस केला फणसाच्या घऱ्यावरती, गावातनंच आपण बघूया किती होत आहेत. आणि बायका म्हटलं की आम्ही करू पण मार्केट नाही. आणि 1600 किलोची ऍक्च्युली ऑर्डर आली होती जी आम्ही 100 किलोच्या वर नाही जाऊ शकलो. सो ही रियालिटी आहे की आहे, म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी मार्केट अव्हेलेबल आहे पण तुम्हाला पोचता येत नाहीये तिथपर्यंत, हा एक इश्यू आहे. सो त्याच्यावरती आता हळूहळू काम
1: करतोय. भांडवलही लागत असेल, त्याचं काय करणार
0: कशासाठी?
1: अशा पद्धतीने प्रॉडक्ट तू जे 1600 किलोची ऑर्डर म्हणालास ते तयार करण्यासाठी भांडवल लागत असेल, पण ते कसं उभं करणार तुम्ही?
0: तुम्ही विकताय त्यावेळी तुम्हाला पैसे लगेचच मिळतात त्याचे. म्हणजे तुम्ही आता लेट से आता मी कुठली तरी गोष्ट विकतोय तर ती जेव्हा कोणीतरी बल्कमध्ये ऑर्डर करतं त्यावेळी तो ऍक्च्युली पैसे अर्धे पैसे तरी अगोदर देतो, त्याच्यामधनं ते पुढचं सगळी प्रोसेस होऊ शकते. सो रॉ मटेरियल अवेलेबल आहे, हा प्रॉब्लेम आहेच की काम कोण करणार, कारण की बचत गटाच्या बायका जरी असतील तरी पण आता लिव्हिंग स्टँडर्ड्स एवढे वरती गेल्यासारखे, म्हणजे आभासी आहे ते खरं पण असं वाटतंय की लिव्हिंग स्टँडर्ड्स एवढे वरती गेलेत, कारण
1: काम मी का करू असा प्रश्न येऊ शकतो.
0: त्याच्यामुळे उलट लिथार्जी वाढते, इलनेसेस वाढतायत, बायकांना जे अगोदर आजार नव्हते ते आजार व्हायला लागलेत कारण की हातपाय पूर्णपणे गळून पडलेत. सो आणि सगळे सेम पुरुषांचं, म्हणजे काय फरक त्याच्यात काहीच नाहीये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण लोक पॉझिटिव्हली करतायत असं नाही की नाही करत आहेत, आणि एकाला बघून दुसरा काहीतरी करतो, दुसऱ्याला बघून तिसरा काहीतरी करतो, असं ती लिंक हळूहळू लागत जाते. गावामध्ये काम करत असताना ही पण एक गोष्ट लक्षात आली की गावातली जी नदी आहे किंवा भरपूरशा कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्या आता खराब होत चालल्यात. तर बरेच वर्षांपासून हा एक प्रश्न होता गावामध्ये की ह्याच्यावरती कसं काम करायचं किंवा कोण करणार. तर मग मधल्या काळामध्ये काही आठवड्यांअगोदर आम्ही एक डिसिजन घेतला की गाव एकत्र बसेल आणि ग्रामसभेचा ठराव होईल. जनरली जी तहकूब मीटिंग होते 4-5 लोकांमध्ये सह्या देतात, तसं न करता ऍक्च्युली गावाने एकत्रित येऊन ह्याच्यावरती ठराव करावा. सो तसं करून आता आम्ही गावातल्या नदीसोबत सुद्धा काम करतोय की ज्याच्यामध्ये त्याचा जो अतिरिक्त गाळ वाढलेला आहे तो नाम फाउंडेशन आणि शासन अशा सगळ्यांच्या समन्वयाने ते काम होत आहे. ह्याच्यामुळे ऍक्च्युली खूप चांगल्या गोष्टी होणार आहेत की शेती करता येणाऱ्या लोकांना जी अगोदर बंद पडली होती कारण की पावसाळ्यात पाणी वाढायचं, बाजारपेठेमध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते पण थोडे थोडे कमी होतील तिकडच्या, आणि ह्या गोष्टी व्हायला लागल्यानंतर हा एक होप आहे की लोक परत येतील किंवा लोक काहीतरी येऊन करायचा प्रयत्न करतील. जर नदी खोल असेल तर तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीचं शाश्वत पर्यटनामध्ये कयाकिंग पण येतं, तर तशा पद्धतीचं कयाकिंग करता येईल तिथे की जेणेकरून तिथला निसर्ग पण अबाधित राहील आणि सोबत तुम्हाला पैसेही मिळतील. असं नाही, एक गोष्ट ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये लक्षात आली की इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह इज इक्वल टू कन्झर्वेशन. जोपर्यंत लोकांना पैसा दिसत नाही, कारण की तसं झालंय आपलं जग, पण जोपर्यंत लोकांना त्या गोष्टींमधनं पैसा मिळत नाही तोपर्यंत लोक कन्झर्वेशनकडे बघणार नाहीयेत किंवा जंगल नाही वाचवणार आहेत, नद्या नाही वाचवणार आहेत. त्यांना हे कळू द्या की चांगलं बघण्यासाठी लोक येतात, तुमचं अबाधित राहिलेलं निसर्ग जंगल बघण्यासाठी लोक येतात, छान रस्ते बघण्यासाठी लोक येतात, त्यावेळी लोक काही ना काहीतरी त्याच्यावरती करायचा प्रयत्न करतील.
1: समन्वय हा महत्वाचा शब्द तू आत्ता वापरलास की ज्याच्यामध्ये तुझ्यासारखी एकेकटी काम करणारी माणसं असू देत, एनजीओज असू देत किंवा शासन असू देत, हे एकत्र आले आणि गावकरी जे सगळ्यात महत्वाचे, हे एकत्र आले तर चांगलं काम घडू शकतं, हे कदाचित तुझ्या उदाहरणावरनं आज आपल्या श्रोत्यांना पटलं असेल. गावातल्या माणसांशी बोलणं आणि त्यांना समजावून सांगणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला याच्यात दिसते, हे तुला साधलं आहे असं म्हणूया का? कारण नाही तर तू कोण आम्हाला हे सांगणारा असं झालं का कधी?
0: होतं ना, अजून सुद्धा होतं, म्हणजे असं नाही की पूर्णपणे आहे ते, म्हणजे आपण रोमॅन्टिसाइज आयडियामध्ये मला वाटतं की जगण्यात काहीच पॉईंट नाही, पण हे पण आहे की लोक अटेंटिव्ह आहेत, विचार करतायत आणि जिथे वाटतंय की आपण बदलू शकतोय तिथे बदलायचा प्रयत्न पण करतायत. पूर्णपणे नाही असं नाही, तुम्हाला पहिल्या काही डिफिकल्टीज मधनं जावंच लागतं काहीही करायला गेलं तरी, पण सुरुवातीचे काही ऑब्स्टॅकल्स आहेत. म्हणजे आता आम्ही लेटसे गावामध्ये आता डिजिटल डिटॉक्स आणि निसर्ग शाळेचे आता कॅम्प्स भरवतो, म्हणजे जी पुण्या मुंबईतली लोक तिकडे येतात मग त्यांना गावाचं कल्चर काय, इकॉलॉजी काय, आजूबाजूचा परिसर काय हे दाखवतो. बेसिक गरजांमध्ये लोक राहतात तिथे, फार काही एकदम हे नाही देतात, पण हे बघून गावातली मंडळी सुद्धा विचार करतात की ओके आपण नुसता

0: हॉटेल बांधून आणि हे करून पर्यटन नाही होत. हे अशा पद्धतीचं पर्यटन करून आपलं गाव पण वाचेल, आजूबाजूचा इकोलॉजी पण वाचेल, निसर्ग पण वाचेल, हे कळतंय. त्याच्यामुळे ते तो हळूहळू आहे, थोडे थोडे चेंजेस आहेत, पण तो लॉंग टर्म प्रोसेस आहे. ती बरेच वर्षानंतर ती
1: बदल एका दिवसात घडणारच नाहीयेत, पण त्याच्यासाठी असलेला पेशन्स तुलाही बळगायला हवाय असं म्हणशील.
0: पण त्याच्यासाठीच तर एवढं मोठं आयुष्य दिलेलं आहे ना, की एवढा वेळ आहे आपल्याकडे. काय असा नाहीये की 2-5 वर्षामध्ये सगळं संपतंय. ठीक आहे, जगात भरपूर चेंजेस चालू आहेत, पण हजारो वर्षांपासून माणूस जगतच आलाय, आणि अजून आपण काही म्हटलं तरी पण अजून हजारो वर्ष निसर्ग बरोबर पद्धतीने जगवेल माणसाला.
1: पण तो निसर्ग समजून घेणं आणि त्याच्यासोबत चालणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलास आणि तुझ्या कामाबद्दल थोडी का होईना आम्हाला माहिती मिळाली. तुझ्या भविष्यातल्या सगळ्या योजनांसाठी मी सदिच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोतेहो, साध संवाद या कार्यक्रमात नरवण इथे पर्यावरण विषयक काम करणारे आशुतोष जोशी यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं वैशाली जाधव यांचं, सादरकर्ते होते विक्रांत मंडपे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन. लेखन रुचा नामजोशी यांचं, सादरकर्त्या आहेत गौरी लागू. ऐकूया 101 उमासदन.

0: अरे भांडण मैत्री घुसपुस घुसपुस
1: कधी घालतो दंगा धुडगुस राहतो हाफ डझन।
2: ऐकूया 101 उमा सदन, लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू।
3: 101 उमा सदन।
4: अरे बापरे, लाईट गेले का काय? ए प्रसाद, प्रसाद, लाईट गेले बघ एकदम। ए ए बाबा, ऐक ना प्रसाद, उठ ना।
5: काय काय झालं, का उठवतीयस ग तू?
4: लाईट गेले बघ एकदम।
5: तू झोपेत कसं काय कळतं ग लाईट गेले म्हणून?
4: ए मी झोपले नव्हते, तू झोपला होतास। मी पुस्तक वाचत होते आणि अचानक दिवे गेले।
5: नाही मग हे बघ, आता लाईट गेलेत ना, मग झोप ना।
4: शी, एवढ्या उकाड्यात कसं झोपणार?
5: मग तुझं काय म्हणणं आता? मी वारा घालू का तुला?
4: हे गप्रे,
5: कशाला उठवतेस मला तू? येतील ना ते? हे बघ, गेले तसे येतील ते। मला झोप।
4: अरे पण लाईट फक्त आपल्याकडचेच गेलेले दिसत आहेत।
5: म्हणजे काय?
4: म्हणजे बघ ना, शेजारी समोर आहेत ते बघ, तिकडे फाटकांच्या कडे दिवे आहेत, स्ट्रीट लाईट पण आहेत।
5: ती एखादी फेज गेली असेल ग? काय
4: फक्त आपल्या घराला काय वेगळी फेज आहे का? काही काय बोलतोस प्रसाद, आपलेच गेलेत म्हणजे फ्यूज वगैरे गेला आहे का ते बघायला नको का? म्हणून तुला उठवलं। चल खाली जाऊन बघूया काय झालंय ते।
5: काय अरे काय धड झोपू म्हणजे नाही, तू जाऊन बघ ना, तू जाऊन बघून ये जा।
4: अरे दिसत नाही नीट अंधारात, म्हणून चल म्हटलं ना तुला।
5: बॅटरी घे ना, जा ना तू, कुठे ती बघ ना।
4: मोबाईल मध्ये टॉर्च आहे, बॅटरी कशाला हवी? चल हा बघ, लावला मी। चल चल चल लवकर, चल उकडत आहे भारी।
5: चला आलिया भोगासी।
4: हे आलिया भोगासी नाही रे, आलिया भट।
5: हे काय तुझे इतक्या अंधारात तुला पिझे सुचत आहेत? अवघड आहे, चल। हा दरवाजा उघडलं, वाकडलं काय? पॅसेज मध्ये अंधार आहे।
4: अरे आता आपलेच लाईट गेलेले असले तरी सगळेच जाणार ना, खोलीतले लाईट नाहीत आणि पॅसेज मधले लाईट आहेत, असं कसं होईल? काही बोलतोस?
5: एवढं माहिती आहे मला गौरी, पण हे बघ, रनिंग कॉमेंट्री नको का? नको ग, अंधारात कोणी वाटेत असेल तर आपल्याला आवाज ऐकून बाजूला होईल ते।
4: अंधारात पिजे तुला सोसतायत बर का प्रसाद?
5: सुरुवात कोणी केली?
4: बर बर, मोबाईलचा टॉर्च नीट धर म्हणजे। अरे अडक ठेचकाळशील ना कुठेतरी।
5: हो तू तू सावकाश आहे माझ्या,
4: लागलं बघ पायाला काहीतरी।
5: अरे आता जिना उतरायचं आपल्याला, एक एक पायर उतर तू। हा हा, ही दुसरी दुसरी पुढे।
4: ए तेवढं दिसतंय मला।
5: वा वा, मगाशी तर म्हणलीस ना अंधारात दिसत नाही म्हणून। काय आहे तुझे? म्हणून म्हटलं ये सावकाश ये।
4: अरे तेवढं दिसतंय मला, आणि हे सावकाश म्हणणं बंद कर बघू आधी, एवढी काय म्हातारी नाही झालेली मी। ते बघ, आई लागलं पायाला।
5: बघा बघा बघा, सावकाश मी सांगतोय सावकाश म्हणून, पडली असतीस ना आता, म्हणून म्हणतोय सावकाश। हॉल

0: आपला हा हॉल आहे आपला.
1: अरे मीटर बाहेर आहेत ना आपले, तिथे झाला पाहिजे.
0: जाऊया आपण. हॉल आला हे सांगितलं तुला मी.
1: तेच परत परत काय बोलतोयस? आधी इथे दिसत नाही डोळ्याला, पायाला लागलं आणि तू तेच बडबड करतोयस.

0: अरे काय आहे प्रसाद, तू पण बोलला नाहीस काही? रुचा, विराज, संज्ञा आणि संजय, निलिमा, तुम्ही पण? अरे काय सरप्राईज आहे, छान छान छान, मस्त सरप्राईज दिलत मला. पण म्हणजे लाईट गेलेले नाहीत, घालवले होते तर. आणि सारखा गोंध्या आला रे आलाच्या चालीवर, हा मला सांगतोय हॉल आला, हॉल आला. काय रे,
1: कसं वाटलं सरप्राईज तुला?
0: अर्थात चांगलंच वाटलं.
2: बस एवढंच सरप्राईज मावशी,
3: बघ ना.
0: म्हणजे?
2: अगं म्हणजे तुला असा खूप आनंद असं काय झाला नाही?
0: झाला की?
3: मग इतक्या ठुसपणे का सांगतेस मावशी?
0: अगं काय करू,
3: मला तर वाटलं जोरानं ओरडशील, मग तुझ्या तोंडाचा आ होईल, डोळ्यातून अश्रू वगैरे येतील, मग दोन्ही हात गालावर ठेवून तू रडशील.
0: डामरट, मी काय सौंदर्य स्पर्धा जिंकले की काय असं सगळं एवढे आविर्भाव करायला?
4: अगं पण मावशी, जो काही थोडासा आनंद झालाय तो असा छान काहीतरी एक्सप्रेस करून दाखव ना.
0: बरं, आता कसं दिसतोय चेहरा, आनंदी दिसतोय की नाही? मग
1: हे गौरी सांगू का तुला, ही डांबरट आहेत ग मुलं सगळी, त्यांच्या नादी नको लागू.
5: म्हणे नादी नको लागू, घेतला बहिणीने पुळका घेतला.
1: अरे अरे अरे, पुळका आला म्हणायचं, घ्यायला काही ती वस्तू आहे का?
5: अरे अरे, पण आता सेलिब्रेट करायचं सोडून तू काय माझं व्याकरण काढणारेस का? चल चल चल,
3: हे पण आपल्यासारखेच आहेत बर का, माझं
4: जमीना.
1: हो ग हो, वय वाढलं ना तरी भावंडांबरोबरच पोरवय अजिबात जात नाही
0: बघा. अगदी करेक्ट बोलीस निलिमा, हा प्रसाद पण असाच आणि तुम्ही सगळे असेच. जरा कल्पना तरी द्यायची ना मला, मी जरा छान आवरून.
5: म्हणजे कल्पना, अगं कल्पना दिली तर त्यात सरप्राईज काय राहिलं असतं?
0: पण माहिती आहे ना तुम्हाला, मला एवढी सरप्राईज आवडत नाहीत.
5: अच्छा,
0: झेपत नाहीत असं म्हणू?
1: अच्छा, झेपत नाहीत होय. म्हणजे आम्ही एवढे आलो तुझा वाढदिवस लक्षात ठेवून, ते आवडलं नाही का काय तुला?
0: अगं असं नाही, ते तर खूपच आवडलं, पण मला सवय नाही ना अशी कशाची म्हणून.
6: आम्हाला सवय ना, हा आमचे रोजचे जणू वाढदिवस असतात.
0: तू तर काय बोलूच नकोस प्रसाद, घोरण्यापासून किती ढोंग केलीस.
3: काय सांगू.
5: अरे पण मी काय म्हणतो, अगं तू गौरी दोन्ही बाजून बोलतेस असं नाही वाटत तुला?
0: म्हणजे
5: तुला नक्की आनंद झालाय की राग आलाय?
1: मी सांगते संजय, काय
5: काय काय
1: माहितीये का? मला माहितीये, आपण आल्याचा आनंद नक्कीच झालाय तिला.
0: बरोबर,
1: पण मला यांचा प्लॅन एवढा कळला
5: कसा?
1: आपण कशा एवढ्या बुद्धू बनलो, त्याचा कुठेतरी राग आलाय तिला. हो ना गौरी, खरं
5: म्हणजे इगो दुखावल्याचा राग आहे.
0: तर किती छळता, किती छळता, लटका राग म्हणून काही असतो की नाही? तुम्हाला तुमच्या डिक्शनरीत नाही का हा राग?
6: असतो असतो, पण त्यालाही बाजूला लटकवून टाक आता लटक्या रागाला.
5: बरोबर, ते असं होतं. येस येस, नाव जस्ट सेलिब्रेट.
0: चला सेलिब्रेट. पण म्हणजे करायचं काय?
3: केक कटिंग, केक कटिंग. आज विद्या नाहीये, पण तुझ्या वाढदिवसासाठी तुझा आवडता ब्लॅक फॉरेस्ट केक करून गेली होती.
0: अरे किती करता रे तुम्ही
5: सगळं? बघ सगळं तर हवं असतं यायला, पण तरी आपलं उगाच किती करता रे, काय म्हणजे
1: नको रे, आज बर्थडे गर्ल आहे ना ती, सारखं नको खेचू तिची.
5: बरोबर, आता हाताची घडी हे बघ, अरे अरे वाकडी झाले, हा हे तोंडावर
6: बोल व्यवस्थित.
5: बघ विराज, बघ
4: ठेवलं ठेवलं ठेवलं,
1: ऐकेल का? हा
5: बरं, सुरी मिळाली, पण मेणबत्त्या किती लावू गौरी?
6: हा किती
5: किती म्हणजे?
0: हो का, ऋषीचं कुळ, नदीचं मूळ आणि बाईचं वय विचारू नये कधी?
5: हे काहीच नाही, मी फक्त मेणबत्त्या किती एवढंच विचारलं की नाही.
1: ए मेणबत्त्या नको, ती काय आपली संस्कृती नाही. आपण नुसताच केक कापूया, तेही गंमत म्हणून बर का?
0: ओ आणि तू गालाला वगैरे नाही लावायचा, अजिबात आवडत नाही मला.
5: बरी आठवण दिली.
6: ओके ओके ओके, सगळ्या अटी शर्तींचा तह झालेला आहे, आता शिरच्छेद करूया का केकचा?
0: हो, तलवार आणा ताबडतोब.

0: थांबताव, पहिला पहिला निलिमाला भरू दे,
1: थांबा भरवू दे, हे घे गौरी.
2: अगं एवढा बर, वा मस्त झालाय ग के, विद्याला मेसेज करते.
3: ए ए ऐका ना, आम्हाला पण कळू दे ना कसा झाला.
0: मग कसू दे काय असं काय काय
4: कट करूनच आणते.
2: अगं एवढा कटबीट कशाला, थोडा थोडा दे, बाकीचा उद्या खाऊ ना. आता एवढा खाल्ला तर झोप नाही यायची, थोडा थोडा दे ना.
5: झोप झोपायचंय कोणाला,
0: मग काय
2: म्हणजे आता 12 वाजले, झोपायचं नाही.
1: नाही झोप बीप आता काहीही नाही.
2: अगो बाई,
1: रात्रभर आपण नुसत्या गप्पा
0: मारायच्या. अरे आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे उलट केक बरोबर मी म्हणतो कॉफी पण होऊन जाऊ देत मस्त.
2: आता तुम्ही सगळंच ठरवलंय तर ठीक आहे, पण मला सांगा ना काय काय करायचंय ते.
3: हा हे बघ बघ, म्हणजे रात्रभर गप्पा, मग सकाळी आपण हा गप्पा, अगदी दुपारपर्यंत गप्पा आणि गप्पा गप्पा
0: आणि गप्प झाल्यावर एकदा गप्पाच राहू ना.
3: हा गप्प गप्प नाही गप्पा,
1: आणि फक्त मध्ये आमरसपुरीचं जेवण आहे
3: बरं, पण तेव्हाही गप्प म्हणाय.
0: ते झाल्यावर काय ताणून द्यायची ते द्या, तोपर्यंत नाही.
2: कोण बोलतय बघा, सगळ्यात झोपा काढणारा जास्त तूच आहे.
0: बरं काही काय, त्यात प्रसादचा हात कोणी धरणार नाही.
1: हे मात्र खरंय, हा लहानपणचं आठवतंय का, ऊट सूट काय झोपा काढायचा प्रसाद.
3: अरे
1: अगं गौरी तुला आठवतंय ना, नाश्ता ते दुपारच्या जेवणापर्यंत झोप, मग दुपारच्या जेवणानंतर सक्तीची झोप,
0: आणि
1: परत रात्रीची हक्काची झोप.
0: म्हणजे रात्रीचा बिछानाही आवरून ठेवायचा नाही का, तर परत झोपायचं म्हणून.
1: तुम्हाला आठवतंय का एकदा डुलकी घेता घेता आमरसाच्या पातेल्या. गौरी तुझ्याच वाढदिवसाला ना,
0: तिचाच तिचाच असणार,
3: त्याच वेळेला आंबा असतो.
0: हा हिचा मे महिन्यात वाढदिवस, त्यामुळे वाढदिवसाला गोड म्हणून रस ठरलेला कायमचा.
2: चला चला, आपण कुठे एवढे वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करायचो रे.
6: म्हणजे तेव्हा सेलिब्रेशन नसायचं का?
2: छे ग, आई औक्षण करायची तेवढं फक्त आठवतं, बाकी असले केक कापणं, गोडधोड, नवीन कपडे असलं काही नव्हतं आमच्या वेळेला.
3: झोपा काढायच्या असायच्या.
1: अगं खरंय, खरं तर परिस्थितीच नव्हती तेव्हा, कष्ट केले आपण सगळ्यांनी, शिकलो तेव्हा आता हे दिवस दिसतात आपल्याला.
3: आणि सगळ्यांचीच अशी परिस्थिती, वाढदिवस सेलिब्रेट करायचं वगैरे माहितच नव्हतं ना काही, त्यामुळे वेगळं काही असं वाटायचंच नाही.
4: आमच्या वेळी एवढं सेलिब्रेशनचं फॅड नव्हतं, पण ना गोळ्या चॉकलेट वगैरे आम्ही शाळेच्या वर्गात वाटायचो. तुमच्या वेळेत एवढंही नव्हतं काका?
1: छे अगं, गोळ्या चॉकलेट कसली, ह्या गौरीताईला फ्रॉक होईन असं झाला ना की मग मला मिळायचा, मग समजायचं की ताईचा वाढदिवस झाला.
3: आणि बरं का, संजयच्या चपला मला.
0: खरंय खरंय, अगदी. पण गंमत होती रे त्यातही.
3: हा मग अरे मोठा ना तू, तुला नवीन मिळायच्या त्यामुळे तुला गंमत वाटत असेल, मला मात्र कायम जुन्या, त्या कसली आली गंमत. पण हे म्हणजे असं आता वाटतंय, तेव्हा काय वाटायचं नाही,
0: तेव्हा मात्र मजाच वाटायची.
5: नाहीतर आता वाढदिवसाच्या एका दिवसासाठी चार वेळेसाठी ड्रेस चार घेतात.
4: अरे वाढदिवस म्हणजे मोठा इव्हेंटच झालाय.
0: बापरे,
1: खरंय का? अशा वेळी ना मला आठवतात दादा आपले, ते काय म्हणायचे आठवत ना, आपल्या आयुष्यातलं एक वर्ष खरं तर कमी होतं तरी वाढदिवस असं का म्हणतात, तर त्या वर्षानं तुमच्या आयुष्यात अनुभवात वाढ होते. काय करावं काय करू नये ते कळतं, म्हणून तो वाढदिवस.
2: आठवतंय मला. आणि माई माई आठवते निलिमा, तुला माई म्हणायची की कापसासारखी खूप म्हातारी हो, असं म्हणत बोळकं तोंड भरून आशीर्वाद द्यायची.
3: नाही पण खरं सांगतो, म्हणजे माणसं गेली ना तरी आपल्या मनात किती घट्ट जिवंत असतात, नाही का?
0: खरंय, अगदी खरंय. अरे आपणही असं एकमेकांच्या आणि पोरांच्या मनात राहण्यासाठीच तर या सेलिब्रेशन वगैरे करतो ना.
3: हो खरंय खरं.
5: एक्झॅक्टली. आणि मग आम्ही सुद्धा आमच्या पुढच्या पिढीला सांगू की वाढदिवस म्हटलं की आठवतात ते संजय काका, आणि आपल्या बोळक्या तोंडाने लेट सेलिब्रेट आणि एन्जॉय असं म्हणणार आहे.
0: अरे काय काय, बरोबर आहे बरोबर आहे. पण बोळक्या तोंडाने नाही, हा एम्प्लांट कवळे वगैरे असेल ते फक्त बोळके नसेल.
3: म्हणजे आलाय मोठा एव्हरग्रीन हिरो.
0: मग काय, अरे है तो है ना, जलताय ना तू, बता जलताय ना.
3: उगाच काय, उगाच काय काय, मी काय नाही तसलं काय नाही.
4: म्हणजे ना अगं, तुम्ही दोघं संज्ञा आणि विराज, तुम्ही दोघं इतका वेळ गप्पा आहात असं वाटतही नाही.
0: अरे भांडतो,

0: भांडतो पण एक पण होतो आम्ही. भाई का बॉन्ड आहे क्या?
1: अरे रेशमाचे भाऊ.
0: रेशमाचे भाऊ.
2: रेशमाचे भाऊ. अरे एकदा असंच कशावरून तरी शाळेत भांडण झालं होतं त्यांचं आणि ते मिटलंही.
0: हो एकही झालो आम्ही, पण तेव्हा प्रसाद सरांवर इम्प्रेशन मारायला हे बंध रेशमाचे वगैरे म्हणाला होता माहितीये का.
1: आणि या शाळेने कोण रेशमा म्हणून माझा पत्ता केला.
3: आणि तेव्हापासून यांना शाळेत रेशमाचे भाऊ म्हणून. अरे असे किती किस्से आणि किती धमाल आठवणी आहेत. हे दोघं सांगायला बसले ना तर दिवस पुरा
0: पडायचा.
1: बेस्टच ना काका. हो जाओ शुरू.
2: ए शुरू आल्या. थांब जरा. त्या बंध रेशमाच्या वरून मला काहीतरी आठवलंय. ते पहिल्यांदा ते वेळीच पूर्ण करते.
3: काय ग नीलिमा?
2: अगं थांब एकच मिनिट थांब. हा खरं तर हे सकाळी अंघोळ झाल्यावर औक्षण करूनच देणार होते, पण हीच साडी तू नेसावीस म्हणून आधी आत्ता देते तुला.
0: साडी
4: आणि नीलिमा मावशीने आत्ता दिलं ना तरी आम्ही आमचे गिफ्ट सकाळीच
0: देऊ.
3: असं असं काय करताय तुम्ही सगळे? तुम्ही एवढ्या आठवणींनी आलात, सुट्टी टाकून आला, हेच खूप आहे ना ग. कशाला गिफ्ट वगैरे माझ्यासाठी
2: असू दे ग.
3: अजून वरती भेटी ज्यांच्याशी मोकळेपणानं हवं ते बोलता येणारी, पाहिजे त्यावेळी हक्काने धावून येणारी, सुखदुःखात सामील होणारी तुमच्यासारखी माणसं आहेत. अजून काय हवं बरं?
4: मावशी तुला नको असलं तरी आम्हाला हवंय बरं का.
3: काय तुम्हाला काय हवंय?
4: रिटर्न गिफ्ट.
3: एवढंच ना देईन की काय? त्यात काय एवढं सांग काय हवंय?
4: ए पण प्रत्येकाला वेगळं बरं का. त्याच्या त्याच्या आवडीचं द्यायचं.
3: डन. तुम्ही क्या याद रखोगे?
1: असं का बघ.
3: हा बोला ना काय हवंय सांगा तरी.
4: ते मला ना एक नवी कोरी अगदी गिअरची सायकल
1: हवी. मला हवाय एक नवीन टॅब.
4: एक डे सेव्हन नाईट स्विट्झरलँड टू.
3: दुचक्यांनो ही रिटर्न गिफ्ट हवे हो तुम्हाला.
1: अगे इतना तो बनता है ना. आपले बंद आहेत ना रेशमा.
0: रेशमा.

काही 101 उमा सदन या कौटुंबिक श्रुतिका मालिकेतले कलाकार गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, नीलिमा पटवर्धन, संजय भुजबळ, रुचा नामजोशी, संज्ञा कुलकर्णी, विराज सवाई. 101 उमा सदन. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू. 101 उमा सदन. उमासदन ही कौटुंबिक श्रुतिका श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. लेखन होतं रुचा नामजोशी यांचं आणि सादरकर्त्या गौरी लागू. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:17 आणि 55 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत काही मराठी सुगम गीतं. हे गीत आपण ऐकणार आहात ते गायलं आहे सुरेश वाडकर यांनी. गीत आहे हेमंत आवळसकर यांचं आणि या गीताला संगीत आहे श्रीकृष्ण चंद्रात्रे यांचं.

0: श्रोते हो, हे गीत आत्ता आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलेलं. हेमंत आवळसकर यांचं गीत होतं आणि श्रीकृष्ण चंद्रात्रे यांचं संगीत या गीताला होतं. आता ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
1: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
3: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
4: मराठी चित्रपट सृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30 वाजता.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:25 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत काही स्थानिक निवेदनं. हे पहिलं निवेदन आहे जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स यांच्याकडून. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची, तालुका खंड, जिल्हा पुणे यांच्यातर्फे हे निवेदन आहे. या शाळेत गेली 35 वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादी शिक्षणही त्यांना दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता इयत्ता 1 ते 7 प्रवेशासाठी पालकांनी या शाळेमध्ये संपर्क साधावा. संपर्कासाठी भ्रमणध्वनी 965-782-83. भ्रमणध्वनी पुन्हा एकदा 965-782-83. तर गरजूंनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा. यानंतरचं हे निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तीविषयीचं. पारू सुनील बिरंगणे ही 15 वर्षे वयाची मुलगी पिसोळी, तालुका हवेली, जिल्हा पुणे इथून बेपत्ता झाली आहे. हिचं वर्णन याप्रमाणे: उंची 4 फूट, बांधा सडपातळ, केस काळे आणि लांब, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, गळ्यापासून छातीपर्यंत भाजल्याचा डाग आहे. या मुलीला कुणी अज्ञात व्यक्तीनं पळवून नेलं असल्याचा संशय आहे. बेपत्ता होतेवेळी या मुलीनं काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची ओढणी परिधान केली होती. हिला मराठी भाषा बोलता येते. या वर्णनाच्या मुलीविषयी कुणाला काही माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे पडळ पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. हे दुसरं निवेदन. सुधीर प्रकाश भेलके हा 30 वर्षे वयाचा युवक 29 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:30 सुमारास श्रीराम चौक कीर्ती गेट मारुंजी इथून बेपत्ता झाला आहे. याचं वर्णन याप्रमाणे: रंग गोरा, अंगकाठी मध्यम, चेहरा गोल, उंची अंदाजे 6 फूट, नाक बसक, डोळे काळे पांढरे. या व्यक्तीनं दाढी राखलेली आहे. बेपत्ता होतेवेळी यांनी अंगात टी शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. या व्यक्तीला मराठी भाषा लिहिता व बोलता येते आणि समजते. त्यांच्यासोबत काळ्या रंगाचा आयफोन

आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळून आल्यास किंवा तिच्याविषयी काही माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे इथे संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे. श्रोतेहो, ही काही निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:30 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. या कार्यक्रमात सुरुवातीचं हे गीत आपण ऐकणार आहात ते आहे एक बार फिर या चित्रपटातलं. अनुराधा पौडवाल आणि भूपेंद्र यांनी गायलेलं हे गीत विनोद पांडे यांचं आहे आणि या गीताला संगीत आहे रघुनाथ सेठ यांचं.

हे होतं साथिया या चित्रपटातलं गीत सोनू निगम यांच्या स्वरात. गुलजार यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं ए आर रहमान यांनी. श्रोते हो, आपण ऐकताय हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया स्वामी चित्रपटातलं अमित खन्ना यांचं गीत, लता मंगेशकर यांच्या स्वरात, संगीत राजेश रोशन यांचं.

हे होतं स्वामी या चित्रपटातलं अमित खन्ना यांचं गीत, गायलं होतं लता मंगेशकर यांनी आणि संगीत होतं राजेश रोशन यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर द ग्रेट गॅमलर चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. राहुल देव यांनी संगीतबद्ध केलेलं आहे आणि स्वर आहेत किशोर कुमार आणि आशा भोसले यांचे.

मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जमीन आसमान या चित्रपटातलं अंजान यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात.

हे होतं जमीन आसमान या चित्रपटातलं अंजान यांचं आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. श्रोते हो, पुढचा कार्यक्रम ऐकण्यापूर्वी ऐकूया आमच्या एका कार्यक्रमाविषयी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आता प्रसारित करतोय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया विदुषी मंजिरी असणारे केळकर यांच्या गायनात राग भैरव. विलंबित जपतालातल्या बंदिशीचे बोल आहेत दुःख दूर किये आणि त्यानंतर तीन तालातला तराणा आपण ऐकाल. त्यांना तबला साथ मिलिंद पोटे यांची आहे तर हार्मोनियमची साथ आहे सौमित्र क्षीरसागर यांची. ऐकूया विदुषी मंजिरी असणारे केळकर यांनी गायलेला राग भैरव.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात राग भैरव. गायला होता विदुषी मंजिरी असणारे केळकर यांनी. त्यांना तबला साथ होती मिलिंद पोटे यांची आणि हार्मोनियमची साथ होती सौमित्र क्षीरसागर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378° 7.8 मीटर्स अर्थात

0: 92 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 11:30 वाजतायत. आता प्रसारित करतोय विशेष गीतगंगा हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 6, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ.
1: श्रोतो, विशेष गीतगंगा या कार्यक्रम मालिकेत सध्या आपण ऐकत आहात सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग 6, विशेष गीतगंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील होऊन

0: मला कविता अतिशय आवडतात ऐकायला वाचायला. कविता आपल्याकडे भावार्थानी म्हणल्या जातात, शब्दार्थानी नुसत्या म्हणायच्याऐवजी. आपल्या भाषेची गंमतच ती आहे की आपण सगळे शब्द भावार्थासकट उच्चारतो.
1: एखादी कविता आता पाठ असलेली
0: नाही, अशी अशी एखादी पाठ खूप आहेत, म्हणजे खूपच आहेत, त्याच्यात काही हे नाही. पण आता बघा ना, आपण गाण्याच आत्ता गाण्यात बोलत असताना कितीतरी अशा कविता आल्या ना.
1: गाणी सुद्धा केवढी पाठ आहेत तुम्हाला सगळी?
0: आपल्याला पाठच आहेत, पण आपण भेंड्या कशाची जीवावर खेळतो अजून? तुम्हाला आठवत असेल माझ्या लहानपणी तरी भेंड्या खेळायची जी पद्धत होती का, कार्यक्रम असायचा, कुठे नवीन गाण्यांच्या भेंड्या येतात आता? आजही तुम्ही भेंड्या खेळा, तुम्हाला गाणी न म्हणलं की नाना करते प्यार आठवतं, ठ म्हणलं की ठंडे ठंडे पाणी से आठवतं.
1: अगदी ही तरुण मंडळी आज तीच गाणी
0: म्हणतात, कारण तीच गाणी सहज लक्षात राहणारी होती. मी जे मगाशपासून म्हणायचा प्रयत्न करतो आहे की त्या शब्दांची ती ताकद आहे, ती सहजपणे आपल्या लक्षात राहिली.
1: खूपच छान
0: नाही का? कितीतरी तुम्ही, माझं काय म्हणतोय आपण, कितीतरी आपल्या वयाच्या माणसांना विचारा, त्यावेळची हिंदी चित्रपटसृष्टीतली गाणी सलग पाठ आहेत त्यांना.
1: अगदीच.
0: गाणं लावा की माणूस म्हणायला सुरुवात करतो, बरोबर आहे की नाही?
1: अगदी बरोबर आहे,
0: कारण ते तसंच पाठ झालंय.
1: अगदी, त्यात संगीत आहे, शिवाय ते रिलेट होणं पण आहे प्रत्येक जीवनाला, ते कुठे ना कुठे रिलेट होतं.
0: आणि त्याच्यातनं मला आवड आहे,
1: त्यात आवड पडते.
0: म्हणजे मगाश म्हणलं की हे लिहिण्यासाठी जी प्रतिभा लागते, दिल के मेरे पास हो कितने फिर भी हो कितने दूर, तू मुझसे मैं दिल से परेशान, दोनों है मजबूर.
1: क्या बात,
0: ऐसे में किसको कौन मनाए, दिन ढल जाए रात ना जाए.
1: ग्रेट.
0: तर ते जे आहे ना, ते एक्सप्रेशन आहे ना, दिवस निघतो ग, रात्रीचा प्रॉब्लेम होतोय. जेव्हा किती सुंदर लोकांनी एक्सप्रेशन लिहिली, गुलजार साहेबांचा समजा असेल. मी वाहवत जातोय, मला थांबवा तुम्ही, कारण मी काय एकात नाही का आपण निघत जातोय. पण आता तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही, काय गाणं लिहिलंय, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नाही, तुझ्याशिवाय जगतो आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, मजा नाही
1: आहे. ये जीना भी कोई जीना है लल्लू,
0: मजा नाही आहे. हे जे आहे ना, हे म्हणणं की किती अवघड आहे आपलं, तुम जो कह दो तो आज की रात चांद डुबेगा नाही, रात को रोक लो, करतेस? रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं, उद्या परत तुला जायचं आहे.
1: वा,
2: बरसों बाद मैं निकली हूं, ऐसा लगता है कि वो किसी और सदी की बात थी.
3: शायद उन दिनों की बात होगी जब ये इमारत अभी उजड़ी नहीं थी.
2: हाँ, पिछले किसी जन्म की बात ही तो लगती है.
3: एक काम करें, जब तक तुम यहां हो रोज घर पे खाने के लिए तो आया ही करोगी, खाने के बाद घूमने निकल आया करेंगे, कम से कम ये इमारत कुछ दिनों के लिए तो बस जाएगी. तुम्हारी शॉल कहाँ?
2: भूल गई ना.

0: तर हे एक्सप्रेशन म्हणून, संबंध म्हणून हे आणलं ना त्यांनी ताकदीनी.
1: प्रश्नच नाही. पण आनंदजी, मला पुन्हा एकदा तुमच्या ताकदीवर बोलूच दे. तुम्ही एक्सप्रेशन या विषयावर मागची 5 ते 7 मिनिटं बोलत आहात. शो तो तुम्हाला बघत नाहीयेत पण बघतायत. इतक्या ताकदीनं ते विवेचन चाललंय आणि शब्दातून तुम्ही ते पोहोचवता.
0: आपण कुठलं गाणं म्हणता?
1: पुढचं गाणं कुठलं?
0: मला दिल का भवर.
1: मस्त.
0: पुन्हा तोच मुद्दा येतो, विजय आनंद साहेब.
1: येस.
0: ह्या आपण गाण्यांच्या ह्याच्यात म्हणतो. मला फार असं अनेक वेळेला वाटतं, अनेकांनी जे आता माझं हा कार्यक्रम आपण जे ऐकतायत त्यांना त्यांनी पटकन विचार करावा की दिल का भवर करे पुकार हे डुएट आहे का सोलो आहे.
1: हो.
0: पटकन विचार करताना असं लक्षात, इतकं अप्रतिम काम नूतननी केलं आहे त्याच्यात की आपल्याला सारखं वाटतं की हे डुएट आहे की काय.
1: बरोबर. ती गाते की काय?
0: हा,
1: तिचा आवाज.
0: हे फक्त रफी साहेबांचं एकट्याचं गाणं आहे. बरं, रफी साहेब हा माझा एक काय म्हणतात मर्मबंधातली ठेव आहे. खडी साखर आहे होती.
1: खरंच
0: कुठेही कुठूनही खा गोडच आहे.
1: किती छान.
0: काही प्रश्नच येत नाही. कुठूनही खा गोडच आहे. पण ह्यापेक्षा काय कॉम्बिनेशन पाहिजे तुम्हाला की एक विजयानंदचं डायरेक्शन, एक देवानंद, एक नूतन आणि एक रफी साहेबांचा आवाज. ह्यापेक्षा ब्रिलियंट काय? म्हणजे हे इतकं ब्रिलियंट आहे ज्यांनी ते गाणं. मला दृश्यात्मक म्हणून पण आवडतं.
1: अर्थात
0: एका फक्त त्या मनोऱ्यामध्ये कुतुब मिनार मध्ये
1: खाली खाली उतरत जातात
0: शूट केलंय.
1: येणारे जाणारे
0: वापरलेले अँगल्स त्याचे त्याच्यात. आणि बघा ना, सारखं असं वाटत राहतं की नूतन पण म्हणणार आहे गाणं, नूतन पण म्हणणार आहे हा गाणं. म्हणते अरे बाप रे, एक्सप्रेशन ब्रिलियंट.

0: कम्माल गाणं आणि पुन्हा एस डी बर्मन. बर्मनदा प्रश्नच येत नाही.
1: खूप खूप छान. इथं मला सहज एक आठवत येतं की आपण म्हणाल तसं की यातनं दोन आवाज तुम्हाला ऐकायला येतात किंवा ड्युएट आहे असा भास निर्माण होतो. अगदी नाटकातही एक कलाकार नाटक सादर करत नाहीच तर तो पुढच्याचे संवाद घेऊन ते आपले संवाद सादर करतो. इथंही गाण्याच्या बाबतीत ते दिसतंय गातानाही ऍक्टिंगच्या वेळेसही आणि डिरेक्शनमध्ये.
0: एक्झॅक्टली
1: काय नेमकी जादू साधली असेल?
0: काय जादू आहे? जादू हाच शब्द आहे की काय काय
1: गायकानंही ते त्या ताकदीनं गायलंय ना.
0: प्रश्न
1: दुसरा आवाज तुम्हाला ऐकू आलाच पाहिजे.
0: अगदी अगदी. आणि ही तर मजा आहे की पडद्यावर गात तू असशील पण एक्सप्रेशन माझा आहे बॉस.
1: येस,
0: आपल्या दोघांनी मिळून हे जमवलेली गोष्ट आहे. आपण दोघांनी हे आणि ते श्रेय अर्थातच सगळ्यात मोठं त्याचं श्रेय हे विजयानंद साहेबांचं आहे.
1: प्रश्नच नाही.
0: कारण ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. म्हणजे रवी साहेबांना गाताना हे गाणं कसं शूट होणार आहे किंवा काय होणार आहे किंवा हे चाल करताना बर्मन साहेबांचीच चाल आहे.
1: एस डी बर्मन. येस,
0: मला वाटतं चित्रपट हा
1: तेरे
0: घर के सामने. करेक्ट, तेरे घर का अप्रतिम गाणी आहेत तेरे घर के सामने मध्ये. तू कहां ये बता असेल.

0: ह्या गाण्याचं जेव्हा केव्हा रेकॉर्डिंग झालं असेल तेव्हा काय होणार आहे शूट हे कदाचित माहीत नसेल, पण हे सगळं करून त्या एका माणसाच्या डोक्यात ते होतं कदाचित. त्या माणसाचं नाव होतं विजय आनंद.
1: बस
0: की ज्यांनी ते सगळं आता असं करतो हे शूट करतो की वाटावं की हे गाणं असं आहे.
1: खरंच
0: आणि खरं सांगू का, काय वाटेल तेवढी तुम्ही गाण्यांविषयी बोलावं, म्हणजे आपण ती गाणी आत्ता घ्यायला नको, पण ही हा खजिना आहे ना,
1: प्रश्नच नाही.
0: म्हणजे मदन मोहन साहेबांची गाणी असतील, शंकर जयकिशनांची गाणी असतील, अगदी जयदेवनपर्यंत काय अभिन जाओ छोडकर सारखं गाणं काय काय गाणं आहे. सुंदर सुख और दुःख के रास्ते बने सबके वास्ते, हे त्याच्यातलं वर्जन आहे बघा ते.
1: हो अगदी अगदी
0: आशाबाईंनी गायलेलं अप्रतिम वर्जन आहे. जो मुझसे भी छुपाओगे तो फिर किसे बताओ,
1: किसे बताओ
0: कि मैं कोई गैर तो नहीं, दिलाऊं किस तरह यकीन कि तुमसे मैं जुदा नहीं, मुझसे तुम जुदा नहीं.

0: वा आनंदजी, आपण एखाद्या गाण्याकडे फक्त संगीतकाराच्या दृष्टिकोनातून नाही, गीतकाराच्या नाही, अभिनेत्या अभिनेत्रीच्या नाही, दिग्दर्शकाच्याही नाही, तर त्याही पुढे जाऊन एखाद्या सामान्यांच्या नजरेतून बघू शकता, त्याचं रूप न्याहाळू शकता, त्याचं सौंदर्य टिपू शकता, हेच आजच्या गप्पांमधून सिद्ध होत आहे.
1: असं हे ज्ञान आलंय वगैरे काही काही नाही आहे, हे अतिशय सिम्पल आहे. असं हे ज्ञान आलंय वगैरे काही काही नाही आहे, हे अतिशय सिम्पल आहे.
0: खूप खूप छान आनंदजी, हा प्रवाह असाच पुढे सुरू राहणार आहे. आजच्या भागाची वेळ मात्र इथे संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.
1: हो चला.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सिने नाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग 6. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील हो.

0: विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. यामध्ये सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा हा सहावा भाग आपण ऐकलात. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे 12 वाजतायत. महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 हे निवेदन आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन आणि प्रसिद्ध सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेश पत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. निवेदन संपलं. आकाशवाणी नागपूर केंद्र 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. काय म्हणता मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा हा, कारण रोजचाच ताणतणाव कोणाला सुटलेला नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव, धावपळ, स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असं वाटू लागतं. आपला आनंद असा हरवून गेला तर जगण्यातली गंमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातला आनंदच निघून जातो बघा. म्हणूनच आपली दिनचर्या ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी, हो ना? सकाळी उठल्याबरोबर रेडिओवर एखादी छान अभंगवाणी ऐकली की दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते. जसं आंघोळीनं आपल्या शरीराची बाह्य शुद्धी करून आपण प्रसन्नता मिळवतो, अगदी त्याचप्रमाणे या अभंगवाणीनं आपली आंतरिक प्रसन्नता वाढते. मैत्रिणींनो, तुम्ही कधी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय का? ते कसं नेहमी हसरं, खेळकर आणि आनंदी दिसतं, कारण त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा रागलोभ नसतो. खरं तर हसण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. छोटे छोटे विनोद, मनोरंजक कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सहज हसू आणतात. हे निखळ हास्य आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम घडवतात आणि आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती करतात. हे हास्य आपल्या हृदयात निर्मळता निर्माण करतं. मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण, हे जगद्गुरु तुकोबा रायांचं वचन खऱ्या अर्थानं आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जातं बघा, हो ना? चला तर मग आजपासून आपण सारेच आनंद शोधत राहू आणि इतरांनाही हा आनंद वाटत राहू.

0: मैत्रिणींनो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंडळ कार्यक्रमात आता वळूया आपल्या मुलाखतींकडे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना तिच्या पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत, पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास होतं, पण ती हार मात्र अजिबात मानत नाही. हं, काळ बदलला आणि काळाबरोबर स्त्री पुढील समस्या, आव्हानं, तिचं संघर्षाचं स्वरूपही बदललं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, हो ना? अशाच वेगवेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजिकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकवत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. चला तर आज जाणून घेऊया ॲडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना भेटत असतो, त्यांची यशस्वी वाटचाल आपण जाणून घेत असतो. आजही आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेतून अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत, ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचर ज्यांच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्याचं प्रशिक्षणही देतात, आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करतात आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.

0: नमस्कार. नमस्कार ताई.
1: एकता ताई, ऍडव्हेंचर या नावातच साहस दडलेलं आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय. अनेक अनुभवांचा खजिना तुमच्याकडे असेल, सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण सर्वात आधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून.
0: खूप काही आहे. मी देवभूमी हिमाचलची आहे, ठीक आहे. माझे रूट्स तिकडचे आहे, ठीक आहे. माझा बॉर्न ब्रॉटअप हिमाचल, एज्युकेशन चंडीगडला. अच्छा. आणि मी लग्न होऊन इकडे आले, तर त्याच्यामुळे पहिला तर हाच एक ऍडव्हेंचर आहे. हाच एक ऍडव्हेंचर आहे, पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय. आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले. पहिलं तर मीच खूप काही शिकले, आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसं काय करायचं आहे, कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर लग्न होऊन आल्यानंतर माझा तो जो एज्युकेशन आहे ते बीपीएड ला झालेला आहे. म्हणजे मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे. मी बीएड पण केला लग्नानंतर, पण त्याच्यातच माझी ग्रॅज्युएशन. मी स्पोर्ट्समध्ये खूप भाग घेतलेले, म्हणजे नॅशनल्स, स्टेट्स, बॉल, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल सगळे याच्यात. तर ते माझा बॅकग्राऊंड होताच, मग नंतर अमोलला भेटल्यानंतर, म्हणजे माझे मिस्टर, मग आम्ही खूप वेळा बसायचो आणि आमचं राहायचं की काय करायचं. म्हणजे मला ते एज्युकेशन मध्ये जायचं नव्हतं, म्हणजे मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं. तर टिपिकल स्कूल जॉब मला करायचं नव्हतं, म्हणजे तसं माझं ठरलं होतं. मी चंडीगडला केले होते, पण माझ्याही डोक्यात हेच होतं की आपलं स्वतःचं काहीतरी करायचं. अमोलच्याही डोक्यात हेच होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. तर आम्ही छान डेअरी घेऊन बसायचो की आपण काय करू शकतो. तर अमोल पण लॉ ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स, आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केलेले. तर मग आमचं ठरलं की आम्हाला तेव्हा हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून हे नाव माहिती नव्हतं की दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर. कारण आम्ही पहाडात राहून आहे, तर कधी आजी म्हणायची आंबे घेऊन या, काड्या घेऊन या, चुलीवर स्वयंपाक व्हायचा. तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचा. पण इथे आल्यावर जेव्हा आम्ही सगळं बघितलं, तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हा नाव आहे. तर मग आमचं ठरलं की ठीक आहे, आम्ही काहीतरी याच फील्डमध्ये करू. मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायच्या, त्या शाळेत आम्हाला हॉल मिळायचा की तुम्ही इथे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या. मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो. मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्पची सुरुवात झाली. दॅट इज म्हणजे कॅम्पिंगमध्ये आमचं हिमालयन कॅम्प, कॅम्प चेरी फार्म रामटेक, असे दोन तीन ठिकाणी आमची प्रकारचे वेगळे कॅम्प सुरू झाले. म्हणजे पहिला कॅम्प आमचा हिमालयन कॅम्प, म्हणजे आधी शाळेत झाले. आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला, दॅट इज हिमालयन कॅम्प. एक्झाम्स के बाद क्या करना है तो हिमालयन कॅम्प, असं आम्ही लॉन्च केलं. तर अशी पद्धतीने आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला.
1: खरंच. एक तर ते तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे?
0: कामाचं स्वरूप ताई मी सांगते की आम्ही वेगळे कॅम्प घेत असतो. वेगळे कॅम्प मध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फार्म रामटेकला. ती खूप सुंदर कॅम्प साईट आहे. तिथे आम्ही स्कूल स्टुडंट, शालेय विद्यार्थी, त्यांच्यासाठी काम करतो, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर. दुसरं काम आहे, आम्ही फॅमिलीजला इन्व्हाइट करतो. हे बघा, कोविड नंतर काय झालंय, खूप क्वालिटी टाईमचा महत्व कळलाय. आधी कसं होतं, सगळे आपले आपले कामात काहीतरी सुरू राहायचं, पण आता कसं झालंय, खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाईम. तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर. आणि कॅम्पसाईट मध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशन मध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे, ठीक आहे. मुलं येतात, मोठे येतात, ट्रॅक्टर चालवतात. आमच्याकडे कंचे आहे, भवरे आहे, ज्या जे आपले पारंपरिक खेळ होते ते आहे सगळे. मग चुलीवरचा स्वयंपाक आहे. आणि ती सगळी कॅम्पसाईट अशी एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे. दुसरं, आम्ही खूप छान आमचा हिमालयन कॅम्प, आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्प मध्ये घेऊन जातो. कुठे? मनालीला. ते इथून नागपूर टू नागपूर. खूप सुंदर कॅम्प. तिथे बेसिकली तो कॅम्प डिझाईन केलेला आहे जे पहिल्यांदा, म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स, पहिल्यांदा मनाईला चालले. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये बसणार, तुम्ही तुमचा बॅग हे करणार, चेन लावणार, ते वेगळे. कारण कसं आहे, कधी पण पेरेंट्सचा अनुभव नाही देऊ शकत. पेरेंट्सचं कसं असतं की चला सोबत आहे, स्वतः सांभाळतात, मी करून घेते, तू कशाला करतात. फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो. मग बस जर्नीज आहे, मग काय काय तिथे तुम्हाला साहस दाखवावं लागतं की आम्ही बसमध्ये आहो किंवा ट्रेनमध्ये आहो. मग नंतर कॅम्प साईट, मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचं आहे. तो खूप छान अनुभव असतो. 6 नाईट 7 डेजचा प्रोग्राम तो हिमालयन कॅम्प. आणि अजून एक असं कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत, काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर कॅम्प ऍट स्कूल म्हणून आमचं खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहे.
1: अच्छा.
0: ते पण आम्ही करतो. म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला की आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावतो, टेंट्स लावतो, मुलं एक दिवस रात्री थांबतात, खूप मजा करतात. ते हे सगळे काम आम्ही करतो.
1: अच्छा, खरंच खूप छान आहे. आणि थोडं ऍडव्हेंचर पण आहे.
0: थोडा नाही, खूप ऍडव्हेंचर.
1: ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबर जी टीम आपण घेऊन जातो, खर तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही आपली असते. आताच तुम्ही जसं सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं मुलं असतात आणि लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, ते कसं मॅनेज करता तुम्ही? बरेचदा अनेक अडचणी पण येतात, मग त्याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो.
0: बरोबर बरोबर. ताई कसं आहे, टीम शिवाय नाही करू शकत हे काम.
1: हा,
0: दिस इज बेसिकली अ टीम वर्क.

0: का, म्हणजे मी म्हटलं की मी अमोल आम्ही करू असं नाही होऊ शकत. म्हणजे आमच्या सोबत जी आमची टीम आहे, म्हणजे डे वन पासून जी सोबत आहे, आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय, तर 20 वर्षांपासून 30 टीम आमच्या बरोबर काम करते. रामटेकला पण, मनालीला पण, कॅम्पेट स्कूल पण, कुठेही आम्ही जावं तर आमची जी पूर्ण कोर टीम आहे ती आमच्या सोबत असते. म्हणून त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणं. आणि ते सगळे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलेले अगदी क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही व्हॉलंटिअरिंग करताय आणि तुम्ही या आणि मुलांना घेऊन जा. कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाही आहे. जी टीम तुमच्या बरोबर येते तीच टीम बरोबर त्यांना परतही घेऊन येते. म्हणजे असं कधीच होणार नाही की आमचे सर चालले आहेत तर आउटसोर्स केला, मग दिलेला तुमची परत दुसरी कोणती तरी टीम, आणि पेरेंट्सला माहितीच नाही की काय सुरू आहे, कसा कोण घेऊन गेला.
1: त्यांची
0: खूप मोठी जबाबदारी मॅम, खूप मोठी जबाबदारी. त्याच्यामुळे पूर्ण टीमचा सहभाग आहे, त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर आहे. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे. म्हणजे कधी कसा छोटे छोटे अडचणी असतात, पण त्यांना कसं फेस करायचं ते टीम आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन डिरेल होऊन जातात, मग आपल्याला अजून पुढे जावं लागतं, मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणं, आणि मग मुलं आजकाल कसं फोन्स आहेत तर ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. पण त्यांना सांगणे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा, तुमची अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग ते छोटे छोटे, आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगड प्लस हिमाचल, तर माझा जो रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे आमचा सर्कल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली, आमचे ऑफिस आहे हिमाचलला पण ऑफिस आहे, चंडीगडला पण ऑफिस आहे, तिथे मग सगळे कोऑर्डिनेट होऊन जातं. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही की आम्ही ते फेस नाही करू शकणार असं नाही होत. म्हणजे तिथे माझी मदर पण तेही खूप ऍक्टिव्ह असतात, त्याही आम्हाला नेहमी की काही लागला किंवा माझे कझन्स आहेत सगळे खूप मदत करतात.
1: माहेरच
0: माहेरचाच असल्यामुळे खूप खूप ती ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ऍज गुड ऍज लोकल, त्याच्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज कसं होतो ताई की आम्ही कुठे आमचे मुलं कुठे बाहेर जरी निघाले समजा एका तर सगळ्यांना माहिती असतो की अमोल आणि एकताचे मुलं आहेत. कारण आमचे टी शर्ट्स असतात आणि किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष तर वी आर ऍज गुड ऍज लोकल.
1: आणि सगळं सेफ,
0: अगदी सेफ सेफ सेफ एकदम सेफ.
1: एक तर ती ऍडव्हेंचर कॅम्पसाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते?
0: जेव्हा आपण कुठल्याही कॅम्प निवडतो, म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो, आता रामटेकला वगैरे तर नॉर्मल सगळेच येतात, फॅमिलीज छोटे मुलं सगळेच, बट स्पेशली जेव्हा मनालीला जातो आपण, ऍडव्हान्स टॅक्स करतो किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प्स करतो, लेह लडाख करतो, त्याच्यासाठी बेसिक फिटनेस जर पहिला आहे, बेसिक फिटनेस तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे. आणि आजकाल काही की जेव्हा मी पेरेंट्सचं काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की बा इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इंटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे. तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहे कारण बाहेर पाठवत नाही, बरेच लिमिटेशन्स पण आहे. तर सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो, त्यांना विचारतो, कारण मेडिकल फॉर्म असतो आमचा, एक बेसिक फॉर्म असतो एक मेडिकल फॉर्म असतो. त्यांना पेरेंट्सला बोलवतो की तुमच्या मुलांना काही बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजार जरी असले तरी तुम्ही सांगा. कधी कधी मुलं ऑटिझम असतं त्यांचंही असतं, मग त्यांची विशेष काळजी मग आम्ही घेतो.
1: अच्छा,
0: कसा घ्यायचा काय घ्यायचं ते. अच्छा, फूडमध्ये बऱ्याच हे असतात की जैन फूड प्रोव्हाइड केल्या जातो का आम्ही, तर त्याच्यासाठी ती पूर्ण जी पूर्वतयारी असतं की काउन्सिलिंग, पालकांशी बोलणं, मुलांशी बोलणं, ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा,
0: पॅकिंगची चेकलिस्ट असतो जर्नल की तुम्हाला कोणते कपडे घेऊन जायचे आहे, तुम्हाला तिथे आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला कुठली तयारी आहे, शूज कोणते घ्यायचे, शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे, ते सगळं आम्ही समजवून सांगतो.
1: अच्छा, आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी की तुमचं टीमवर्क आहे म्हणून, मग टीमला पण अशीच तयारी करावी लागत?
0: पूर्ण पूर्ण टीमची तयारी, म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे, प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशनची काळजी घेणं, अजून डिझायनिंगचा पार्ट आहे, बरेच पार्ट आहे जे टीमची तयारी असते. फर्स्ट एड किट आहे, छोटे छोटे सगळे छोटे छोटे ते आमच्याकडे पूर्ण चेकलिस्ट रेडी असते.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का तुमचं? मग
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेटण्यात जास्त इंटरेस्टेड, कारण मुलं आता मुलांचं मेच्युरिटी लेवल जरा वर गेलाय. आधी असं असं की आमचा एज ग्रुप राहायचा 13+, आणि आता मुलं लवकर मेच्युअर होत चालले, त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झालेला आहे. त्यांना ते काहीतरी दाखवायचं असतं की आम्ही करून दाखवतो, पण खूप छान असतो जेव्हा कॉलिंग करतो तेव्हा पेरेंट्स म्हटलं की मॅम तुम्ही पण या आणि मुलांनाही घेऊन या, म्हणजे आपल्याला चर्चा करता येतं. कारण कसं असतं, मी पेरेंट्सला बघितलं की कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे. मी त्यांना नेहमी सांगते मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शिकायचं पण आहे त्यांना.
1: बरोबर,
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक, इट्स कॅम्पिंग. तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे. म्हणजे द पार्ट ऑफ दॅट पॉझिटिव्ह ऍडजस्टमेंट, की ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे, मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच, पण तुम्ही त्याचं पाणी मारा. मग त्या छोटे छोटे ऍडजस्टमेंट आहे, घरी कधी कधी नसतंच, कधी असतंच, ते घरचं वातावरण असतो. तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो, तर पेरेंट्सचं नॉर्मली असतं की नाही मॅम मजा करणे जा रे मजाच करू द्या. नाही असं नसते, तुम्ही थोडासा शिकायला पण पाहिजे, कॅम्पिंग आहे कारण.
1: कारण प्रवास हे खूप काही शिकवत आपल्याला, आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा कॅम्पिंग्समध्ये शिकता येतात ना मुलांना, बऱ्याच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा.

0: एक वेगळा होतो,
1: वेगळा होतो
0: बरोबर. बरीच कामं स्वतःची स्वतः करायला लागतात.
1: बरोबर बरोबर.
0: आणि म्हणजे खूप सारे त्यांचे अनुभव घेऊन
1: अनुभव असतात, घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही ते, तिथेच ते शिकतात की ठीक आहे जर ही गोष्ट म्हणजे वस्तू अवेलेबल नाही तर आपल्याला खाता येते, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण म्हणायला पाहिजे की तू जसं चाललाय तिथेच राहा, तसाच कर जे ते म्हणतात तसंच करा, कारण आम्ही छानच करतो म्हणजे काही प्रश्नच नाही. तर पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे की तुम्ही कसा सांगता, काय सांगता त्याच्यावर खूप. जेव्हा कॅम्प सुरू होतो तेव्हा मी ब्रीफिंग मध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या डोक्यात हे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग. आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपल्याला, काही खूप आवश्यक
0: तडजोड करायला शिकलंच पाहिजे. आयुष्यात पुढे तडजोड
1: करावीच लागते. बरोबर.
0: एक तर ते मगाशीच मी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं, तर कधी कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात, कधी मागेही फिरावं लागतं. झालंय का कधी असं?
1: बरेचदा झालंय. समजा आता या सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं, एक्स्ट्रीम कोल्ड, खूप म्हणजे थंडी, गार वारा. मुलं फर्स्ट बॅच मध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग सगळे लाईट्स ऑफ, काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल. आमची तर कॅम्पसाईट असतेच पण लाईट्स नाही. तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीचेच लाईट्स गेल्या तर तुम्ही काय करू शकणार आहे, म्हणजे काय तुम्ही अवेलेबल करून द्याल. पण तेव्हा आमचे डिसिजन अगदी क्विक असतात, अमोलचे, माझे, आमची पूर्ण टीमचे. आम्ही लगेच त्यांना हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो. म्हणजे कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन्स किंवा बॅकअप प्लॅन म्हणतात त्याला, ते ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे. म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी, कुठे लाईन स्लाईड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो आहे किंवा स्नोफॉल, स्नोफॉल कसं एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतं, तिसऱ्या दिवस मग कंटाळवाणाही होतो की कसं करणार आहे.
0: अच्छा, म्हणजे एक प्लान वेगळा तयार
1: ठेवावाच लागतं.
0: कुठलीही अडचण आली तरी लगेच डिसिजन
1: घ्यावंच लागतं.
0: मग असं झालंय का कधी, एखादा अनुभव सांगता येईल का?
1: हेच म्हणजे नॅचरल. बाकी तर वी आर लाईक ऑलवेज रेडी. आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलांचंही असतं की मॅडम हे पाहिजे आम्हाला खायला, ते पाहिजे, हे पाहिजे, सगळं असतंच ते छोटा मोठा छोटा मोठा. पण तरी इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला, बट जर्नी पार्ट थोडासा चॅलेंजिंग असतो आमच्यासाठी.
0: तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया, पण त्याआधी ऐकूया एकता त्यांच्या आवडीचं एखादं गीत. तर एकता ते कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: प्रेमाची गोष्ट मधला ओल्या सांजवेळी.

0: तर मैत्रिणींनो, याच्या अंशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये एकता खंते यांची ही मुलाखत आपण ऐकत आहात. तर एकताताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकताताई, तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येतील का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आमच्याकडे, पण मी माझे घराचाच अनुभव सांगते तुम्हाला. मला दोन मुलं आहे, दक्ष आणि धीरा. तर त्यांना दुसऱ्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त मनाली, म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट की त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतं. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत, म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की अरे तुम्हाला हे करायचं ते करायचं. उलट कधी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि दक्ष धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना त्यांच्यावरच. कुठे काही झालं तर मी दक्ष धीराला तुम्ही तुमचा मॅनेज करा, मी बघते आधी यांना, तर असं व्हायचं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणंही चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणंही चांगलं असतं. तर मी माझे पेरेंटिंग मधून हेच शिकले. म्हणजे पहिलं बाळ असलं तर तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण तरीही हळूहळू हळूहळू खूप काही शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर पॅम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितका पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्यांची गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता जो दक्ष आहे, दक्ष IIIT जबलपूरचा विद्यार्थी आहे आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन आहे.
0: अरे वा,
1: वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन. म्हणजे आयरन मॅन एक अशी एन्ड्युरन्स रेस असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया बसेल्टनला झाली होती ही रेस, दरवर्षी असते. आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी आणि दक्ष आम्ही दोघही गेलो होतो तिथे. मग स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही. त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू बॅक असतं. ते सगळं त्यांनी 14 तासात केला पूर्ण. आणि तेव्हा लक इतकं चांगला की तेव्हा त्याला त्याचा वाढदिवसही त्याच दिवशी होता, 1 डिसेंबरला. तेव्हा तो वर्ल्ड यंगेस्ट आयरनमॅन झाला. तर हे सगळ्यात मोठा साहस जे
0: अचीवमेंट आहे
1: खरंच ते आहे.
0: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
1: 18, म्हणजे 18 होता दॅट डे ही टर्न्स 18.
0: अरे वा, म्हणजे कमी वयात
1: कमी
0: गोष्टी अचीव केल्या खरंच. आणि त्या सगळ्या लहानपणापासून त्याच्या अंगात त्या भिणत गेल्या.
1: एक्झॅक्टली. तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही रॅली किंवा कुठलाही माउंटेन असं झालं नाहीये जे त्यांनी सबमिट नाही केलेलं. सगळेच मनाली मधले एव्हरेस्ट बेस कॅम्प सगळे, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. तो आमच्या सोबत दरवर्षी राहायचंच तिकडे मनालीला. त्याला असं वाटलं की नाही, आपलं घरचं सगळं सुरू आहे. आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले, कुठेही तो मागे नाही राहिला. आणि बरंच हंबल आहे तो. सगळ्यात मेन म्हणजे हे सगळं करूनही इज अ व्हेरी हंबल बॉय.
0: खरंच आपल्या एका आईसाठी तरी खूप गर्वाची गोष्ट असते.
1: गर्वाची. आणि ताई कसं आहे, त्यांनी आम्हाला व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिलंय की आई बाबा तुम्ही छान काम करताय.
0: ही खरी पावती.
1: खरी पावती.
0: खरंच. एकताताई, तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही पहिलेच सांगितलं होतं. तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
1: बरोबर.
0: तर मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करता?
1: योग करते ना म्हणून सगळं मॅनेज होतं.
0: अगदी.
1: आणि आमचं ना घराचं तो आहे सगळं की आम्ही वेगळा काही करतो आम्हाला वाटतच नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस इज रुटीन, आम्ही करतच असतो. आणि हे सगळं करताना ना मी सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी आणि मम्मा त्यांच्याकडून खूप काही शिकलेले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात. त्याच्यातून बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली आहे ते म्हणजे माझी आई आणि अमोल.
0: अच्छा.
1: त्या दोघांनी म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाईकिंग वगैरे कसं माझी अगदी पर्सनल हॉबी, मला खूप आवडते.
0: कुठे
1: खूप बाईकिंग केलं आम्ही. म्हणजे आणि आत्ता शिकले मी बाईकिंग. परवाली जी बाईक असते त्याच्यात ती जी मजा असते. आणि अमोल अशी आहे की मला बसवून दिला की एकदम दंगल के बाबांसारखे असतात ते की आता तू चालो. तर त्याच्यासाठी जी बॅक असते दॅट इज माय हजबंड अमोल, खूप महत्वाची असते. तर त्यांचा आहेच नेहमीच. कुठेही गेलो की कधी काही टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नेहमी पॉझिटिव्हच असतात आई आणि अमोल. हे खूप दोघं इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
0: खरंच आहे. म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या मागे तिच्या घरच्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असते.
1: त्याच्यामुळे बाईकिंग खूप

0: सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स म्हणून बाईक राईड करतो. इट इज अ व्हेरी बिग राईड. एमपी टुरिझम सोबत आम्ही ही राईड करतो. आम्ही टुरिझम मध्ये एम्पॅनल्ड आहोत आणि या राईड मध्ये पूर्ण भारतातून 25 लेडी रायडर्स येतात आणि थँकफुली द एज ग्रुप इज 40+.
1: अच्छा.
0: हो, ते सगळे येतात. म्हणजे बरेच नावं आहे मी घेऊ शकते किंवा बरेच लेडीज आहे ते बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात आणि ते फुल स्पॉन्सर्ड राईड असते एमपी टुरिझमची. म्हणजे भोपाल, सांची, उदयगिरी, चंदेरी, ग्वालियर, ओरछा, खजुराव असा पूर्ण सर्कट आम्ही कव्हर करतो. त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण कधी 100, कधी 150, कधी 200 मोर ऑर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं. आणि आपली पण इथे पेंच, सतपुडा, पतालकोट, तामिया आणि हिमालयन बाईक राईड्स हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझे मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष तो मोठा झाला तो तिकडे जबलपूरला शिकतो. धीराबरोबर धीराचे जितकेही कार्यक्रम असतात शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासोबत मी नेहमी सोबत असते आणि मला हे सगळं मॅनेज करून बाईक राईड, योग करून सगळं करून मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस, घर हेच बरं आहे आणि मुलं आपले बाकी.
1: छान. हे ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? मग असं ठरवलं की पावसाळ्यातले वेगळे, उन्हाळ्यातले वेगळे, हिवाळ्यातले
0: असं आहे ना? मान्सून मान्सून ट्रॅक्स वेगळे असतात. ते तर आजकाल नागपूर खूप बदललेलं. आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. आजकाल यायला लागले तर रामटेकला येतात ते की मॅडम आम्हाला यायचं आहे, आम्हाला पावसाची मजा, आम्हाला भिजायचं आहे, आम्हाला खूप गाणी पाहिजे, हे पाहिजे, ते तसेही पण त्याच्यासाठी पण येतात. ते असतात. मग हिवाळ्याची कॅम्प्स तर आमचे विंटर कॅम्प्स एकदम फेमस आहे. म्हणजे राईट फ्रॉम ऑक्टोबर पासून तो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत, फेब पर्यंत आमचे कॅम्प्स चालतात. म्हणजे मोठे मोठे कॅम्प्स होतात आपल्याकडे. ते आहे. आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमालयन कॅम्प्स.
1: खूप छान. एक प्रशिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतो याचं समाधान वाटतं का?
0: खूप समाधान वाटतो ताई. आता एवढ्यात बघताय मुलं फिजिकली नाही मेंटली पण खूप वीक झाले आहे. त्यांना कुठे करायला गेले की त्यांना येस नोस असतो की करू शकू की नाही करू शकू. आम्ही जे स्पेशली जे अर्बन मुलं आहेत त्यांना आम्ही खूप बघतो ना, खूप चॅलेंजेस आहे मॅडम. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. ते मेंटली सिक व्हायला लागलेले आहे. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर जो आहे ते हे एज अ थेरपी म्हणून युज होणार आहे आता.
1: खरंच
0: खूप आवश्यक.
1: डिप्रेशन पण खूप वाढत
0: मॅडम. आपल्या छोट्या गोष्टी आपल्या वेळेला आपल्याला डिप्रेशन शब्द तरी माहिती होता का? आपल्याला
1: माहित नव्हतं.
0: म्हणजे मी तर कधीच नाही ऐकला डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन. जेव्हा आपण मोठे आपल्याला कोणी बोललंही जरी होतं तसं ऐकलंय नाही तर एक झापडच राहायची की हे काय बोलते म्हणून.
1: काय
0: अदरवाईज कधीच नाही मी तर हे शब्दही नाही ऐकले. आता छोटा छोटा काही झाला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं पालक पण सतत घरात असं तुला टेन्शन आलंय का? म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा बोलतात की तुम्हाला टेन्शन, अरे मला तिकडे जायचं पण मला तर खूप स्ट्रेस आला, मी कशी करणार काय, तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहतात. आधी ना आपल्याला बदलाव लागणार आहे मग मुलं बदलतील. तुमचे घरातलं वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे, म्हणजे आता स्वयंपाकी जर करायचं असेल तरी अरे काय करू मला कळत नाही एवढं, इथपासून सुरुवात होते. म्हणजे बेसिक तुम्ही जर आपल्या घरचं वातावरण बदलला ना, तुम्ही बोलताना अरे तू आला का शाळेतून, थकला का, तुम्ही जर त्याला थकला म्हटला तर मग प्रॉब्लेम होणार असं, अरे आला का चला बरं हे करूया. तर ती जी एक स्विचिंग आहे ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. खूप आवश्यक आहे की तुम्ही ते स्विच करा. तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नियम नाही बोर होणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत नाही. आमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईलवर नसते. ती तिचं वाचन खूप आहे. ती खूप वाचते. अगदी बुक वॉर्म आहे. ती वाचत असते. आई आमचे वाचत राहतात. अमोलला पण आवड आहे. म्हणजे घरचं वातावरण एकंदरीत असंच आहे की सगळे म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात.
1: आणि हे थोडं शिकण्यासारखं आहे.
0: खरंच मॅडम मी ऑब्झर्व करते की आधी तुम्हाला पालकांशी बोलतानाच मला खूप जाणवतो कारण मॅम जो हमने नाही किया, म्हणजे जे आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांनी करायला पाहिजे, पण ते मग आम्ही जी मजा मस्तीने केली असं तसं तुम्ही त्यांना तयार करू नये.
1: खूप छान आहे. एक तर ते ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि कॅम्प आयोजक याकडे येणाऱ्या पिढीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
0: बिलकुल बघता
1: जाता आम्हाला हे जाणून.
0: हो हो बघता येईल. काही कसं होणार आहे आता हळूहळू जे हे आपले सिटिंग जॉब्स आहे हे वाढत चालले. आयटी इंडस्ट्री म्हणा कुठली इंडस्ट्री म्हणा, सकाळचा एक जो तास असतं ते तुम्ही जिम मध्ये असतो किंवा योग करता कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं होतं आपण जॉब पण करतो पण घरी जाता जाता आपल्याकडे पिशव्या असतात आणि आजकाल कसं हल्ली बऱ्याच त्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये चांगलं पण आहे की सगळं आपल्याला मिळतो, पण त्याच्यासाठी आपल्याला आता आवर्जून की वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला यावं लागणार आहे, तुम्हाला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे आणि मग सगळ्या ज्या हे इनडोअर जे काम करणार आहे त्यांच्यासाठी असे वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्पसाठी येतात आहे आणि मग बेसिक फिटनेस होतात आहे, मग बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स करता येईल आहे, मग तुम्ही एज अ इन्स्ट्रक्टर म्हणून एज अ लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेनमध्ये पण आणि भारतात पण खूप स्कोप्स.
1: खरंच. एकदा ते आपण आपल्या या महिलांना काय सांगणार?

0: की त्यांच्यासाठी सुद्धा हे कॅम्पिंग किती महत्वाचं आहे, ऍडव्हेंचर कॅम्प किती महत्वाचे आहेत.
1: खूप महत्वाचे, कारण जेव्हा आपला पहिला पार्ट असतो ते आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलांबरोबर आपण खूप एंगेज असतो, ठीक आहे. तो पार्ट झाल्यानंतर जी आपली जी 35+ वाली जी मिड लाईफ क्राइसिस आपल्याला येतात, आपल्याला वाटतं की आपली बकेट लिस्ट मध्ये खूप काही होतं, आपण हे नाही केलं ते नाही केलं, तर त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुमचे मुलं मोठे झालेले असतात, थोडे इंडिपेंडेंट होतात, 10 वर्षाचे 15 वर्षाचे, दे आर सो इंडिपेंडेंट होऊन जातात, ते त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचंय, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचंय, तुमचे सोशल स्किल्स अजून डेव्हलप करायचंय, छोटे छोटे कॅम्पिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे आम्ही छोटे छोटे कॅम्प करू. महिलांनी बाहेर निघणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग छान आपली पुढची पिढी पण छान घडवता येईल, कारण नाही तर त्याच याच्यात राहिले ते आपले म्हणजे विचार पण तसेच होतात. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकांशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या, किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्यावर. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे, म्हणजे मी तर एकदमच चंडीगड टू इकडे नागपूरलाच आले, पण त्याच्यातून मी खूप काही शिकले, खूप काही
0: म्हणजे प्रवास करत राहिलो.
1: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप आवश्यक,
0: खूप गोष्टी शिकवतं. आणि मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील, हो ना, म्हणजे करायलाच पाहिजे. तर एकता ताई खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या मैत्रिणींना. तर एकता खंते आपण इथे आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार ताई.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि आता वनिता मंड कार्यक्रमात परत वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठलाही ललित लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललितबंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्य दृष्टी आणि कल्पनाशक्ती उपजतच असणं फार महत्वाचं ठरतं, हो ना? चला तर अशाच एका ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊयात. साहित्य विश्व या आमच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुलमुले यांचा ललित लेख.

अपरिमित गोष्टी त्याने या पृथ्वीतलावर निर्माण केल्या आहेत, पण त्यातही त्याने मोठी मेख मारून ठेवली आहे. बरं, इथे कुणीही स्वयंपूर्ण नाही. नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नसतं, धारेचं रूप घेण्यासाठी त्या पाण्याला गिरीशिखरांची आवश्यकता असते. पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या धारेला सखल प्रदेश लागतो. सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो, तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण होतो. लेखक पुस्तके लिहितो, पण त्याला वाचक लाभला नाही तर ते लेखन अपूर्णच असतं. वाचक लाभला पण समीक्षक लाभला नाही तरीही ते अपूर्ण असतं. काही काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतत सलत राहतं. नाटककाराने नाटक लिहून पूर्ण केलं, पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्णता नाही. मग त्याला दिग्दर्शक लागतो, अभिनय करणारे कलाकार लागतात, नेपथ्यकार, रंगभूषाकार लागतात, संगीतकार, प्रकाशयोजनाकार, अगदी घंटी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कुणीतरी लागतं. पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते. छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात. इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाल्या की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो. पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत. समजा तुमच्याकडे एक अख्खी पोळी आहे, तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले. त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला, तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत. आठवतं ना? दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली, त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू. मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या काही अवघड परीक्षेला सामोरं गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या तर काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणितांची प्रश्नपत्रिका असते. एक प्रश्न सुटल्याचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं आणि म्हणतं, चल सोडव मला. अंकगणितातले प्रश्न बिचारे त्या मानाने सोपे, साध्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार. पण सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कसलं? आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक. कठीण प्रश्नही विचारायचे आणि उत्तरं बरोबर आली तरी तुमची पद्धतच चुकली, पायऱ्या पायऱ्यांनी गेलाच नाहीत म्हणून गुणही कापायचे, असा हा खडूस परीक्षक. आपलं वय जसं जसं वाढत जातं तसतसे याचे प्रश्नही कठीण होत जातात. आता तो बीजगणितात शिरतो आणि आकड्यांना सोडून क्ष, य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाजच नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो, हां आता सोडव बघू हे समीकरण, क्ष अधिक दोन तृतीयांश य बरोबर 12. बाप रे, यातला क्ष हा आपला होऊ घातलेला नवरा असतो ज्याच्याबरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे, ज्याच्याशी आपले शारीरिक, भावनिक, आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहेत असा आपला जीवनसाथी. त्याच्या सोबतीने आयुष्याचं समीकरण सोडवायचं. जमेल की नाही आपल्याला? विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवताना हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्षची किंमत कदाचित पूर्णांकात येतही असेल.

पण आयुष्यात आलेला हा क्ष मात्र अपूर्णांक आहे. याचं व्यवहार ज्ञान जरा कच्चच आहे. नाते संबंध याच्या लक्षातच राहत नाहीत. व्यवस्थितपणाशी तर वाकडंच आहे या माणसाचं. लोकांकडे गेला की आपला घुम्यासारखा बसून राहतो आणि लोक याला शिष्ट समजतात इत्यादी इत्यादी इत्यादी. आपण मग या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने, कधी समजावून, कधी

कचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण शे काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव तिच्या हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळपघळ काय बोलत बसते, लोकांचे गैरसमज होतात ना अशानं. हे अंते प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच, त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो, टोमणे मारतो. प्रकरण भांडणापर्यंत येतं. मित्र त्याला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळा होतो. घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात. खरं तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असतात, निसर्गनिर्मित अपूर्णांक. प्रकृती आणि पुरुष एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही. माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही. संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही. एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळणं, नाते संबंध जपणं, सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं. एकाच जशा काही उणीवा काही दोष असतात, तसेच पण वेगळे दोष वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात. स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा होतो, सामंजस्याचा न होता वितंडवादांचा होतो, कधी कधी विस्कटतो मोडतो सुद्धा. याचे परिणाम त्या दोघांसह त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर करावया लागणाऱ्या तडजोडींना घाबरून अविवाहित राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून टाकणारं आहे. आपण एक अपूर्णांक आहोत याचं भान जागं असणं हे बऱ्याच समस्यांवरील बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकतं. खरं तर बरं, हा क्ष आपल्या आयुष्यात एकटा येत नाही, त्याच्याबरोबर र ल व ह ळ ज्ञ अशी भली मोठी फौज असते. यातील प्रत्येकजण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो. ही आणखी एक गंमत म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक 2/3 य बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक 2/3 य अधिक 1/2 व अधिक 5/7 ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसतं. एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे सासू सून, नणन भावजय, जावा जावा, भाऊ भाऊ, मेहुणा जावई इतकंच काय, आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्येही विविध आयामी संघर्ष उभे राहतात. या समीकरणांवर गणितातल्या सारखी ठोस उत्तरं नसतात, तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तरं योग्य की अयोग्य हे ठरवत असते. कधी कधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं हे लक्षात येतं, पण मागे फिरता येत नाही. बाण सुटून गेले असतात, जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण कायम असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो, त्यांच्यातलं चांगलं घेत राहिलो, सकारात्मक राहिलो, तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याच उणीवा आपल्याला दूर करता येतात. पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं
जड करतायत.

आयुष्यात वजाबाक्यही होतात. काही वजाबाक्या काळ करतो, पण काही अपूर्णांकांना आपल्याला नाईलाजाने आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं. समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात. या जितक्या शांतपणे सहजपणे करू शकू तितका मनस्ताप आणि दुःख कमी होणार असतं. आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही, ते जगाचं नियंत्रण करणाऱ्या परमशक्तीच्या हाती जातं. वेळ आली की एका झटक्यात ती शक्ती हे समीकरण सोडवते. आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं. अवकाशाच्या विराट पोकळीत विरून जाणारं एक शून्य.

मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचा 1 वाजलेला आहे. आता प्रसारित करतोय NCRT द्वारा प्रायोजित कार्यक्रम.

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची घोषणा। आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी। केंद्र सरकारनं

0: साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले.
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्रमंत्री आणि प्रतिनिधीमंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफनं 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार एनडीआरएफला देण्यात आला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा यांचा मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनांबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

0: देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खासगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक SS भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBI असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपीशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPT मुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री DR S. Jaishankar यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक. देशातल्या पहिल्या ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. जलसंपदा विभागाच्या गोदा

0: नर्मदा जलयात्रेचा आरंभ आणि नाशिक NMRDA दुसऱ्या वार्षिक सभेत 2026-27 236 कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पाला मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
1: नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. यंदाच्या हंगामात नाशिक शहरात 41.8° सेल्सिअस उच्चांकित तापमान नोंदवलं गेलं. कमाल तापमानात नेहमीच उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या मालेगावमध्ये 43° सेल्सिअस तर निफाड तालुक्यात यंदा सर्वाधिक उच्चांकी 44° सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलं. बागलाण तालुक्यात उष्माघातामुळे सुमारे 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तर नाशिक शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाळा वाढत असताना पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेसह पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 281 गावं आणि वाड्यांना 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्यावर 1.5 लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवल्यात सर्वाधिक 83 गावं, त्याखालोखाल मालेगावमध्ये 62 तर सिन्नरमध्ये 47 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार असल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. त्याचा औद्योगिकरणाला लाभ व्हावा यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीनं कुंभ उद्योग संगम तसंच नाशिक गुंतवणूकदार परिषद पार पडली. यावेळी नाशिकमधील गुंतवणुकीचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर 14,000 कोटींच्या नवीन औद्योगिक गुंतवणुकीचे एकूण 314 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्याचे करार करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 27-28 पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात धर्मध्वजा उभारणीचा सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वजा स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकवण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली. या सभेत 2026-27 या वर्षाबरोबरच 27-28 या वर्षाच्या एकंदर खर्चाला मान्यता देण्यात आली. वार्षिक 236 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पालाही यावेळी मान्यता देण्यात आली. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:30 झालेली आहेत. आता प्रसारित करतोय द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
3: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
2: सुरुवातीला ऐकूया

युष्मती गीता मॅट्रिक पास या चित्रपटातलं रेखा भारद्वाज यांच्या स्वरातलं गीत आणि संगीत आहे संजीव आनंद झा यांचं.

आयुष्मती गीता मॅट्रिक पास या चित्रपटातलं गीत आपण सुरुवातीला ऐकलं, रेखा भारद्वाज यांच्या स्वरात. गीतकार आणि संगीतकार होते संजीव आनंद झा. द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया लापता लेडीज या चित्रपटातलं अरिजित सिंग यांच्या स्वरातलं प्रशांत पांडे यांचं गीत, संगीत दिलंय राम संपत यांनी.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.

हे होतं बागी चार या चित्रपटातलं समीर अंजान यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं सिद्धांत मिश्रा यांनी. द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजून एक बागी

सरदार या चित्रपटातलं गीत बी प्राक सिद्धांत मिश्रा यांच्या स्वरात, गीतकार समीर अंजान, संगीतकार सिद्धांत मिश्रा.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्यानी तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोते हो, आपण ऐकतोय द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। आणि कार्यक्रमात आता ऐकूया आंखों की गुस्ताखिया या चित्रपटातलं विशाल मिश्रा यांनी गायलेलं लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं हे गीत।

हे होतं विशाल मिश्रा यांनी गायलेलं, लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं आँखों की गुस्ताखिया या चित्रपटातलं गीत. श्रोतेहो, आपण ऐकताय द नेक्स्ट वेव, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. या कार्यक्रमातली अजून काही नवीन हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकणार आहोत, पण दुपारी 3:45, कारण दरम्यान आता 2:15 वाजत आलेले आहेत आणि ही वेळ आहे दोपहर समाचारांची. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: संत गोरा कुंभार या विषयावर भेदिक आपण ऐकलत लोकसंगीताच्या कार्यक्रमात अविनाश चौरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.

आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. दुपारचे 3:15 वाजतायत. आता प्रसारित करतोय द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, जो आपण यापूर्वी ऐकला होता तो आता पुढे सुरू होत कंटिन्यू करत आहोत. या कार्यक्रमात आता ऐकूया मृदंग या चित्रपटातलं नवीन मिश्रा यांचं गीत, कुमार सानू आणि रैना लाहेरी यांच्या स्वरात.

हे होतं मृदंग या चित्रपटातलं नवीन मिश्रा यांचं गीत कुमार सानू आणि रैना लाहेरी यांच्या स्वरात. द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया फतेह या चित्रपटातलं गीत विशाल मिश्रा आणि आशिष कौर यांच्या स्वरात. शब्बीर अहमद आणि अजय पैल शर्मा यांचं गीत आहे, संगीतबद्ध केलं आहे शब्बीर अहमद यांनीच.

0: रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्यानी तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य याचं भान ठेवा.
1: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मेट्रो इन दिनो या चित्रपटातलं संदीप श्रीवास्तव यांचं प्रीतम यांनी संगीत दिलेलं गीत तुलसी कुमार यांच्या स्वरात.

0: हे होतं मेट्रो इन दिनो या चित्रपटातलं संदीप श्रीवास्तव यांचं गीत तुलसी कुमार यांच्या स्वरात. संगीत होतं प्रीतम यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आपण ऐकताय आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 3 वाजतायत. काही क्षणातच प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य, राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला। संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू

तज्ज्ञाच्या सुधारित धोरणाला मंजुरी. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झाली जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह अंगणवाडी रुग्णालयं आणि वसतीगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव प्रमोद जठार माधवी नाईक सुनील कर्जतकर विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 मध्ये परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 मध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीएफच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी

0: निवड करण्यात आली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, दुपारचे 3:10 आणि 45 सेकंद होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. या सभेमध्ये मी ऋचा नामजोशी आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. या सायंकालीन प्रसारण सभेत मी केतकी भट आपणा सर्वांचं स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: संध्याकाळचे 5:35 झाली आहेत. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. सुरुवातीला ऐकूया लज्जा या चित्रपटातलं समीर यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं आणि स्वर अलका याज्ञिक यांचा.

यानंतर पंकज आणि माफ करा पंकज उदास आणि साधना सरगम यांच्या स्वरात ऐकूया मोहरा चित्रपटातलं हे गीत, इंदिवर यांचे शब्द आणि विजू शाह यांचं संगीत.

यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, चित्रपट दिल तो पागल है.

गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं आणि स्वर अभिजित यांचा. साजन या चित्रपटातलं गीत यानंतर ऐकूया. समीर यांचे शब्द आणि नदीम श्रवण यांचं संगीत, अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या युगुल स्वरात.

या गीताबरोबरच आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर ऐकूया कार्यक्रम युववाणी, यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त विशेष मालिका, त्यानंतर वेध विश्वाचा या मालिकेत माहिती आणि वेगळ्या वाटा या मालिकेत ग्राफोलॉजीविषयी सतीश चावजी यांची मुलाखत. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची, आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो असं म्हणतात. या आरशाकडे आपण ज्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खरं तर इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी प्रेरणादायी ठरतात. आपण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहासवीरांनी प्रचंड मोठा असा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहासवीर म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण शंभूराजांना लहान वयातच कळल्या तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. हळूहळू शंभूराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 साली औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होतं, परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाताने झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजर जबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर, धाडसी, शूर छाव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका संमती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDOने 7 आणि 8 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगायडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गायडेड दारुगोळ्यात करतं. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकवून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर स्पेस एक्सने 7 मे 2026 रोजी दक्षिण टेक्सासमधील स्टार बेस येथे Virgin 3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधीची स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभाव्यतः मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी फ्लाईट 12 साठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टरमध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठीच्या सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ, यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBCमध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कर्ते होण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर्स डे उत्साहात साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.

0: आत्ताचा पण संतमती अडावतकर हे आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत. आता ऐकूया वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलेलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची हस्ताक्षर शैली म्हणजेच आपली हँड रायटिंग स्किल हे फक्त कागदावरचे काही शब्द नसून ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणारा एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलतेय बरं का. आज आपल्यासोबत आहेत याच क्षेत्रातील तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चावजी सर. ते आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे टू ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास, म्हणजे आपण जे लिहितो त्याचा जे हँडरायटिंग आहे आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. ज्यातनं आपण व्यक्तिमत्व, व्यक्तित्व, माणसाचा स्वभाव, त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यातनं पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही,
1: पण असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर आहे ना मॅडम. कसं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे, म्हणजे आपण जो विचार करतो. जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल आणि तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल की तुमचं कागद सुद्धा फाटून जाईल.
1: हो, अगदी
2: बरोबर आहे. तर प्रेशर वाढलं तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा रागीट स्वभावाचा आहे, किंवा प्रेशर कमी असेल तर समजतो की हा मवाळ स्वभावाचा माणूस आहे. तर प्रेशरहून सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. असे अनेक पैलू आहेत, हा एकच पैलू नाही आहे. ओव्हरऑल जर पाहायला गेलं पूर्ण अल्फाबेट, 26 अल्फाबेट याच्यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्ही म्हणाला, ते मोठे अल्फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, तर त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे की आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा इंग्लिशमध्ये, तर आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. आता याच्यामध्ये कसं आहे, पेज कन्सेप्ट आहे, ज्याच्यात अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. ठीक आहे, जी जे वाय झेड पी क्यू हे जे शब्द आहेत हे मिडल आणि लोअर झोनचे आहेत. ठीक आहे, जसं ए मिडल आणि अप्पर झोनचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही आपण लिहिताना, फक्त जेव्हा नाऊन वगैरे आलं त्यावेळेला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाईज आपली डेली जी एनर्जी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो की यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात किंवा कोणी कोणी उजव्या बाजूला

0: स्लॅन्ट झालेलं लिहितात, कोणी कर्सिव्ह पण लिहायचं असेल तरी सरळ लिहितात, तर त्याचा पण काही प्रभाव होतो?
1: बाबा प्रश्नच नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण पेज घेतलं एक आणि त्या पेज मध्ये समास असतो चारी बाजूनी, वरचा समास, खालचा समास, लेफ्ट अँड राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक, ज्याला आपण जो लिहितो आपण लेखक म्हणू आपण त्याला, जर तो खूप डावीकडे लिहित असेल तर तो रूटशी कनेक्टेड आहे. जे तो कुठेही बाहेर गेला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी गेला तरी तो आपल्या इंडियामध्ये येऊन माझं घर, माझं गाव असंच बोलतो, माझी आई, माझी आजी, आजोबा, माझी बहीण, भाऊ हेच बघेल तो. समजा हा राईट मध्ये लिहिणारा असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो, याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्याला काही काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते. आणि जे वरतून म्हणजे वरचा जो समास आहे खालचा समास आहे, जर वरपासून खालपर्यंत लिहित असेल तर असा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो, याचे कामं सक्सेसफुल होतीलच गॅरंटी नाही, कारण याला नियम नाही आहेत, हा नियम पाळत नाही आहे. कारण नियम पाळणं आवश्यक आहे, लिखाणा सुद्धा तसे नियम आहेत की कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला जे अल्फाबेट शिकवले आहेत तसं आपण लिहित नाही, प्रत्येकाचे अल्फाबेट वेगवेगळे आहेत. आता एखादा अल्फाबेट घेऊन सांगतो उदाहरणाचं मी, की आता मी अल्फाबेट ए काढला त्याला समजा स्टार्टिंग स्ट्रोक आहे, ठीक आहे. एखादा अल्फाबेट घेतला मी, हे नॉर्मली घेत असतो प्रत्येकाच्यामध्येच, इंटरनल स्ट्रक्चर जर डिस्टर्ब झालं असेल तर असे लोक जे आहेत ज्यांचं इंटरनल स्ट्रक्चर लेफ्टकडनं डिस्टर्ब झालं आहे, तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात,
0: अच्छा
1: ठीक आहे. आणि ज्यांचं राईटला लूप आला असेल तर असे लोक पुरुषांविषयी म्हणजे हेटफुल असतात, तर त्याच्यामध्ये हा ट्रेट आढळतो. आता या ए मध्ये बरेचसे लपलेले आहेत, असं एकच नाही. कसं की रेफरन्स मध्ये आपल्याला सांगतात की कुठे काय लपलंय, कारण ओव्हरऑल आपण रायटिंग बघत असतो. आता जसं मी ओपन ए म्हटला किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला, असे बरेचसे लेटर्स ओपन होतात तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं, जसं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेला तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही करत असाल, गार्डलाईन लिहित असाल किंवा आर्केड, असे तीन प्रकार प्रमुख त्याचे प्रकार आहेत. तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट स्वभावाचा असतो, तापट इन द सेन्स की तो चिडका आहे, रागीट असं नाही, त्याला परफेक्शन हवं असतं असं म्हणायला हरकत नाहीये, ठीक आहे. आणि हा डिसिप्लिन असतो. जे लोक गार्डलँड देतात म्हणजे फुलांची माळ जशी असते तसं जर लिहित असतील तर हे लोक मवाळ असतात, या लोकांना कोणीही युज करू शकतं, म्हणजे युज अँड थ्रो यांचा जास्ती होऊ शकतो. दुसरी गोष्ट, अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी व्यवसाय करू नये, कारण व्यवसाय जर केलं की त्यांची फसवणूक होण्याची चान्सेस जास्ती असतात.
0: पण हे मग भावना सगळ्यात समजून येतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या.
1: सगळ्यात
0: सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात, तर सिग्नेचर कशी असायला हवी?
1: आता कसं आहे, सिग्नेचर मध्ये चार अस्पेक्ट आहेत, तुम्ही, तुमची आई, तुमचे वडील आणि तुमचा समाज, हे सगळे त्यात कव्हर झाले पाहिजे. आता बऱ्याचशा सिग्नेचर ज्या फॅन्सी बघितल्या आहेत मी, म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान, अगदी इतक्या म्हणजे तावानी काढतात सिग्नेचर ती, की त्यांना वाटतं की मी इकडे सिग्नेचर बेस्ट आहे. आणि त्यात व्हेरिएशन येत असतं, म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही, दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रू आउट त्यांच्या त्या स्पॅनमध्ये. तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे करता, सिग्नेचर जे करता, तर ते करत असताना तुमचं अल्फाबेट जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे. आणि तुमचं पहिलं जे पर्सनल प्रोनाऊन आय हा केव्हाही मोठा निघाला पाहिजे, म्हणजे तुमचं जे नाव असेल, जर माझं नाव सतीश आहे तर माझा एस मी मोठा काढला पाहिजे आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्याहून लहान काढले पाहिजे.
0: अच्छा,
1: हे जर महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँडरायटिंग, म्हणजे तुमचं हँडरायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करतं की अँड डॉट्स, ते डॉट्स मी कुठे द्यावेत आणि कशा करता द्यावेत त्याला पण मिनिंग आहे, हा एक वेगळा विषयच आहे.
0: अच्छा, सिग्नेचर काढताना काही अल्फाबेट्स खाली येतात, काही वर येतात, मग ते कटल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे?
1: नाही, तुमची सिग्नेचर कट व्हायलाच नको.
0: अच्छा,
1: आणि कोणाची सिग्नेचर तुमचा खोडखाड असेल तर त्यात सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकते, डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती. आणि काही काही लोक सिग्नेचर करून खालती रेष ओढतात, ती मागे रेष घेऊन पुन्हा पुढे येतात, तसं पण करू नये.
0: पण मग सर, या सगळ्यातनं जर कोणाचं चुकीचं असेल काही तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का?
1: हो, का नाही निघतात. जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली, कसं आहे मॅडम की 21 डेज, 42 डेज आणि 90 डेज एवढी प्रॅक्टिस करावी लागते. 21 डेज जे आहे ते कशा करताय की तुम्हाला ती सवय व्हावी, ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे, कारण हा कसं आहे की सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे याचं मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे, पण सबकॉन्शियस माइंड हे 24 तास तुमचं जीवन असतं, जसं श्वास घेणे, पापणी आपण लवतो, तर हे जे प्रकार आहेत हे सबकॉन्शियस माइंड होतं, आता जाणवत पण नाहीये. सबकॉन्शियस माइंड वर हा विषय जो आहे तो आधारित आहे, तर म्हणजे थॉट प्रोसेस, ठीक आहे ना. आता आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते जाणवतं की हा कुठल्या कॅटेगरीत बसणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय इतके बिघडतात आहेत. फॉर एक्झाम्पल, रायटिंग करत असताना समजा झिगझॅग येत असेल, कर्व्ह फॉर्म होत असतील, म्हणजे कॉनकेव्ह किंवा कॉन्व्हेक्स जर कर्व्ह फॉर्म असतील, ज्यांचे कर्व्ह असे येतात म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणून पण आहे सध्या, म्हणजे खालतून भाग उथळ आहे असं आपण जर बघितलं, तर ही व्यक्ती कुठलंही काम करत असताना, म्हणजे कुठलंही काम करायला दिलं की इलेक्ट्रिकचं बिल तू भरायला जा, तर हा जोपर्यंत जी डेट येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही, त्याकरता तो लाख शिव्या खाऊन घेईल घरच्या लोकांच्या बोलणे ऐकून घेईल, पण तरी पण तो. पण याची खासियत अशी आहे की

0: हा जाऊन तो वेळेत काम करेल, मग वादळ उद्या, पाऊस उद्या, काही उद्या, तो काम ते पूर्ण करेल. पण हा जर कॉन्व्हेक्स असेल तर हा माणूस काम करणारच नाही. कॉन्केव्ह झाला असेल इट्स ओके, हे चालतं की हा माणूस काम करेलच. म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत, आपल्या हॅबिट्स ओळखायच्या आहेत, स्त्री आहेत नवऱ्यांना ओळखायचं आहे, तर त्याच्याकडे शास्त्र चांगलं आहे. किंवा नवऱ्याला पण बायको ओळखायची आहे, त्याच्याकडे पण चांगलं शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही कसं की एकमेकांना अचूक पाहू शकता आणि आपल्यातल्या उणीवा काय आहेत त्या आपण काढू शकतो आणि ग्रॅफोथेरपी करून त्या आपण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस खूप वाढलेल्या आहेत, म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर.
1: तर या ग्रॅफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा कसं आहे माहिती का, की ग्रॅफोलॉजी हा सुद्धा एक अँगल आहे. आता हळूहळू लोकांना समजतोय. आता मी बरेचदा सांगतो हे मी की तुम्ही हँडरायटिंग मॅच करा. कसं असतं की मी तुम्हाला जसं म्हणतो स्लांटचा विषय तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला होता, जो इंटरनल स्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणं होणारच. तर हे जे वाद विवाद छोटे मोठे तर यातून तुम्हाला जाणवतील. पण समजा जर तर इंटरनल स्ट्रक्चर जास्त डिस्टर्ब झालं असेल या ठिकाणी तर हे वाद विकोपात जातात. त्याच्याकरता दुसरं एक ट्रीट असं आहे की रायटिंग करत असताना जर स्लांट ज्याला म्हणतो आपण की लेफ्ट म्हणजे स्लांटिंग टुवर्ड्स लेफ्ट स्ट्रेट किंवा राईट, जर समजा एखाद्या दोघांपैकी मेल किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा जर स्लांट बिघडला असेल तर त्यांचं जमणारच नाही, कारण कुठेतरी ती रेषी जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हा जो स्पॅन आहे हा त्यांना मिळाला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची शक्यता आहे. जर समजा एखादा स्लांट लेफ्टला आणि एखादा राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डायव्हर्जन चान्सेस जास्ती असतात. म्हणजे आम्ही पाहिले आहेत याचे.
1: अच्छा.
0: म्हणजे या ठिकाणी आम्ही जेव्हा चेक करतो तर त्यावेळेला जाणवतो की हे बघायला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट्स मी म्हणजे सांगतो आमचं पटतच नाही. मी म्हटलं तुम्ही रायटिंग करा कुठे. आता माझ्याकडे मी शाळेचं काम करतो, माझ्या पुस्तकांना सप्लायचं काम होतं माझं. त्यावेळेला पूर्ण भंडाराची शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे माझ्याकडे आले होते. आल्यानंतर ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही सर म्हणे. आणि त्यांनी जेव्हा रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की मॅडम जे पैसा नाही असं होऊ शकत नाही. कसं काय म्हणता म्हणजे तुम्ही रायटिंग सांगताय मला. तर हे तर दिसतं त्याच्यामध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे मनी मनी जो तुमचं आर्थिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते ग्रॅफिक तुम्हाला काम करते. कसं की अल्फाबेट वाय आहे, अल्फाबेट वायचा खालचा लूप, हा लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काढलाय यावर डिपेंड करतो तुमची इकॉनॉमी कशी आहे हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर बॅगेजेस किती आहेत, कर्ज किती तुमच्यावरती, ते पण दिसतं. वाय आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची जी अपेक्षा असते की मी जीवनामध्ये काय करायचं आणि त्याकडे तुम्ही धडपडत असता आणि त्याकरता तुम्ही नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता. पण ते सगळे मार्ग चांगलेच असतील असं काही महत्वाचं नाहीये. तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये दिसणार की तुम्ही काय करताय.
1: सर आता ह्या सगळ्या भावनेंचा, इमोशन्सचा, सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, नातेसंबंधांचा पण विचार केला, पण एखाद्या जर तरुणाला आपलं करिअर निश्चित करायचं असेल तर त्याच्या हँडरायटिंगवरून कळतं का की तो कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो.
0: हो. कसं असतं की ज्यांचे हँडरायटिंग कसं असतं की आम्ही एक फॉन्ट ठरवला आहे की कुठल्या साईजला ते असायला पाहिजे हँडरायटिंग. आज समजा एखाद्या हँडरायटिंग मोठं आहे, खूप मोठं आहे, तर असा व्यक्ती जो आहे तो नॉर्मली तो जॉबच करतो.
1: अच्छा.
0: ठीक आहे. ज्यांचे अक्षर बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेवेमध्ये जातात ते लोक. आणि ज्यांचे रायटिंग करत असताना अप्पर झोन जर मोठा असेल तर ते जे इंटेलिजंट काम असतात जे डोक्याचे काम आहेत म्हणजे डॉक्टर्स, आर्किटेक्ट असे ते काम करू शकतात. की ज्यांना इमॅजिन करायचं आहे की एखादी जागा आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करता येईल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात की हा जो अप्पर झोन आहे, अप्पर झोन त्याला वरचा झोन म्हणतो हा, तर हा झोन मोठा असला पाहिजे लिहिताना. आता कसं आहे की आपलं हे ऑडिओ असल्यामुळे कसं कळणार नाही, म्हणजे श्रोत्यांना पण कन्फ्युजन होईल. जर तुम्ही गुगल केलं तर बरीशी माहिती आहे या विषयावरती. आता काही वाद नाही आहे. त्यात पण तुम्ही पाहू शकता की अप्पर झोन म्हणजे काय, मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय. लोअर झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, मिडल झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, अप्पर झोन अक्षर कसे काढावेत, आपले अक्षर कसे आहेत आणि आपण ते कसे लिहितो आहोत. मग त्याच्यामध्ये कसं आहे की आमचे काही सिद्धांत आहे, आम्ही त्या सिद्धांतात त्याला बसवतो आणि त्यानुसार जर लिहिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली, बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षर बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं, पण काही लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असंही असतं. तर त्या लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट असा ठरू शकतो का.
0: बघा अक्षर चांगले असणं, खूप चांगले असणं हे पण चांगलं नाहीये, कारण एखादी गोष्ट खूप चांगली असतं पण चांगलं नसतं. आणि एखादं जे अक्षर खराब आहे म्हणून तो खराब असतो असं पण नसतं.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं आहे. जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतं की हे अक्षर घाबरट आहेत, म्हणजे स्लो रायटिंग स्लो झालं आहे किंवा लिहिताना असा क्रॅम्प येतो असं हातामध्ये असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे, घाबरट आहे. तो किती हिंमत दाखवत असेल तरी पण तो आतून पूर्ण पोखरलेला आहे की त्याला भीतीने तो पूर्ण पोखरलेला आहे तो. तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये जाणवतं ते.

0: जर त्यांची अक्षरं समजा एक साधारण 3 mm 4 mm असतील तर ते ॲव्हरेज असतात ते, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅफोथेरपी करून तुम्ही ते सुधरवू शकता ते. म्हणजे त्याला जे करायचं असेल, ज्या जसं आता माझ्याकडे काही लोक येतात त्यांच्या कोणाला, आजकाल तर कसं आहे की JEE नीट याच्यावर जास्ती फोकस आहे सगळ्यांचा. आता जे मुलं नीट करू शकत नाही त्यांना सुद्धा आई वडील जबरदस्तीने किंवा मग त्यांनी केलंय म्हणून करावं म्हणून ते टाकतात, असे माझे अनुभव आहेत. तेपर्यंत मी जेव्हा त्यांचं हँडरायटिंग बघतो, कारण मी एक फॉर्म भरतो ज्यावेळेला त्यांच्याकडनं, तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा
0: ठीक आहे. आता आपल्याला त्यांना म्हणता येत नाही, कारण आईवडिलांचं प्रेम असतं.

0: गरजेचं नाहीये. दुसरा आपण आर काळ्या पक्षासारखाच, पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा. तर असे जे आहे त्यांना जे शिकवलं तेवढंच तू करणार. म्हणजे कशा करता की फक्त परीक्षेत पास झालं पाहिजे, विषय संपला त्याचा, ठीक आहे. आणि पण हे पण लोक वेल ऍक्सेप्टेड असतात, कारण फॉलोअर असतात ते. जर आर रेश काढून रिट्रेस केला असेल तर त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते, ठीक आहे. आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
1: दोन लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लिहिल्यानंतर आपण श्री काढतो म्हणून, तसं करताना जर दोन हाफ सर्कल काढले, ठीक आहे, आता श्रोतांना कळेल तुम्ही काय सांगतोय ते. एक रेष आपण श्री करता जी काढतो तीच खालती आणून पुन्हा हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काढला आपण, त्यात जर अँगल फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला असेल, तर असे जर लोक असतात ते हे लोक सोशल असतात संबंधामध्ये, ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाही आहे, ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झालाय तर ते लोक चिडके असतात. आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात, मग असे आर काढणार. जर तुमचा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरा आर काढावा, म्हणजे पक्षासारखा पण ज्याचा लूप लहान आहे असं आर काढावं.
1: सर, जाता जाता आमच्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला हे सांगावं वाटेल की ग्रॅफोलॉजी हा जो विषय आहे हा प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले, एवढ्या करता की आताचं जग फार फास्ट चाललं आहे. आणि आता जे कुठे आता नोकरी करणार, तर जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, तर त्या ठिकाणी तुम्ही स्किल्ड असायला पाहिजे. आता स्किल डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं हँडरायटिंग हे तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे. आणि हा अँगल आपल्या जीवनामध्ये आहेच आणि याची जाणीव ठेवून तुम्ही ते शिकावं. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं असेल तर नागपुरातच माझी संस्था आहे, तुम्ही ते शिकू शकता. आणि कुठे जर समजा तुम्हाला याचं वर्कशॉप हवं असेल तर आम्ही ते फ्रीली अवेलेबल करतो, ते एवढ्या करता की याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तुमच्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ या पद्धतीने पोहोचावं ही माझी मनस्वी इच्छा आहे.
1: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्रॅफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युवा आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा

संध्याकाळचे ठीक 6 वाजता आहेत. 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 इंग्रजीतील बातम्या आपण ऐकू शकाल. या हे दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 6 वाजता हिंदीतील बातम्या आणि 6:05 इंग्रजीतील बातम्या.

0: priority. The meeting marked Trump's first visit to China during his second stint of presidency. According to the White House, the two sides agreed that the Strait of Hormuz must remain open to support the free flow of energy. Benchmark domestic equity indices surged over 1% today, led by broad-based buying across most sectors. The Sensex gained 790 points to close at 75,399. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. 6:10 झाली आहेत. आता ऐकूया आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:20 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:30 कामगार सभा, यामध्ये पॉश कायदा स्वरूप, कामाच्या ठिकाणी स्त्रियांची सुरक्षा याविषयी ॲडव्होकेट वंदना हाके यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. 7:00 प्रादेशिक बातम्या तर 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत, यामध्ये खोडवा ऊसासाठी एकात्मिक ऊस व्यवस्थापन याविषयी ज्योती खराडे यांनी दिलेली माहिती. नंतर शेळ्या मेंढ्यांमधील आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी डॉक्टर विठ्ठल धायगुडे यांनी दिलेली माहिती. आणि शेवटी बाजारभाव. रात्री 8:15 कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम सितारवादक निलाद्री कुमार यांच्यावर केंद्रित. 9:30 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, तर 9:30 कंट्री वाईड आणि 10:15 इनसाईट्स हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्ममध्ये विदुषी मंजिरी असणारे केळकर यांनी गायलेला राग तिलक कामोद. तबल्यावर मिलिंद पोटे, तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर यांची साथ. रात्री 11:00 हिंदी समाचार आणि त्यानंतर इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. उद्याच्या प्रातःकालीन प्रसारणात सकाळी 5:55 गिरवाणवाणीमध्ये ऐकू शकता श्रीमद शंकराचार्य रचित दुर्गा पदुद्धार स्तोत्र अपर्णा नेने यांच्या स्वरात. 6:05 प्रभात वंदन, यामध्ये चिंतन या सदरात द्वारकानाथ लेले यांचे विचार. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात अन्नद्रव्य व्यवस्थापनात विद्राव्य खतांचं महत्व. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती. सादर करते सदानंद कांबळी. 6:50 परिसरमध्ये सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती, लेखन निवेदन धनंजय मुदगलकर, सहभाग सीमंतिनी कुडीकर, वैशाली वांगीकर, शीतल निमजे. सादर करते सदानंद कांबळी. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. 7:00 आजचा विचार, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. आठ वाजून 40 मिनिटांनी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम. सादर करते सुजित बनसोडे. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 गिरवाण भारती मध्ये डॉक्टर अमृता नातू यांचं संस्कृत भाषण महाभारतस्य खगोलशास्त्रीय कालनिर्णय. नंतर ऋग्वेदातील प्रजासूक्त पठण वेदमूर्ती प्र ना दंडगे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. त्यानंतर डॉक्टर अकल्पिता सप्रे यांचं संस्कृत भाषण वेदकालीनम युद्धस्वरूपम. निर्मिती सहाय्य वंशिका पोवार. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 10:00 गांधी वंदना, सादरकर्ते विनायक मोरे. 10:15 सुगम संगीत. 10:30 हिंदी चित्रपट संगीत.

11 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंदार गाडगीळ यांनी गायलेला राग बैरागी भैरव, तबल्यावर रोहन चिंचोरे आणि संवादिनीवर लीलाधर चक्रदेव यांची साथ. 11:30 वाजता विशेष गीतगंगा, सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 7, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात स्त्री आरोग्याची बावन्नी भाग 20, तज्ज्ञ सहभाग वैजयंती पटवर्धन यांचा. नंतर आवली आकाशाची सावली याचा भाग 6, लेखन अनुराधा म्हात्रे, निवेदन प्रसाद कुलकर्णी. त्यानंतर संस्कृतीच्या पाऊलखुणा भाग 81, प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी मनीषा पुराणिक यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERT, 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:15 आणि 2:30 कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. उद्याच्या दुसऱ्या प्रसारण सभेत संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युववाणीमध्ये स्टेट युंड या सदरात जागतिक कुटुंब दिनानिमित्त विशेष कार्यक्रम उत्सव आपुलकीचा, लेखन निवेदन साक्षी पवार, सादरकर्ते धीरज केदारी. 6:30 वाजता स्वस्थ भारत यामध्ये मायग्रेन विषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची स्मिता नामदे यांनी घेतलेली मुलाखत, निवेदन स्मिता नामदे, सादरकर्ते नयन पवार, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. साडेसात वाजता माझं घर माझं शेत यामध्ये सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते धीरज केदारी. त्यानंतर बाजारभाव. 7:15 वाजता कार्यक्रम एक कलाकार, 9:15 वाजता समाचार संध्या, 9:00 वाजता News@9, 9:15 वाजता स्पॉटलाईट, तर 9:30 वाजता करंट अफेअर हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 10:00 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 वाजता नादब्रह्ममध्ये मंदार गाडगीळ यांनी गायलेला राग चंद्रकंस, तबल्यावर रोहन चिंचोरे आणि संवादिनीवर लीलाधर चक्रदेव यांची साथ. 11:00 वाजता हिंदीतून, त्यानंतर इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे यासंदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके आलेल्या आहेत. या स्वतः भारत सरकारच्या नोटरी तर आहेतच, त्याशिवाय त्या भटके विमुक्त महिला परिषद महाराष्ट्र राज्य याच्या उपाध्यक्ष आहेत, कायदे सल्लागार आहेत, महिला वकील बार जिल्हा न्यायालय पुणे याच्या त्या सचिव आहेत, एमआयडीसी पुणे याच्या त्या विशेष कायदे सल्लागार देखील आहेत, आणखी अनेक सन्माननीय पदांवरती त्या कार्यरत आहेत. आपण माहिती करून घेणं अत्यावश्यक असलेला पॉश हा कायदा आणि त्याबद्दल सांगण्यासाठी आज वंदनाताई आपल्या इथे आलेल्या आहेत. वंदनाताई, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: एकूणच महाराष्ट्रामध्ये एक आयटी सेक्टरमध्ये घटना घडली आणि त्यानिमित्तानं पॉश नावाचा कायदा सगळ्यांना चर्चेत आला किंवा त्याबद्दलची उत्सुकता आणि माहिती असावी असं वाटायला लागलं. तर सुरुवातीलाच आम्हाला सांगा की पॉश म्हणजे काय, त्याचा एकूणच फुलफॉर्म काय आहे आणि हा कायदा काय आहे.
1: पॉश ऍक्टचा अर्थ असा आहे की प्रिव्हेंटेशन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस ऍक्ट. हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेसाठी आणि सन्मानासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. हा कायदा 2013 साली बनवण्यात आला. त्याचं कारण असं घडलं होतं की भवरी देवी म्हणून एक महिला होती आणि ती ऍक्च्युली गाव लेवलवरती काम करत असताना तिच्या असं लक्षात आलं की गावामध्ये दोन लहान मुलांचं लग्न होतंय. तर ते तिच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वतःच्या हिमतीवरती त्या दोन मुलांचं लग्न होऊ दिलं नाही. पण त्याचा राग गावकऱ्यांना आला आणि गावकऱ्यांनी त्या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी त्या भवरी देवीवरती अत्याचार केले. त्याला तिने दाद मागण्यासाठी तिथल्या लोकल कोर्टामध्ये, नंतर हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट अशी ती पुढे पुढे गेली. पण तिला तितकासा न्याय मिळाला नाही. म्हणून मग त्यावेळी काही एनजीओने त्याच्यात लीड घेऊन विशाखा गाईडलाईन तयार केल्या गेल्या आणि त्या विशाखा गाईडलाईन मध्ये ह्या गोष्टी, पॉश ऍक्टच्या रिलेटेड गोष्टी चर्चा केल्या गेल्या. त्यामुळे पॉश ऍक्ट हा 2013 साली अस्तित्वात आला.
0: बरोबर. एकूणच विशाखा आणि मग पॉश ऍक्ट याबद्दलचा प्रवास, म्हणजे ते ऍक्च्युली सुरू कसं झालं हे तुम्ही सांगितलं, पण आता पॉश ऍक्ट हा आज कोणाकोणासाठी आहे, म्हणजे आपण कामगार सभेत बोलत असताना कोणकोणत्या सेक्टरमधल्या कामगारांसाठी तो आहे की सगळ्याच आहे आणि काय तरतुदी आहेत त्याच्या.
1: पॉश ऍक्ट हा खरं तर सर्व महिलांसाठी आहे. सर्व महिला म्हणजे ज्या सरकार ठिकाणी कामं करतात, खासगी ठिकाणी कामं करतात, आयटी सेक्टरमध्ये कामं करतात, घरकाम करणाऱ्या महिला असतात, किंवा इंटर्न, ट्रेनी, किंवा रस्त्यावरती झाडू मारतात, कॉर्पोरेशनमध्ये काम करतात, अशा सगळ्या महिलांसाठी हा पॉश ऍक्ट केलेला आहे. म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पॉश ऍक्ट लागू.
0: बर, म्हणजे कोणत्याही ब्लू कॉलर, व्हाईट कॉलर, आयटी सेक्टर, एमपीडब्ल्यू, झाडू मारणारी कुठल्याही स्त्रीच्या साठी

0: सुरक्षेसाठी हा कायदा आहे.
1: अगदी
0: पॉश ऍक्ट खाली समजा एखादीला तक्रार नोंद करायची आहे तर काय प्रोसिजर असते?
1: पॉश ऍक्ट खाली जर तक्रार नोंदवायची असेल तर सरकारी किंवा खाजगी ऑफिसेस आहेत, तिथं एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये एकूण 5 लोक असतात. त्यातले 3 लोक हे ऑफिसमधले असतात, एक कायद्यामधला असतो आणि एक एनजीओतर्फे नियुक्त केलेला असतो. तर त्या कमिटीकडे त्या महिलेने स्वतःची कंप्लेंट द्यायची असते आणि तिथे जाऊन तिच्यावरती जो अन्याय झालाय तो तिने तिथे जाऊन सांगायचा असतो, तो तिने लेखी स्वरूपात द्यायचा असतो. पण त्याला पण कायद्याने बंधन घातलेलं आहे की तो 3 महिन्याच्या आतमध्ये तिने तिची जी काही तक्रार आहे ती त्या कमिटीकडे दाखल केली.
0: म्हणजे घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत?
1: येस.
0: अच्छा. आणि मग हे लेखी स्वरूपात त्या कमिटीमध्ये देणं?
1: आणि मला पुढे जाऊन असं सांगावं असं वाटेल की पॉश ऍक्ट हा फक्त कागदावर नाही आहे, खरं तर प्रत्येक जिथं जिथं महिला काम करताय तिथं तिथं प्रत्येक ऑफिसेसने ती कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे.
0: मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की मला तक्रार करायची पण कमिटीच नसेल तर काय करणार?
1: नाही, जर कमिटी नसेल तर एक जिल्हा लेवलची कमिटी असते, त्या कमिटीकडे जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. आणि जर असं लक्षात आलं की ती कमिटीच त्या ऑफिसमध्ये स्थापन केली गेलेली नाहीये तर पॉश ऍक्टच्या कायद्याखाली त्या ऑफिसला 50,000 दंड पण होऊ शकतो. आणि अगेन अँड अगेन त्या जर ऑफिसने चुका करत राहिलं आणि कमिटी स्थापन नाही केली तर त्या ऑफिसेसवरती कारवाई सुद्धा कायदेशीर होऊ शकते.
0: म्हणजे अशी ती घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत ती तक्रार नोंदवायची आहे. आणखीन असं बरेचदा दिसतं की तक्रार एखाद्या महिलेने नोंदवली आहे पण त्याचं पुढे काहीच होत नाहीये.
1: मग त्यावेळी तिने काय करायचं असतं की त्यावेळी तिनं एक जिल्हा लेवलची कमिटी असते, इंटरनल कमिटीने जर ऐकलं नाही तर लोकल लेवलला एक जिल्हा लेवलची कमिटी असते, त्या कमिटीकडे तिने जाऊन तक्रार अर्ज द्यायचा आणि त्या कमिटीकडे जाऊन स्वतःसाठी दाद मागायची.
0: या सगळ्यामध्ये हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे?
1: हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे.
0: म्हणजे कामाच्या ठिकाणी
1: होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारांसाठीच हा कायदा केलेला आहे. आता अत्याचार म्हणाल तर कोणकोणत्या प्रकारचे अत्याचार येतात, म्हणजे महिला जिथे काम करते तिथे प्रत्येक महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, त्यावेळी तिला बऱ्याच वेळा पुरुषांबरोबर मीटिंग घेणं, गोष्टी करणं असं चालू असतं, तर अशा वेळेस कधी कधी पुरुष वर्ग गैरफायदा घेतला जातो महिलांचा. आणि त्यावेळी अनिश्चित स्पर्श, अश्लील बोलणे, इशारे करणे, मेसेज टाकणे व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज टाकणे किंवा तिचे फोटो काढणे किंवा कोणत्याही लैंगिक स्वरूपाचं वर्तन करणं हे सगळं या ऍक्ट खाली येतं. आणि या म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही महिलेबरोबर जर का तिच्या ऑफिसमध्ये गोष्टी घडत असतील तर तिने ताबडतोब तक्रार अर्ज देणं गरजेचं आहे. सपोज तिला जर ती तक्रार देता नाही आली संभव, किंवा तिच्यामध्ये तिने ती घरी जाऊन सांगितली,
0: किंवा बरेचदा धमकवणी पण असते ना की तू तक्रार दिली,
1: म्हणजे आता हायर ऑथॉरिटीज जर कोणी असा अत्याचार करत असेल
0: एक्झॅक्टली
1: आणि मग त्यावेळी त्या महिलेला तिचं प्रमोशन अडलंय किंवा तिचं काही तिचं पेमेंटचं
0: इश्यू आहे
1: किंवा अजून काही असतील एक्सेट्रा एक्सेट्रा काही गोष्टी असतील, तर त्या गोष्टींमुळे ती महिला जर तिचं त्या गोष्टी तक्रारात स्वरूपात सांगत नसेल आणि ती घरी तिच्या घरच्यांना जर सांगत असेल तर तिच्या घरच्यांनी सुद्धा हा तक्रार अर्ज म्हणजे तिच्या ब्लड रिलेशन मधल्या तिच्या मामाने, बहिणीने, आईने, वडिलांनी यांनी जर हा तक्रार अर्ज तिच्या वतीने दिला तरी कायद्यामध्ये तो मान्य आहे.
0: तुम्ही म्हणालात की घरच्यांनी दिला तर चालतं, एखादी कलीगच असेल महिलेची तर तिने दिला तर चालतं?
1: नाही, याच्यामध्ये ती शर्त आहे की
0: ब्लड रिलेशन
1: मधल्याच लोकांनी म्हणजे घरातल्या नातेवाईकांनी म्हणजे आई, भाऊ, बहीण आणि वडील अशा लोकांनीच त्या महिलेची तक्रार त्या तिच्या संबंधित ऑफिसमध्ये देणं बंधनकारक आहे.
0: या ज्या तक्रारी पॉश ऍक्ट खाली येतात तर त्या बघत असताना तुम्हाला काय वाटतंय की कामाचं ठिकाण हे सुरक्षित राहिलंय का की महिलांच्या वर्तणुकीतच काही वेळा प्रश्न निर्माण असतात झालेले?
1: नाही, आता आपण म्हणताय जसं की कामाचं ठिकाण सुरक्षित राहिलंय का, तर माझं स्वतःच असं ओपिनियन आहे की खरं तर स्त्रीला कुठलंच ठिकाण

0: आजच्या घडीला तरी सुरक्षित नाहीये. म्हणजे माझ्या मते अर्थार्जनासाठी जेव्हा ती घरातून बाहेर पडली आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला जेव्हा तिने सुरुवात केली, तेव्हा कामाचं ठिकाण हे तिचं पहिलं हे तिचं घर असतं आणि दुसरं हे तिचं कामाचं ठिकाण असतं. त्या ठिकाणी तिला सुरक्षितता मिळणं हे खरं तर समाजाची जबाबदारी आहे आणि त्या ऑफिसमधल्या तिच्याबरोबर असणाऱ्या पुरुष कलिगची पण जबाबदारी आहे. पण कधी कधी असं होत नाही, कधी कधी त्या मर्यादा ओलांडल्या जातात, कधी कधी त्यांचं जे एक नातं असतं पुरुष आणि स्त्रीचं
1: संबंधित
0: कामाच्या ठिकाणाचं, हा, तर ते कधी कधी जास्त ओलांडलं जातं आणि त्याच्यातून चुकीच्या घटना घडायला सुरुवात होते आणि मग त्या घटना जर का लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्या तर स्त्रिया कधी कधी त्या गोष्टीचा डिसएडव्हान्टेज उचलून त्या संबंधित कलिगवरती तक्रार सुद्धा करतात. असं पण घडू शकतं,
1: म्हणजे उलटही होऊ शकतं.
0: म्हणजे की तुम्ही जसं म्हणाला मगाशी की मग स्त्रियांमुळे काही, तर माझं त्याला असं एक ओपिनियन आहे की असं पण घडतं. दोस्ती इतकी वाढत जाते की त्या दोस्तीच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि मग त्या तिला काही कारणाने लक्षात आल्या की आपण मर्यादा ओलांडल्या आहेत, आपलं कुटुंब आहे, आपल्या गोष्टी आहेत, आणि मग त्या भीतीपोटी ती तक्रार अर्ज करते.
1: बरोबर,
0: असं पण घडतं. मग असं घडल्यानंतर तो तक्रार अर्ज खोटा आहे त्याची शहानिशा करण्याचं काम त्या कमिटीचंच आहे, जी इंटरनल कमिटी आहे त्या कमिटीचं आहे. पण इट मे बी ती कमिटी तो तक्रार अर्ज त्या कमिटीला लक्षात आलं की तो खोटा आहे अर्ज आणि त्या स्त्रीनं ते खोटं हे केलंय की तिचा पण प्रत्येक गोष्टीला कन्सेंट आहे. हे जरी कमिटीच्या लक्षात आलं तरी कायदा असा म्हणतो, पॉश ऍक्ट असा म्हणतो की त्या बाईचं तक्रार अर्ज आली आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे.
1: अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून जर लक्षात आलं की तक्रार खोटी आहे तर ते सिद्ध होऊ शकतं. या पॉश ऍक्ट बद्दल बोलत असताना महत्वाचं असं वाटतं की आयटी सेक्टरमध्ये हा खूप वापरला जातो किंवा या एकूणच तक्रारी नोंदवल्या जातात पॉश ऍक्ट अंडर, तर एकूण आयटी सेक्टरमध्ये याचं काय महत्व वाटतं तिथल्या कामाच्या वर्क कल्चरच्या दृष्टीनं?
0: नाही, आता हा असं काही डिव्हाइड केलेला ऍक्ट नाही आहे की तो आयटीसाठी केलाय, सरकारी महिला कर्मचाऱ्यांशी केलाय किंवा प्रायव्हेट कर्मचाऱ्यांशी केलाय, असा काही हा डिव्हाइड ऍक्ट केलेला नाही आहे कोणासाठी. आता आयटी कर्मचाऱ्यांशी म्हणाल तर आयटी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांचं मुळातच राहणीमान हे एकदम त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असतं, त्यांचं कपडे वेअरिंग असेल किंवा त्यांचं जे राहण्याची स्टाईल असेल ती एक त्याचं एक स्टँडर्ड ठरलेले तसं सरकारी ऑफिसमध्ये किंवा खासगी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचं एक वेगळा वर्ग आहे. आणि आयटीमध्ये तुम्ही जसं आता म्हणताय की आयटीमध्ये तक्रारीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मुळात कसं आहे की आयटीमधल्या मुली मुळातच एकदम एक सेल्फ कॉन्फिडंटने वावरत असतात समाजामध्ये आणि त्या वावरत असताना त्या ज्या पद्धतीने पुरुषांबरोबर काम करतात, म्हणजे की त्यांना वेळेच असं बंधन नाही आहे, त्यांना नाईट ड्युटी पण करावी लागते, दिवसा पण काम करावं लागतं आणि त्यांनी कॅबने येणं जाणं आणि टाइम त्यांच्या कामाचं टायमिंग हे सरकारी महिला कर्मचारी किंवा प्रायव्हेट जिथे जिथे महिला कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या केसेस वाढल्या ह्याचं कारणच मुळात ते आहे की
1: कदाचित सुशिक्षित वर्ग आयटी म्हणजे शिकलेल्या महिला आयटी सेक्टरमध्ये जास्त असल्यामुळे ती जाणीव आहे की माझ्यावर अन्याय होतोय आणि मग मी ती तक्रार
0: करणं,
1: त्या मानाने झाडू मारणाऱ्या किंवा घरकाम करणाऱ्या बायका तेवढ्या की हे सहनच करायचं असतं.
0: आणि आयटी मध्ये काय
1: असं म्हणून त्यांनी कधी तक्रार केली नसेल असं वाटतं काय वकील म्हणून?
0: होऊ शकेल, असं होऊ शकेल. म्हणजे की कसं आयटी मधली मुलगी ही मुळात सगळं नॉलेज घेऊन किंवा ती एक कॉन्फिडंट लेवलवरती वावरत असे, तशी जर आपण म्हणाल की झाडू मारणारी बाई तिला कायद्याचं तितकंच नॉलेज नसणार आहे आणि आयटी मधल्या मुलीला आज हे माहिती आहे की मला कुठे जाऊन तक्रार करायची काय करायची. त्यामुळे आता प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांची एक इंटरनल कमिटी स्थापन करणं हे गव्हर्नमेंटने बंधनकारक केलेलं आहे.
1: मग यातनं असा एक प्रश्न निर्माण होतो की आयटी सेक्टर सोडून ज्या असंघटित कामगार वर्गातल्या महिला आहेत त्यांनी नेमकी खरंच तक्रार मग कुठे करायची?
0: हा, जर समजा ज्या महिलांच्याकडे त्यांची कमिटी नाहीये, इंटरनल कमिटी नाहीये,
1: म्हणजे एखाद्या घरामध्ये काम करणारी बाई,
0: तर तिने महिला बालकल्याणकडे एक त्याचं सेल आहे, त्या महिला बालकल्याणकडे त्या सेलमध्ये जाऊन तिने तिची तक्रार नोंदवावी.

0: इव्हन ती पोलिसांकडे जाऊन पण तिची तक्रार नोंदवू शकते.
1: अजून एक त्याच्यामध्ये क्विड प्रो को हॅरॅशमेंट असं एक काहीतरी आम्ही अनेक जणांनी वाचलेलं आहे, तर त्याबद्दल काही सांगू शकाल?
0: क्विड प्रो को म्हणजे देणे घेणे प्रकारचं, म्हणजे की मला तुम्ही प्रमोशन देणार किंवा माझं प्रमोशन, तर असं काहीतरी कमिटमेंट होते दोघांमध्ये. आणि त्याच्या अंडर काही गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी महिलांनी स्वतःच्या कन्सेंटने असं जर केलं गेलं तर तो जो क्विड प्रो को हॅरॅशमेंट त्याला ते लागू होतं. म्हणजे की नोकरी, प्रमोशन किंवा फायद्यासाठी लैंगिक भेट किंवा नाकारल्यास नुकसान करणे हा येतो. म्हणजे मला असं म्हणायचं,
1: अच्छा
0: हा नावच असं आहे की लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी बनवलेला कायदा.
1: बरोबर.
0: तर तो फक्त महिलांसाठी आहे,
1: बर,
0: पुरुषांसाठी नाही आहे.
1: एकूणच आता विविध प्रकारच्या तक्रारी दाखल झालेल्या असतील आणि एक वकील म्हणून तुम्ही त्यामध्ये सहभागी पण झाला असाल सोडवण्याच्या संदर्भात, कामगारांच्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या तक्रारी म्हणजे महिला कामगारांच्या तुम्ही सोडवल्या असतील किंवा त्या संदर्भात, या सगळ्याकडे वकील म्हणून बघताना तुम्ही महिलांना किंवा कर्मचारी पुरुषांना काय सांगाल आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय म्हणतं?
0: हा, आपला प्रश्न खरंच खूप छान आहे की कारण आज प्रत्येक महिला घरातून अर्थार्जन करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली आहे आणि आज काळाची गरज पण आहे की दोघांनी एकत्र काम केलं तरच घरातल्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. पण हे करत असताना मला असं वाटतं की माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून, गेली मी आज 30 वर्ष प्रॅक्टिस करते, त्या प्रॅक्टिशनरतून मला असं वाटतं की स्त्रीनं स्वतः इतकं कॅपेबल असलं पाहिजे आणि इतकं प्रेझेंटेबल असलं पाहिजे की तिच्यावरती असा अन्याय होण्याची वेळ तिनं स्वतः येऊ दिली नाही पाहिजे. मग मी त्याच्यात असं म्हणेल की तिचं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना, ते काम करत असताना स्वतः इतकं कॉन्फिडंट असलं पाहिजे की त्या पुरुषाला तिच्याशी काही गैरवर्तन करताना 10 वेळा विचार करण्याची वेळ आणली पाहिजे. म्हणजे तिनं स्वतःचं वागणं असं असलं पाहिजे कामाच्या ठिकाणी. आणि दुसरं असं की पुरुषांनी पण स्त्री काम करती आपल्यासोबत म्हणजे तिचा काहीतरी एक गैरफायदा उठवायचा आणि तिला काहीतरी टॉर्चर करायचं किंवा तिला कुठल्या तरी गलिच्छ भाषा वापरणं किंवा तिला वेगवेगळ्या अँगलने तिच्याकडे बघणं किंवा तिचे फोटो, तिला टेक्स्ट मेसेज टाकणं, अशा गोष्टी पुरुषांनी पण करू नयेत. कारण पुरुष असं करत असतो तर मला असं वाटतं की त्याची बायको पण कुठेतरी कामाला जात असते ना, त्याच्या मुली पण कुठेतरी कामाला जात असतात. सो जेव्हा तो असं वागतो त्यावेळी मी तर म्हणेल की ही एक प्रकारची विकृतीच आहे आणि ती प्रत्येक कामाच्या ठिकाणी असेलच असं नाही, काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच हा कायदा आला गेला आणि मग सुप्रीम कोर्टाने ह्याच्या स्ट्रेटवे गाईडलाईन दिलेल्या आहेत की प्रत्येक ऑफिसच्या ठिकाणी इंटरनल कमिटी ही स्थापणं मँडेटच आहे. पण इफ ती इंटरनल कमिटी जर स्थापन झाली नाही तर मधून मधून सर्वे पण होतो या सगळ्या गोष्टींचा सरकारतर्फे की त्या इंटरनल कमिट्या आहेत का. आणि असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण एक कमिटी आहे की ज्या ती कमिटी मधून मधून सगळ्या डिपार्टमेंटकडे याचा आढावा घेत असते की अशा कमिट्या आहेत का. पण जर तसंही नसेल तर एक लोकल कमिटी जिल्हा लेवलला स्थापनच आहे की जी महिला बालकल्याणच्या अंडर काम करत असते आणि त्या कमिटीकडे तुम्ही तुमच्या तक्रार अर्ज देऊ शकता. पण ही जी कमिटी आहे ही कमिटीचा ऑफिसच्या बाहेर म्हणजे मेन ऑफिसच्या गेटच्या बाहेर त्या कमिटीचं मेंबर असणारे आणि त्या कमिटीचं जे काही काम करणारे म्हणजे 5 लोक आहेत त्यांचं नाव डिस्प्ले करून ते त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर लावणं हे सुद्धा कायद्याने मँडेट आहे.
1: बरं,
0: हा तर आता मी असं ह्याच्यात म्हणेल की प्रत्येक महिलेने आपल्या ऑफिसमध्ये ही कमिटी आहे का, त्याची शहानिशा करून घ्यावी.
1: याच्यात काही प्रशिक्षणाचा भाग येऊ शकतो
0: आहे ना याच्यामध्ये प्रशिक्षण पण घेतले जातं. काही एनजीओ आहेत की ट्रेनिंग देतात याच्यामध्ये की कसं असलं पाहिजे, कशा तक्रार करायचा आहे, तक्रार अर्ज कोणाला द्यायचा आहे, त्याच्यामध्ये इन्क्वायरी कशी करायची आहे. जर कमिटी स्थापन झाली तर त्या कमिटी, कारण हा काही कोर्टासमोर वगैरे चालणारा विषय नाहीये, हा इंटरनल विषय चालतात ऑफिसेसमधून. सर तर मग तिथल्या जे अधिकारी नेमणूक झालेले आहेत त्या कमिटी

0: वरती त्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे ही केस हँडल करायची, कारण ही केस जेव्हा तक्रार अर्ज म्हणून जाते तेव्हा ती तिचं सगळीकडे गवगवा करणं हे सुद्धा कायद्यात मान्य नाही आहे.
1: बरोबर.
0: कारण ती स्त्री जेव्हा तक्रार करते तेव्हा तिच्याकडे त्या कामाच्या ठिकाणी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यावेळी तिच्या त्या तक्रार अर्जाची सुरक्षितता घेऊन तिची सुरक्षितता घेऊन त्या कमिटीनं ते काम केलं पाहिजे.
1: आता या सगळ्यात एक शेवटचा प्रश्न असा उभा राहतो की ही जी कमिटी आहे आणि कमिटीतले मेंबर आहेत ते शेवटी आतलेच असतात,
0: बरोबर,
1: त्या संस्थेतलेच
0: हो
1: असतात,
0: हो
1: तेही एकमेकांना मिळालेले असू शकतात आणि त्या तक्रारीवर काहीच घडलं नाही.
0: असं होऊ पण शकतं, म्हणजे की असं घडेलच असं नाही,
1: कारण आपण
0: पण
1: आता ज्या घटना बघतोय घडलेल्या
0: अगदी अगदी
1: त्या बऱ्याचशा अशाच आहेत की तक्रारी खूप जवळजवळ 100 मेल्स किंवा स्वहस्ते दिलेल्या तक्रारी असू शकतात अनेक ठिकाणी आणि
0: अगदी
1: त्याचं काहीच घडत नाही.
0: अगदी आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे. कारण कमिटी म्हणूनच त्याच्यावरती आता थोडं त्या कमिटीवर बंधन यावं म्हणून बाहेरचं एक व्यक्ती म्हणजे एनजीओ सोशल वर्क करणार तो एक आणि एक कायदेशीर निगडीत असा एक व्यक्ती, दोन व्यक्ती त्या कमिटीत असणं मँडेट आहे. मग जेव्हा तक्रार अर्ज आपण देतोय तेव्हा या दोन व्यक्ती आहेत का? आपण तक्रार करणाऱ्या महिलेने सुद्धा ते तपासून घेणं गरजेचं आहे. इफ नसेल तर मग तिने ती कंप्लेंट कोणाकडे करायची? तर ती जी लोकल कमिटी केलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलची तिकडे जाऊन तिने ती कंप्लेंट करायची की आमच्या ऑफिसमध्ये अशी अशी कमिटी आहे पण मला आता तक्रार देताना मला हा प्रॉब्लेम जाणवेल. इट मे बी ह्याच्यामध्ये माझी इन्क्वायरी माझ्या रिलेटेड जे काही मला मी आता अर्ज दिलेला आहे ज्यांच्या अगेन्स्ट एक्स वाय झेड माणसाच्या अगेन्स्ट तर ती इन्क्वायरी नीट होऊ शकणार नाही असं जर तिला वाटत असेल तर तिने त्या कमिटीकडे वरच्या अर्ज द्यावा आणि तिथं तिने त्या कमिटी
1: फक्त जी बाहेरची डिस्ट्रिक्ट लेव्हलची आहे ती एकदा फक्त सांगा, म्हणजे सगळ्याच महिला कर्मचारी ज्या आता ऐकत असतील तर त्यांना ते कळेल की त्या संस्थेत नाही पण संस्थेच्या बाहेर तुम्ही म्हणालात की आपण देऊ शकतो अर्ज,
0: हा तेच डिस्ट्रिक्ट लेवलला एक कमिटी असते
1: त्याचं एक नाव काहीतरी असेल ना.
0: त्याला आयसीसी लोकल कमिटी असं म्हटलं जातं.
1: ओके.
0: तर ती कमिटीकडे ती तुम्हाला महिला बालकल्याणमध्ये
1: मिळू
0: त्याचं
1: शकतं.
0: मिळू शकतं सगळी माहिती तुम्हाला त्याची हवी असेल तर. आणि एवढं सगळं करून समजा जर तुम्हाला अशी दादच मिळत नाहीये तर तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट त्याच्यासाठी कायमच
1: सहाय्यभूत होऊ
0: मदत
1: शकतं.
0: करतं तर तुम्ही तिथे जाऊन पण तुमची दाद मागू शकता. पण मुळातच हा कायदा आपल्या महिलांसाठी जर केलेला आहे तर मला असं वाटतं की आपणच थोडं त्याच्यात अवेअरनेस आणून
1: बरोबर.
0: प्रत्येक महिलेनं आपल्याकडे ती ते फोरम आहे का आणि ते त्या प्रकारे राबवलं जातंय का हे आपणच सगळ्या महिलांनी जितक्या काही आपल्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी जबाबदारी उचलून ती कमिटी स्थापन करून घेणं मला असं वाटतं की
1: गरजेचं
0: जास्त गरजेचं आहे.
1: मला या सगळ्याचा गोषवारा असा वाटतोय की मुळात आधी आपल्यावर अन्याय होतोय हे समजणं स्वतःला,
0: अगदी
1: त्याच्यानंतर ती दाद मागणं,
0: मागणं
1: ती दाद कोणाकडे मागणं, अशी कमिटी आहे का हे लक्षात घेणं,
0: बरोबर,
1: तशा कमिटीकडे अर्ज देणं.
0: बरोबर.
1: समजा जर त्या कमिटीकडे अर्ज देऊनही काही घडत नसेल तर तुम्ही म्हणालात तसं बालकल्याण किंवा आयसीसी जो फोरम एक आहे डिस्ट्रिक्ट लेव्हलचा तर तिथे ती तक्रार देणं आणि तेही काही नाही घडलं तर पोलिसांमध्ये तक्रार देणं, अशा विविध पायऱ्या मला वाटतं याच्या असू शकतात. वंदनाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि पॉश कायदा त्या संदर्भातले विविध आयाम आपण उलगडले आणि निश्चितच महिला कर्मचारी महिला कामगार वर्ग आणि त्या अनुषंगाने सगळाच एक कामगार जो समाज आज आपल्या इथे आहे म्हणजे काम करणारा कामगार, तर अशा सगळ्यांनाच याचा नक्की फायदा होईल, निदान ती दृष्टी तरी आपण आज दिलीत की असा एक कायदा आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांनी सजगतेने लक्ष द्यायला हवंय, त्याच्याबद्दलची प्रशिक्षण व्हायला हवी आहेत. खरोखरीच मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू ताई. धन्यवाद ताई.
1: धन्यवाद. आताच आपण ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांच्याशी बातचीत केली. पॉश या कायद्याबद्दल विविध आयाम त्यांनी उलगडून दाखवले. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा सी ए जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
1: रसिकः शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
2: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
1: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
5: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
7: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNGचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा. तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल. शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात

मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर काही क्षणातच आपण ऐकू शकाल बातम्या.

कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत डिसेंबर 2028 हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNG दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNG साठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNG दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात

0: सादर केला आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सीबीआयनं आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा।
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे, आणि मी तर एकच टाकली होती।
5: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात। एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात।
3: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे। लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत।
4: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो, आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो? विचार करा।
5: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ।
3: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार।
4: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर।
6: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा।

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: पर क्विंटल, सनफ्लावर सीड 8,343, सोयाबीन येलो 5,708 और सीसम 10,346 रुपीज पर क्विंटल, नाइजर सीड 10,052 रुपीज पर क्विंटल।
1: श्रोते हो, खरीप हंगामासाठी घोषित होणारी आधारभूत किंमत, त्याचे निकष, हे हमीभाव ठरवण्याची पद्धत, एमएसपी ठरवण्यासाठी वापरण्यात येणारं गणित, त्याची मंजुरी प्रक्रिया, त्यामध्ये विचारात घेतलेले घटक, शेतीचं उत्पादन शुल्क, शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा, या सर्व घटकांविषयी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी माहिती दिली। ते म्हणाले,
2: मी उदरचा उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर्स आहेत। ही 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर्स आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये हे पीक कापणीचे प्रयोग केले जातात। हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उदाहरणार्थ महाराष्ट्र अधिक आंध्र प्रदेश अधिक कर्नाटका अधिक ह्या सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागिले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं। त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो। आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलंय सर त्यांनी, याला A2+FL। आता A2 मध्ये कशाचा समावेश होतो, कॉस्ट A2 उत्पादन खर्च A2 ची जी संकल्पना आहे A2+FL। आता A2 मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर, त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी लेबर, हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाड्याने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस, हे अनेक ज्याच्यामध्ये किती आहेत सर, साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट A1 मध्ये 14 आयटम असे आहेत आणि A2 मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये A2+FL म्हणजे फॅमिली लेबर, इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण A2+FL म्हणतो। याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो। म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर, त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2+FL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेट कडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी या किमती आपल्या समोर आता आहेत।
1: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं। ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं। ते म्हणाले,
2: एमएसपीच्या दरामध्ये वाढ होत गेली राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे, नंबर एक। नंबर दोन, आणि त्या नंबर दोनला सुरुवात करताना परंतुनी सुरुवात करावी लागेल आपल्याला, कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात। आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस आणखी अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो, याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला, कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला। त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या, या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे।

0: जीएसटी वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतोय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेला, आणि आम्ही अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, ह्याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, अशा राज्यांमध्ये ह्याच्या फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय. म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल. याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा क्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणी मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढतायत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी, फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी, तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना, मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती, ज्याला स्टेट मॉडेल, एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला, आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन हे संकलेसराई अय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केले होते, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम, वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतो आणि त्यामुळे खाद्यान्न, ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोरीवर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने, मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी, 80 पेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. हे सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 पेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनाने तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

संचार या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 24 वैशाख, शके 1948, 14 मे 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामान अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उबदार रात्रीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर हा होता हवामान अंदाज. आता ऐकूया खोडवा ऊसासाठी एकात्मिक ऊस व्यवस्थापन याविषयी डॉ ज्योती खराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऊस प्रजनन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, पुणे यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार. महाराष्ट्रात ऊस हे महत्वाचे नगदी पीक आहे. राज्यात एकूण ऊस क्षेत्रापैकी 40-45% क्षेत्र खोडव्याचे असूनही एकूण उत्पादनात खोडव्याचा हिस्सा फक्त 30-35% इतकाच असतो. कारण खोडवा पिकाची एकरी उत्पादकता लागण पिकापेक्षा 20-25 टनांनी कमी असते. खोडवा पिकाची योग्य प्रकारे जोपासना केल्यास खोडव्याचे उत्पादन लागणीच्या उसा इतके किंबहुना त्यापेक्षा जास्त येऊ शकते, असे प्रयोगावरून दिसून आले आहे. किफायतशीर ऊस शेती करताना उसाचे जास्तीत जास्त खोडवे घेणे फायदेशीर ठरते. कारण खोडवा पीक घेताना जमिनीची पूर्वमशागत, उसाचे बेणे, उसाची लागण, उसातील अंतरमशागत इत्यादी बाबींवरील खर्चात जवळजवळ 60% बचत करता येते. पाचताटचे आच्छादन, रासायनिक खते, जैविक खते, पाणी व्यवस्थापन आणि अंतर्मशागत करून खोडव्याचे उत्पादन चांगले घेता येते. उसाची तोडणी ऑक्टोबर पासून एप्रिल मे पर्यंत केली जाते. या उसाचा खोडवा ठेवला जातो. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो तसतसे उत्पादन देखील कमी होत जाते. सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते. तसेच अडसाली, पूर्व हंगाम व सुरू या हंगामातील तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास पूर्व हंगामी उसापासून ठेवलेल्या खोडव्याचे अधिक उत्पादन मिळते, असे संशोधनावरून निष्कर्ष आलेला आहे. खोडवा पिकामध्ये पाचट ठेवल्यामुळे जमीन आच्छादली जाते. आच्छादनामुळे जमिनीचे तापमान योग्य राहते, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो, जमिनीची भौतिक आणि जैविक सुपीकता सुधारते, जीवाणूंची संख्या व कार्यक्षमता वाढते, पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते, तणांचा बंदोबस्त होतो. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्यासाठी पाचट हे वरदानकारक पर्याय आहे. सलग 4-5 वर्ष पाचट जमिनीमध्ये कुजवल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. साधारणपणे 1 एकर क्षेत्रामधून 8-10 टन एवढे पाचट मिळते व हे पाचट कुजवल्यामुळे मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये घातले जातात. ऊस पीक सोडले तर दुसऱ्या कुठल्याही पिकापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात बायोमास मिळत नाही. या उलट पाचट जाळले जमिनीवर आच्छादन राहत नाही. मुख्यतः उन्हाळ्यात तापमान वाढले की जमिनीचे तापमान वाढते व सेंद्रिय कर्बांचे ज्वलन होते आणि जीवाणूंची हानी होते. पाचटाचे आच्छादन करण्यासाठी ऊस तुटून गेल्यानंतर पाचट सरी आड सरी दाबून घ्यावे. ऊस लागण जोडोळ पद्धतीने केली असल्यास रिकाम्या पट्ट्यात पाचट चांगले दाबून घ्यावे. सरीत पाचट दाबल्यानंतर जमिनीच्या वर दिसणाऱ्या खोडक्या धारधार कोयत्याने जमिनीलगत छाटून

घ्याव्यात. पाचटाचे आच्छादन न केलेल्या रिकाम्या सरीच्या बगला नांगरीच्या साह्याने 15 दिवसाच्या आत फोडाव्यात. पाचट दाबून घेतल्यानंतर एकरी 2.5 लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात पाचट कुजवणारे जीवाणू शेणखतात मिसळून पाचटावर समप्रमाणात पसरावे. त्याचबरोबर एकरी 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगर सुपर फॉस्फेट पाचटावर समप्रमाणात पसरावे. पाचट कुजवण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने तयार केलेले पाचट कुजवणारे जीवाणूंचा उपयोग देखील चांगल्या पद्धतीनं करता येतो. खोडव्या ऊस पिकात रासायनिक खतांचे व्यवस्थापन करण्यासाठी खोडव्या ऊसाची चांगली फूट आणि वाढ होण्यासाठी रासायनिक खताचा पहिला हप्ता आणि हलके पाणी महत्वाचे असते. म्हणून ऊस तुटून गेल्यानंतर 15 दिवसाच्या आत रिकाम्या सरीच्या बगला फोडल्यानंतर खोडव्या पिकाच्या एकूण शिफारशीत खत मात्रेपैकी 1.5 गुणी युरिया, 3 गुणी सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 गुणी मिरोटॉप पोटॅश, 24 किलो मूलद्रव्य गंधक आणि 5 किलो व्हीएसआय मायक्रोसोल हे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत सरीच्या बगलेत द्यावे. खोडव्यास पहिले पाणी दिल्यानंतर पाचट चांगले तुडवून घ्यावे. साधारण 6 ते 8 आठवड्यांनी खोडव्यास नत्र खताचा दुसरा 30% हप्ता म्हणजेच 1.5 गुणी युरिया सेंद्रिय खतासोबत मिसळून द्यावा आणि अवजाराच्या साह्याने हलकी भरणी करावी. त्यामुळे खते मातीआड होतात, जमीन मोकळी होऊन मुळांची कार्यक्षमता देखील वाढते. खोडवा पीक 3.5 ते 4 महिन्याचे झाल्यानंतर फुटव्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि पिकाच्या योग्य वाढीसाठी मोठी भरणी करावी. भरणी अगोदर रासायनिक खताचा तिसरा आणि शेवटचा हप्ता म्हणजेच शिफारशीत खत मात्रेपैकी 1.3 गुणी युरिया, 3 गुणी सिंगल सुपर फॉस्फेट, 1 गुणी मिरोटॉप पोटॅश आणि 5 किलो व्हीएसआय मायक्रोसोल हे सूक्ष्म अन्नद्रव्य खत ऊसाच्या बुडाला द्यावे आणि रिझर्वच्या साह्याने भरणी करावी. चुनखडीची जमीन असेल तर रासायनिक खताचा पहिला हप्ता युरिया 1 गुणी, DAP 1 गुणी आणि मिरोटॉप पोटॅश 1.5 गुणी या स्वरूपात द्यावा. साधारण 6 ते 8 आठवड्यांनी खोडव्यास नत्र खताचा दुसरा 30% हप्ता म्हणजेच 1.5 गुणी युरिया सेंद्रिय खतासोबत मिसळून द्यावा आणि तिसरा हप्ता युरिया 1.5 गुणी, DAP 1 गुणी आणि मिरोटॉप पोटॅशची 1.5 गुणी या स्वरूपात द्यावा. खोडवा पिकास पहारीच्या अवजाराच्या साह्याने खते दिल्यास खतं मुळांच्या सानिध्यात दिली जातात. मात्र दिलेली खते पिकास उपलब्ध होण्यासाठी पाणी देण्याची गरज आहे. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता वाढते व जोमदार वाढ होऊन ऊसाचे भरघोस उत्पादन मिळते. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते, त्यामुळे ऊस उत्पादनात 10 ते 15% वाढ होते. ठिबक सिंचनाद्वारे युरिया, फॉस्फोरिक ऍसिड, मिरोटॉप पोटॅश, विद्राव्य खतांचा वापर 36 आठवड्यापर्यंत केल्यास खतांची उपयुक्तता वाढते. शिवाय शिफारशीत खत मात्रेची 40% बचत होऊ शकते. महाराष्ट्रात खोडवा पिकामध्ये मुख्यतः चुनखडीयुक्त जमिनीमध्ये पिवळेपणा दिसतो, कारण अशा जमिनीमध्ये लोह आणि जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते. त्यामुळे ऊसाच्या पानामध्ये हरितद्रव्याची निर्मिती कमी होऊन पाने पिवळसर हिरवी किंवा पिवळी दिसू लागतात. अशा लोह आणि जस्ताच्या कमतरतेमुळे दिसणाऱ्या ऊसावरील लक्षणास केवडा रोग म्हणतात. अशा प्रकारच्या पिवळेपणा कमी करण्यासाठी जमिनीत 1.10 किलो फेरस सल्फेट आणि 8 किलो झिंक सल्फेट शेणखतात मिसळून चांगले महिनाभर मुरवावे व नंतरच चळी घेऊन मातीआड करावी. केवडाग्रस्त भागात लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याबरोबर जस्त अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट या रसायनांची 0.5% प्रमाणात एकत्रित 3 ते 4 फवारण्या फायदेशीर ठरतात. पहारीच्या अवजाराने खते दिल्यास खते मुळांच्या सानिध्यात दिली जातात, त्यामुळे ते त्वरित पिकास उपलब्ध होते. दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्यामुळे हवेद्वारे फारच कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो. खत मातीआड झाल्यामुळे वाहून जात नाही. खत तणास न मिळा

0: आल्याने तणांचा प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो व खुरपणीवरील खर्चात 50 ते 75% बचत होते. रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता वाढते व ऊसाची जोमदार वाढ होऊन भरघोस उत्पादन मिळते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट निर्मित सूक्ष्म अन्नद्रव्युक्त द्रवरूप खतांची फवारणी खवडा पिकास फायदेशीर ठरते. पहिली फवारणी 2 लिटर मल्टी मायक्रो अधिक 2 लिटर मल्टी मायक्रो आणि वसंत ऊर्जा एकरी 1 लिटर 200 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून 1 एकरासाठी पहिली फवारणी करावी. खडुआ पीक साधारणतः 90 दिवसाचे झाल्यानंतर मल्टी मायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची मात्रा 3 लिटर अधिक मल्टी मायक्रोन्युट्रियंट द्रवरूप खताची मात्रा 3 लिटर आणि वसंत ऊर्जा एकरी 1 लिटर 300 लिटर पाण्यात एकत्रित मिसळून 1 एकरासाठी दुसरी फवारणी करावी. मल्टीन्युट्रियंट या द्रवरूप खतांच्या फवारणीमुळे पाण्याद्वारे हरितद्रव्याची निर्मिती होऊन पिकांची वाढ चांगली होते. ऊसाच्या 2 पेरांमधील अंतर, कांड्यांची जाडी, लांबी व ऊसाची उंची वाढते. ऊस पिकाच्या उत्पादनामध्ये एकरी 6 ते 8 टनांनी वाढ होते. तसेच वसंत ऊर्जा या जैवचेतकाच्या फवारणीमुळे पर्णरंध्रांमध्ये होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग रोखला जातो. पिकांवर फवारणीमुळे पिकांची उंची, कांड्यांची जाडी व पानांची लांबी व रुंदी, त्यातील हरितद्रव्याचे प्रमाण वाढते. सदर उत्पादने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहेत. जीवाणू खते: ॲसिटोबॅक्टर, अजोस्पिरिलम, पुरत विरघळणारे जीवाणू प्रत्येकी 1/2 किलो प्रति एकर या प्रमाणात एकूण 2 किलो जीवाणू खतांचे मिश्रण 20 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकत्र करून ऊसाच्या ओळीच्या बाजूने टाकावीत. शेणाच्या स्लरीमध्ये एकत्र मिसळून वापरावीत. जीवाणू खतांचा वापर केला असता 25% नत्रयुक्त आणि स्फुरयुक्त खतांची बचत होते. खोडवा ठेवताना जीवाणू खतांची मात्रा दिली नसल्यास खोडवा ठेवल्यानंतर 2 महिन्यांनी हेक्टरी 1 लिटर द्रवरूप ॲसिटोबॅक्टर जीवाणू संवर्धन 100 लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या वेळेत फवारणी करावी व 1/4 किलो स्फुरत विरघळणारे जीवाणू 100 किलो कंपोस्ट खतात मिसळून सरीमधून द्यावे. अशा पद्धतीने रासायनिक, जैविक आणि सेंद्रिय खतांचा एकत्रितपणे वापर केल्यास, एकात्मिक पद्धतीने वापर केल्यास खडुआ पिकाचे उत्पन्न देखील चांगल्या पद्धतीने येऊ शकते.
1: आत्ताच आपण खोडवा ऊसासाठी एकात्मिक ऊस व्यवस्थापन याविषयी ज्योती खराडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ ऊस प्रजनन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे यांनी दिलेली माहिती ऐकली. यानंतर शेळ्या आणि मेंढ्यांमधील आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी डॉक्टर विठ्ठल धायगुडे, प्राध्यापक क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहित आहे की गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रातील ज्या भागामध्ये एक शेतीला जोडधंदा म्हणून शेळी मेंढी पालन मोठ्या प्रमाणात केलं जातं किंवा गाई म्हशी पालन दुधासाठी केलं जातं आणि व्यावसायिकदृष्ट्या अंड्यावरील तसेच मांसासाठी केलेले कोंबडी पालन ज्या भागामध्ये केलं जातं तिथं शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं आहे आणि त्या भागामध्ये आत्महत्या होण्याचंही प्रमाण कमी आहे. कारण हे व्यवसाय अर्थार्जन करून देण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत. परंतु शेळी मेंढी पालन करत असताना आपल्याला माहित आहे की त्यांना जसं माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात तसंच शेळ्या मेंढ्यांनाही वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. तर आर्थिकदृष्ट्या महत्वाचे आजार शेळ्या मेंढ्यांमध्ये होणारे कोणते आहेत, त्याची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय, त्याचं निदान कसं करायचं, त्याचा प्रतिबंध कसं करायचा, त्याच्यावर उपचार काय करायचं, याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. शेळ्या मेंढ्यांमधील होणाऱ्या रोगांची महत्वाची कारणे शोधली तर मुख्य कारण हे व्यवस्थापनातील त्रुटी हेच असतं. त्यामुळे योग्य व्यवस्थापनाविषयी जागरूकता शेळी मेंढीतील रोग टाळण्यामध्ये अत्यंत महत्वाचे आहे. एखादी गोष्ट वेळेवर केली तर भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येते. शेळी मेंढी पालन करणाऱ्याने योग्य व्यवस्थापन म्हणजे काय याचा प्रथम अभ्यास केला पाहिजे. आता योग्य व्यवस्थापन म्हणजे काय, तर व्यवस्थापनाच्या एकंदर यंत्रणेत अनेक गोष्टी येतात. त्यात प्रामुख्याने शेळ्या मेंढ्यांचा गोठा, त्याची स्वच्छता, खाद्याचे व्यवस्थापन, प्रजनन, गाभण काळातील काळजी, लहान पिल्लांची काळजी आणि वेळेवर लसीकरण इत्यादी बाबींचा समावेश होतो. या गोष्टीची खबरदारी घेतली तर आपल्याला शेळ्या मेंढ्यांमध्ये जे काही आजार होतात ते टाळता येतात आणि आपल्या जे शेतकऱ्यांचं नुकसान होणार असतं तेही टाळता येतं. आता शेळ्या मेंढ्यांमधील महत्वाचे आजार कोणते, तर या आजारामध्ये जीवाणूजन्य आजार आहेत, विषाणूजन्य आजार आहेत, कृमी व जंतामुळे होणारे आजार आहेत, खाद्यातील कमतरतेमुळे होणारे आजार आहेत, बुरशीमुळे होणारे आजार आहेत, चयापचय प्रक्रियेतील बिघाडामुळे होणारे आजार आहेत. आपण आता यानंतर आर्थिकदृष्ट्या

जे काही महत्वाचे आजार आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. पहिला आपण आजार घेतो लाळ्या खुरकत. हा सर्वपरिचित आजार आहे. मला वाटतंय की गाई म्हशीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला हा रोग आढळून येतो. तर विषाणूजन्य रोगांपैकी शेळ्या मेंढ्यामधील प्रामुख्याने आढळणाऱ्या आजारामध्ये हा रोगाचा समावेश होतो. हा आजार एप्थो नावाच्या विषाणूमुळे होतो. आता या आजाराचे लक्षणं जर बघितली आपण तर सर्वसाधारण बऱ्याच वेळा तो सुप्त अवस्थेमधील प्रकार शेळी मेंढीमध्ये आपल्याला आढळून येतो. 2 आठवड्यापेक्षा लहान असणाऱ्या करडांमध्ये अधिक प्रमाणात लक्षणे दिसतात. कळपातील साधारणतः 10 ते 12% शेळ्या मेंढ्यामध्ये तोंडामध्ये फोड येतात, जखमा होतात आणि 40% जवळपास शेळ्या मेंढ्यामध्ये पायावर फोड व जखमा येतात. आजाराच्या सुरुवातीस खुराच्या वरील भागात दोन्ही खुरांमध्ये किंवा खुरांच्या मधील भागात फोड येतात. काही शेळ्या मेंढ्यामध्ये तोंडात फोड येतात, त्यामुळे लाळ गळणे किंवा सारखे जिभेने लाळ चाटणे, ताप येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. तसेच जिभेवर, टाळ्यावर, ओठांवर फोड व जखमा असल्यामुळे त्यांना खाता येत नाही. काही नवजात अर्भके कोणतेही लक्षण न दाखवता अचानकपणे दगावतात. प्रामुख्याने हृदयात होणाऱ्या विकृतीमुळे नवजात अर्भकांमध्ये मृत्यूचे प्रमाण 55% पर्यंत दिसून येते. या रोगाचं निदान कसं करायचं तर लक्षणावरून व पशुवैद्यकाच्या सहाय्याने प्रयोगशाळेच्या मदतीने आपण या रोगाचं निदान करू शकतो. जर उपचाराचा विचार केला तर आपल्याला सर्वांना माहित असणं आवश्यक आहे की विषाणूजन्य आजार जे आहेत परिणामकारक औषध उपचार आपल्याकडे उपलब्ध नाहीत. या आजारावरही परिणामकारक किंवा ठाम असे उपचार आपल्याकडे उपलब्ध नाहीत. परंतु तोंडावरील किंवा पायावरील ज्या जखमा आहेत त्या पोटॅशियम परमँगनेटच्या द्रावणाने स्वच्छ कराव्यात. जखमावर ग्लिसरीन बोरॅक्स लावावे व पशुवैद्यकाकडून इतर जीवाणूजन्य रोगांचा किंवा जीवाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता उपचार करून घेणं अतिशय गरजेचं असतं. आजारी शेळ्या मेंढ्यांना चांगलं उत्तम प्रतीचं मऊ खाद्य किंवा पाणी देणं आवश्यक असतं. आता या रोगाचा प्रतिबंध कसा करावा, यामध्ये संसर्ग झालेल्या शेळ्या मेंढ्यांना कळपातून तात्काळ वेगळं करावं. नवीन कळपात कुठल्याही त्यांचा समावेश करू नये. कोणतेही सामान, खाद्य, वस्तू, माणसे जे संसर्ग झालेल्या शेळ्या मेंढ्याच्या संपर्कात आले असेल ते निरोगी शेळ्या मेंढ्यापासून दूर ठेवावेत आणि वेळेवर लसीकरण करावं. आता आपल्याकडे राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा विचार करता शेळ्या मेंढ्यांमधील लसीकरणाबाबतीत जरी काही ठोस बोललं गेलं नसलं तरी वेळेवर लसीकरण करणं लाळ्या खुळकूत रोगाचं अतिशय गरजेचं असतं. वर्षातून 2 वेळा हे लसीकरण आपण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करून घेऊ शकतो. यानंतर शेळ्या मेंढ्यामध्ये होणारा दुसरा महत्वाचा आर्थिकदृष्ट्या आजार तो म्हणजे पीपीआर. हा सुद्धा विषाणूजन्य आजार आहे आणि हा अतिशय संसर्गजन्य किंवा सांसर्गिक असल्यामुळे एकाच वेळी तो अनेक शेळ्या मेंढ्यांना झालेला दिसून येतो. शेळ्या मेंढ्यांचा हा आजार मुख्यत्वे करून शेळ्यांमध्ये जास्त तीव्र स्वरूपात आढळून येतो आणि मर्तुकीचं प्रमाणही शेळ्यांमध्ये अधिक असतं. हा आजार पॅरामिक्सो कुळातील किंवा फॅमिलीतील मॉर्बिली या विषाणूमुळे होतो. याची लक्षणे जर विचार केला तर ताप येणे, नाकातोंडातून पाणी गळणे, डोळ्यात चिपडे येणे आणि ते डोळ्याभोवती चिकटून बसणे, तोंड व चेहरा सुजणे, हगवण लागणे, तोंडाच्या आतील भागामध्ये किंवा ओठावर व्रण दिसून येणे किंवा त्याला आपण इरोजन्स म्हणतो, शेळ्या मेंढ्यामध्ये श्वासोच्छ्वासाचा त्रास होणं किंवा खूप जलद श्वास घेणं हेही लक्षणे आढळून येतात. या रोगात विशेषतः पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण अत्यल्प होते, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक क्षमताही कमी होते आणि या भयंकर रोगामध्ये लागण झालेल्यांपैकी मृत्यूकीचे सर्वसाधारण प्रमाण 90%च्या जवळपास आहे. म्हणूनच या रोगाला शेळीतील प्लेग असंही म्हणतात. याचं निदान करत असताना आपण लक्षणांवरून रक्ताची तपासणी तसेच आजारी जनावरांपासून जे काही आपण वेगवेगळे नमुने गोळा करतो त्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्या करून आपण या रोगाचं निश्चित असं निदान करतो. आणि जर उपचाराचा विचार केला तर हा विषाणूजन्य आजार आहे, निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत. तरी अनुभवावरून असं मी सांगेल की पशुवैद्यकाचा योग्य सल्ल्याने आपण जर काही उपचार, औषधोपचार वेळेवर केले तर त्याचा फायदा होतो आणि मृत्यू आपल्याला कमी करता येते. सर्वात महत्वाचं म्हणजे या आजाराचा प्रतिबंध कसा करावा किंवा हा आजार कसा टाळता येईल. रोगी शेळी मेंढ्यांना कळपातून वेगळे करणं गरजेचं असतं. या आजाराने मृत्यू पावलेल्या शेळ्या मेंढ्यांना त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. आता या मेलेल्या शेळ्या मेंढ्यांची विल्हेवाट लावणं म्हणजे काय तर आपण ज्या मेलेल्या शेळ्या मेंढ्या आहेत आपल्या फार्मवर त्यांना कळपापासून दूर साधारणतः 500 मीटरपेक्षा जास्त दूर नेऊन एखाद्या खोल खड्ड्यामध्ये ज्याच्यावर जवळपास 4 फुटापेक्षा जास्त माती येईल अशा खड्ड्यामध्ये त्याला पुरावं किंवा त्याला योग्य पद्धतीनं जाळलं तरीही चालतं. आणि या रोगांपासून जर आपल्या शेळ्यांना वाचवायचं असेल तर दर 3 वर्षानंतर पावसाळा सुरू होण्याअगोदर आपल्याला पीपीआर साठीची लस टोचून घ्यावी लागेल. तर अतिशय महत्वाचा आजार आपण ज्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेतलेली आहे. दुसरा शेळ्या मेंढ्यामधील महत्वाचा विषाणूजन्य आजार म्हणजे देवी. मला वाटतं हा सर्वपरिचित आजार आहे.
माणसांमध्ये या आजाराचं प्रमाण आपल्या देशामध्ये पूर्वी होतं, परंतु आता आपल्याकडे त्याचं प्रमाण नाहीये. पण शेळ्या मेंढ्यांमध्ये हा आजार अतिशय महत्वाचा आहे. कोंबड्यांमध्ये देवीचं प्रमाण आपल्याला आढळून येतं. हा जो देवी रोग आहे हा वेगवेगळ्या प्रकारात आढळतो आणि या

रोगामध्ये ओठ, नाकपुड्या, कान इत्यादी व क्वचित शेपटीखाली या आजारामुळे होणारे जे व्रण आहेत, ज्याला आपण स्कॅब म्हणतो, ते आपल्याला दिसून येतात. हा पॉक्स विषाणूमुळे होणारा अतिशय महत्वाचा आजार आहे. लक्षणांचा विचार केला तर साधारणतः प्रादुर्भाव झाल्यानंतर 2 ते 4 दिवसानंतर लक्षणे दिसायला सुरुवात होते. याचा फैलाव कळपातील 90% शेळ्या मेंढ्यांमध्ये होऊ शकतो. या आजारामध्ये प्रथमतः अधिक ताप येतो, जनावर मलूल होतं, पडून राहतं, नाकाडोळ्यातून स्त्राव येतो आणि नंतर केस नसणाऱ्या भागात देवीचे व्रण येतात त्वचेवर. मेंढ्यांमध्ये फुफ्फुसाला खास करून अपाय झालेला पाहायला मिळतो, यकृतालाही त्याचा अपाय होतो, किडनीलाही त्याचा अपाय होत असतो. त्यामुळे इतर जनावरांच्या तुलनेमध्ये मेंढ्यांमध्ये देवी ह्या आजारामध्ये मृत्यूकीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, कारण फुफ्फुसाचा अपाय जो आहे तो इतर देवीचे जे रोग आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळतो. त्यामुळे या रोगामध्ये मृत्यूकीचं प्रमाण साधारणतः 5 ते 10% इतकं असतं, परंतु कधीकधी ते मृत्यूकीचं प्रमाण 50% पर्यंतही जाऊ शकतं आणि जास्त करून करडांमध्ये आपल्याला जास्त मृत्यू पाहायला मिळते. निदान करणं तसं खूप मला वाटतं सोपं आहे, कारण या रोगाची जी लक्षणं आहेत ते म्हणजे त्वचेवर जे आलेले एक विशिष्ट प्रकारचे व्रण आहेत त्याच्यावरून आपल्याला या आजाराचं निदान करता येतं. तसंच पशुवैद्यकाच्या सहाय्याने प्रयोगशाळेतही वेगवेगळे नमुने आपण पाठवू शकतो आणि प्रयोगशाळेत तपासण्या करून आजाराचं निदान करून घेऊ शकतो. उपचाराचा विचार केला तर मी आपण आतापर्यंत बरेचसे विषाणूजन्य आजाराविषयी चर्चा केली, त्यांना विशिष्ट असे परिणामकारक औषध उपचार या आजारासाठी नसतात, परंतु लक्षणांनुसार पशुवैद्यकीय सल्ल्यानं आपल्याला उपचार करणं गरजेचं असतं. वेळोवेळी व्रण साफ करणं, त्याला मलम लावणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे, ज्याच्याविषयी आपल्या शेतकरी बंधूंना खूप माहिती असणं आवश्यक आहे, ते म्हणजे या आजाराचा प्रतिबंध कसा करावा. सगळ्यात महत्वाचं, बाधित मेंढ्यांना कळपापासून वेगळं करावं, गोठ्याचं निर्जंतुकीकरण करावं. तर निर्जंतुकीकरण करताना आपण विशिष्ट अशी खबरदारी घेणं आवश्यक असतं. सुरुवातीला आपण जे काही गोठा आहे त्याच्यामध्ये राहिलेला चारा आहे, शिल्लक राहिलेला चारा असेल किंवा शेळ्या मेंढ्यांचं मलमूत्र असेल किंवा बेडिंग मटेरियल असेल, ज्याला आपण लिटर मटेरियल म्हणतो किंवा आपण गादी म्हणतो, हे सगळं काढून टाकणं गरजेचं असतं. त्यानंतर डिटर्जंटच्या सहाय्यानं भिंती आणि भुई अतिशय स्वच्छ धुणं गरजेचं असतं. त्यानंतर ते वाळून त्याला चुन्याचा थर देणं किंवा चुन्यानं त्याला पेंट करणं, ही त्या भिंती असतील किंवा भुई असतील हे आवश्यक असतं. आणि त्यानंतर आपल्याला निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण फॉर्मॅलिन, सोडियम हायड्रॉक्साईड, फिनॉल, सोडियम हायपोक्लोराईड इत्यादी आपण द्रावणांचा उपयोग करू शकतो. साधारणतः सोडियम हायपोक्लोराईड, फिनॉल, सोडियम हायड्रोक्लोराईड हे 2% प्रमाणात ही द्रावणं आपल्याला त्याचं फवारणी गोठ्याच्या भिंतीवर किंवा भुईवर करता येऊ शकते. आणि फॉर्मॅलिन 1% या प्रमाणात जर फवारणी केली तर विषाणू जे आहेत ते गोठ्यामध्ये जे वेगवेगळ्या आपल्याला ठिकाणी बाधित झालेलं असतं भाग, त्याच्यापासून आपल्याला ते विषाणूपासून मुक्तता मिळते. तर हे निर्जंतुकीकरण करणं अतिशय आवश्यक असतं. त्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे सांसर्गिक प्रादुर्भाव ज्या भागामध्ये झालेला आहे, जिथं देवीचा आउटब्रेक चालू आहे, त्या भागामधून शेळ्या मेंढ्या खरेदी करू नये. आणि दरवर्षी देवीची लस नियमितपणे साधारणतः पावसाळ्याच्या अगोदर एप्रिल महिन्या किंवा फारपार तर डिसेंबर अशा 2 महिन्यांमध्ये आपण ती लस वर्षातून एकदा देऊ शकतो. यानंतर काही जीवाणूजन्य आजारांचाही आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या आजारांमध्ये समावेश होतो. त्यामध्ये पहिला आजार जो आहे तो म्हणजे आंत्रविषार. मला वाटतं हा आजार सर्वपरिचित आहे जे शेळी मेंढी पालन बऱ्याच दिवसापासून करत आहेत. हा आजार, याला आपण एन्टरोटॉक्सिमिया असंही म्हणतो, आणि या आजारासाठी जी लस सुद्धा मला वाटतं बरेचसे शेळी मेंढी पालक दरवर्षी करून घेत असतात. तर हा आंतरविषार जो आजार आहे हा ओळखण्यास अतिशय सोपा आजार आहे. आपल्याला माहित आहे की साधारणतः पावसाळा सुरू झाला की ओलं गवत येतं आणि शेळ्या मेंढ्या चरावयास सोडल्यावर साधारणतः त्याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे मे असेल, एप्रिल असेल, मार्चमध्ये उन्हाळा असतो, हिरव्या चाऱ्याचा अभाव असतो, त्यामुळे जनावर थोडस अचानक हिरवा चारा मिळायला लागला की खूप मोठ्या प्रमाणावर हिरवा चारा खातात. आणि असे खूप मोठ्या प्रमाणावर हिरवा चारा खाल्लेल्या जनावरांमध्ये जर आपण लसीकरण केलेलं नसेल तर अशा जनावरांमध्ये अपचनाचा त्रास होतो. आणि कार्बोहायड्रेट रिच असं हे खाद्य खाल्लं की ज्या मातीमधून तोंडाद्वारे खाद्याद्वारे जे काही जंतू अगोदरच शरीरामध्ये प्रवेश केलेले असतात त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण मिळतं आणि मग ते जंतू पोटामध्ये वाढतात, आतड्यांमधून ते परत आपल्या रक्तामध्ये येतात आणि विविध अवयवांपर्यंत जातात, जसं किडनी असेल, मेंदू असेल, आणि त्यांना अपाय करतात आणि मोठ्या प्रमाणावर जनावरांमध्ये मृत्यू होत असते. हा अतिशय महत्वाचा आजार आहे आणि जास्त करून तुम्हाला माहिती आहे की शेलकी जनावरं जी असतील, जी मोठी आहेत, पुढे होऊन चरतात दिवसभर, अशा जनावरांमध्ये जास्त करून आपल्याला हा आजार पाहायला मिळतो. या आजारामध्ये 3 ते 10 आठवड्याची पिल्ले जास्त करून बळी पडतात. हा रोग पिल्लांना जरुरीपेक्षा जास्त आहार दिल्यामुळे पाहायला मिळतो. ह्या रोगात जीवाणू आतड्यात विषारी पदार्थ तयार करतात व त्यामुळे या रोगाला आंतरविषार असे म्हणतात. हा आजार क्लॉस्ट्रीडियम परफ्युजन्स या जीवाणूमुळे जे काही इप्सिलॉन नावाचं विष तयार होतं त्याच्यामुळे होत असतो.

लक्षणं जर पाहायला गेलं तर लहान पिल्लांना पातळ हागवण सुरू होते व काही तासात करडे अशक्तपणामुळे जमिनीवर कोलमून पडतात. त्यानंतर त्यांना फिट्स किंवा मिरगी येऊ लागते व त्यातच त्यांचा मृत्यू होतो. या आजारामध्ये लागण झालेल्या पिल्लांमध्ये मृत्यूचं प्रमाण हे 100% पर्यंत असू शकतं. जर आपण प्रथम उपचाराचा विचार केला तर करड्यांना हागवण सुरू झाल्यास मीठ पाण्याचे किंवा इलेक्ट्रोलाइटचे द्रावण पाजणं अतिशय आवश्यक असतं. लागण झालेल्या करड्यांना स्वतंत्र बांधून ठेवणं म्हणजे इतरांना संसर्ग होत नाही. जर उपचाराचा विचार केला तर बऱ्याचशा वेळा जनावर आजारामध्ये खूप लवकर दगावतं त्यामुळे उपचार करायला वेळ मिळत नाही. परंतु काही जनावरं जी आपल्याला आजारामध्ये लक्षणं दाखवतात थोडंसं त्यांच्यामध्ये खूप कमी तीव्र स्वरूपाचा आजार होतो त्यांच्यामध्ये आपण काही प्रतिजैविकही आपण तोंडाद्वारे देऊ शकतो. परंतु जर विष तयार झालं असेल आणि ते शरीरात आपल्या रक्तामध्ये जर पसरलं असेल तर मग मात्र रोगाला टाळणं अतिशय कठीण असतं. तरी सुद्धा आपण सल्फा ड्रग्स सारखी औषधं आपण ग्लुकोजच्या द्रावणातून देऊ शकतो. यानंतर विषारी पदार्थाची तीव्रता म्हणजे इप्सिलॉन टॉक्सिन जे पातळ्यामध्ये आहे त्याची तीव्रता

आपल्या रक्तामध्ये जर पसरलं असेल तर मग मात्र रोगाला टाळणं अतिशय कठीण असतं. तरी सुद्धा आपण सल्फा ड्रग्स सारखी औषधं आपण ग्लुकोजच्या द्रावणातून देऊ शकतो. यानंतर विषारी पदार्थाची तीव्रता म्हणजे इप्सिलॉन टॉक्सिन जे पातळ्यामध्ये आहे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी चारकोलची पावडरही देऊ शकतो आणि इतर काही औषधोपचार पशुवैद्यकीय सल्ल्याने करणंही आवश्यक असतं. आता रोग टाळावा कसा? तर गोठ्याची स्वच्छता ठेवणं, जास्त कर्बोदयुक्त आहार न देणं, हागवण झालेल्या पिल्लांना ताबडतोब वेगळे करून त्यांच्यावर औषधोपचार करणं आणि आंतरविषारसाठीची जी काही प्रतिबंधक लस आहे ज्याला आपण ईटीबी म्हणतो, आता टिटॅनस आणि ईटी दोन्हीचं मिळून सुद्धा ईटीटीटी अशी लस उपलब्ध आहे, तर ही लस आपल्याला देणं अतिशय आवश्यक असतं. प्राथमिक लसीकरणाचा विचार केला तर जन्मानंतर सातव्या दिवशी जर शेळी मेंढी गाभण असताना लसीकरण केले नसेल तर त्यानंतर 3 महिने वयानंतर आपण किंवा त्यापेक्षा जास्त वय झाल्यानंतर लसीकरण करून घ्यायचं असतं. म्हणजे ज्या पिल्लांच्या आईला म्हणजेच मेंढीला लस गाभण असतानाच्या काळात झाली नाही त्या मेंढीपासून मिळणाऱ्या पिल्लांना 7व्या दिवशी लस देणं जन्मानंतर, किंवा मग ज्यांना लस दिलेली आहे त्यांना 3 महिन्यानंतर लस देणं आवश्यक असतं. दुसरा एक आजार आहे जो मॅनेमा हिमोलायटिकामुळे होतो, ज्याला आपण शिपिंग फीवर म्हणतो. तोही प्रवासादरम्यानचा जो ताण आहे त्याच्यामुळे शेळ्या मेंढ्यांना होतो. त्याच्यामध्ये आपल्याला प्लुरोनिमोनिया झालेला पाहिजे, म्हणजे आपल्याला फुफ्फुस आणि त्यावरील आवरणाचा दाह झालेला पाहायला मिळतो. आणि या आजारामध्ये प्रामुख्याने आपल्याला जनावरांमध्ये श्वसनासंदर्भात जी लक्षणं आहेत म्हणजे श्वासोच्छ्वासात त्रास होणं, खोकला येणं, शिंका येणं, ताप येणं आणि दिवसेंदिवस तब्येत खालावणं अशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसत असतात. आणि जे आपण आता उपचार आहेत, प्रतिबंध आहेत, ते पण जे चर्चा केली तेच याला लागू पडतात. या व्यतिरिक्त अजूनही काही जीवाणूजन्य आजार आहेत ज्याच्यामध्ये सांसर्गिक प्लुरोनिमोनिया किंवा त्याला आपण फुफ्फुस व त्यावरील आवरणाचा दाह म्हणतो, हाही शेळ्यांमध्ये होणारा एक प्रमुख आजार आहे. मला असं वाटतं की ज्या शेळ्या मेंढ्यांमध्ये व्यवस्थापनाचा अभाव आहे, म्हणजे खाद्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये किंवा चाऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नाहीये, जे

0: या रोगावर कराव्या लागणाऱ्या औषधांची किंमतही जास्त असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा अतिशय महत्वाचा आजार आहे. सद्यपरिस्थितीमध्ये म्हणजे मागच्या 1-2-3 वर्षांमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये याचा आपल्याला प्रादुर्भाव झालेल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि मी मगाशीच सांगितलं की आपल्याला वातावरणातील बदल जे आहेत त्याच्यावर लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे अचानक होणारे वातावरणातील बदल जे आहेत ते मुख्य कारण आहे. निकृष्ट गोठा व्यवस्थापन मी सांगितलं, किंवा संतुलित आहार न देणं, कडाक्याची थंडी, हवेत आर्द्रता जास्त असणं, कोंदट हवा, जंतांचा प्रादुर्भाव, रोगप्रतिकारक क्षमता कमी इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या आजारास जनावरांना बळी पाडतात. आणि लांब अंतरावरची वाहतूकही मी सांगितलं एक महत्वाचा भाग आहे. आणि आजाराचं कारण म्हटलं तर मायकोप्लाझ्मा कॅप्रिकुलम सबस्पिसीज कॅप्री निमोनिया हा जीवाणू याचं मुख्य कारण आहे. कधीकधी इतर प्रजातीचा मायकोप्लाझ्माच्या इतर जीवाणूंचाही यामध्ये समावेश होतो. लक्षणांचा जर विचार केला तर भूक मंदावणे किंवा चारा न खाणे, खोकला, नाकातून तोंडातून स्राव येणे, ताप येणं, साधारणतः 104 ते 106 अंश फॅरनहाइट इतका ताप येणं, धाप लागणं इत्यादी प्रमुख लक्षणे या आजारात आढळतात. योग्य वेळी अचूक औषधोपचार न मिळाल्यास जनावर दगावतं. प्रतिबंध आणि उपाय जर बघितला आपण तर लक्षणावरून याचं निदान आपल्याला पशुवैद्यकाकडून करता येऊ शकतं. किंवा सगळ्यात महत्वाचं मी आता जी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो ती म्हणजे शेळी मेंढी पालक बऱ्याचशा वेळा शेळ्या मेंढ्या दगावायला लागल्या की पशुवैद्यकांचा सल्ला न घेता मांत्रिक तांत्रिक असतील किंवा मेडिकल जे असतात मेडिकल स्टोअरवाले त्यांच्याकडे जाऊन सल्ला घेतात, तर त्यांना माझी विनंती राहील की त्यांनी सर्वात प्रथम पशुवैद्यकांशी सल्ला मसलत करावी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शेळ्या मेंढ्यामध्ये जे रोग होतात त्यांचं अशा वेळा लक्षणावरून निदान अचूक निदान करणं थोडंसं कठीण जातं. त्यावेळी शवविच्छेदन मेलेल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांचं पशुवैद्यकाकडून शवविच्छेदन करून आपल्याला अचूक असं निदान करता येतं. त्यामुळे मृतूक झालेली जनावरं विल्हेवाट लावण्यापूर्वी पशुवैद्यकाकडून शवविच्छेदन करून रोग निदान केल्यास निश्चित आणि चांगला फायदा आपल्याला त्याच्यापासून मिळतो.
1: आताच आपण शेळ्या आणि मेंढ्यांमधील आर्थिकदृष्ट्या नुकसान करणारे आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी डॉक्टर विठ्ठल धायगुडे यांनी दिलेली माहिती ऐकली. याबरोबरच हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. राम राम.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्यानी तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
2: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
0: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
2: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र जगात सर्वत्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी। उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते। पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे। येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले।
1: हमारा लक्ष्य आहे जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो। हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है। आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे।
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी

मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली.
त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता

0: आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत, मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांचा संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक

नमस्कार श्रोते हो, कार्यक्रमात मी केतकी भट तुमचं मनापासून स्वागत करते. आकाशवाणीच्या अनेक प्रसारणात ही धून तुम्ही कितीतरी वेळा ऐकली असेल. आजचे आपले कलाकार आहेत हीच धून वाजवणारे एक असे सितारवादक ज्यांनी सतार वाजवण्यात महारथ तर मिळवलंच, पण त्याचबरोबर आपल्या प्रतिभेनं एका वेगळ्या वाद्याची निर्मिती देखील केली. ते वाद्य म्हणजे झितार. आणि आपले आजचे कलाकार आहेत सुप्रसिद्ध सितार आणि झितारवादक निलाद्री कुमार. निलाद्री कुमार यांचा जन्म कलकत्त्यातल्या एका सांगीतिक वारसा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील कार्तिक कुमार हे देखील प्रसिद्ध सितारवादक आहेत आणि ते पंडित रविशंकरांचे शिष्य होते. अगदी लहान वयातच निलाद्री कुमार यांनी सितार शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांनी पॉंडिचेरीच्या अरबिंदो आश्रमात त्यांचं पहिलं वादनाचं सादरीकरण केलं. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे दबंग 2 या चित्रपटातलं. हे गाणं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल, पण आज त्यातली सतार कशी जादू करते हे नक्की ऐका.

या गाण्यातून जशी त्यांच्या सितार वादनाची झलक आपल्याला बघायला मिळाली, तशीच याच्या नंतरच्या गाण्यातून आपल्याला त्यांच्या जितार वादनाची एक झलक ऐकायला मिळणार आहे. आशिकी 2 या चित्रपटातलं हे गीत आहे अंकित तिवारी यांच्या स्वरातलं.

निलाद्री कुमार यांची ही एक खूप मोठी ओळख आहे, ती म्हणजे ते झितार या वाद्याचे निर्माते आहेत. झितार म्हणजे एक इलेक्ट्रिक सितार आहे ज्याच्यात 20 ऐवजी फक्त 5 तारा असतात आणि ज्याला ॲम्प्लिफायर जोडल्यामुळे त्यातून गिटारशी जुळणारा असा एक ध्वनी उत्पन्न होतो. आणि या निर्मितीमुळे, या झितारच्या वादनामुळे तरुणाई या प्रकारच्या संगीताकडे आकर्षित झाली. अनेक चित्रपटांमधल्या गाण्यांमध्ये या झितारचा उपयोग करण्यात आला. ऐकूया असंच एक गाणं, धूम 2 या चित्रपटातलं, सुनिधी चौहान यांच्या स्वरात, समीर यांचं गीत तर संगीत प्रीतम यांचं.

ए आर रहमान, प्रीतम यांसारख्या अनेक मोठ्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. सतारवादनासोबतच त्यांनी स्वतः देखील काही चित्रपटांसाठी संगीतकाराच्या भूमिकेतून काम केलं आहे. पूर्ण चित्रपटाचं संगीत जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त त्यातल्या गाण्यांमुळे नाही तर त्या चित्रपटाच्या पूर्ण पार्श्वसंगीतालाही प्रचंड महत्त्व असतं. लैला मजनू हा असाच एक चित्रपट ज्यात प्रसंगानुरूप नीलाद्री कुमारांचं संगीत आपल्याला ऐकू येतं. त्या चित्रपटाची गोष्ट काश्मीर भागातली असल्यामुळे त्यानुसार संगीतात रुबाबसारख्या स्थानिक वाद्यांचा उपयोग देखील त्यांनी केला आहे. ऐकूया लैला मजनू चित्रपटातलं हे गीत आतिफ असलम यांच्या स्वरात.

श्रोते हो, तुम्ही ऐकताय कार्यक्रम एक कलाकार आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आणि आज आपण बोलत आहोत सुप्रसिद्ध सितारवादक आणि जितारवादक निलाद्री कुमार यांच्याबद्दल. त्यांच्या बॉलिवूडमधल्या योगदानासोबतच त्यांनी स्वतःचे अनेक अल्बम देखील प्रसिद्ध केले आहेत.

सितारगेज नावाचा एक अल्बम आहे ज्यामधले सगळेच रेकॉर्ड्स अतिशय श्रवणीय आहेत. त्यात सितार आणि जितारचा एक उत्तम मेळ साधला आहे. याचबरोबर अनेक मैफिलींमधूनही ते त्यांच्या दोन्ही वाद्यांचा उत्तम मेळ साधतात. पुण्यातल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातही त्यांनी अनेकदा सादरीकरण केलं आहे. या सर्व सादरीकरणांमध्ये ते पूर्वार्धात सितार आणि त्यानंतर त्याला जोडून पुढे झितार असं वादन करतात. त्यामुळे सर्वच पिढ्या त्यांचं वादन अगदी मनापासून ऐकतात.

0: त्यांच्या आजपर्यंतच्या साधनेसाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा कुमार गंधर्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लैला मजनू चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना फिल्मफेअर आर डी बर्मन पुरस्कार, मिर्ची म्युझिक अवॉर्ड्सचा कंपोजर ऑफ द इयर हा पुरस्कार आणि जीमा म्हणजेच ग्लोबल इंडियन म्युझिक अकॅडमी असे अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. आपल्या वादन कलेबद्दल बोलताना निलाद्रीजी म्हणतात, मी खूप भाग्यवान आहे की या कलेनं व्यक्त होण्यासाठी माध्यम म्हणून मला निवडलं आणि त्यामुळेच मी आजपर्यंत एवढी साधना करू शकलो. माणूस कलेला निवडत नाही तर कला माणसाला निवडते आणि परिपूर्ण बनवते असं ते म्हणतात. आपल्या सितार आणि जितार वादनाने सर्व पिढ्यांना अतिशय प्रभावित करून टाकणारे निलाद्री कुमार हे होते आपले आजचे एक कलाकार. याचबरोबर मी केतकी भट आपला या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड तर 10:15 इनसाईट्स हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.
4: नमस्कार.

यानंतर ऐकूया दुलारी या चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत. संगीत नौशाद यांचं आणि स्वर मोहम्मद रफी यांचा.

यानंतरचं गीत कैफी आजमी यांचं, संगीत हेमंत कुमार यांचं, लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे अनुपमा चित्रपटातलं.

मदन मोहन आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे पुढचं गीत दस्तक ह्या चित्रपटातलं. मजरू सुलतानपुरी यांच्या शब्दांना संगीत मदन मोहन यांचं.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत अमर प्रेम या चित्रपटातलं. गीताचे बोल आनंद बक्षी यांचे आणि संगीत रचना राहुल देव बर्मन यांची. ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरातलं हे गीत.

या गीताबरोबरच आपला हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया नादब्रह्म या कार्यक्रमात विदुषी मंजिरी असणारे केळकर यांनी गायलेला राग तिलक कामोद. तबल्यावर साथ मिलिंद पोटे यांची, तर संवादिनीवर साथ केली सौमित्र क्षीरसागर यांनी.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकलत विदुषी मंजिरी असणारे केळकर यांनी गायलेला राग तिलक कामोद. तबल्यावर मिलिंद पोटे तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर यांनी साथ केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.